0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया.
1: 21 जून. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही. प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो. प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही आणि परमार्थामध्ये भाव असल्याशिवाय होत नाही. जसा तुमचा भाव असेल त्याप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल. प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली, नामदेवानं दगडाच्या मूर्तीलाही जेवू घातलं. तुम्हाला सगळ्यांना गोपीची गोष्ट माहीत असेल. त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवायला घालायचं होतं, पण तिचा नवरा काय तिला जाऊ देना. त्याच्यावर तिनं सांगितलं की हा देह तुझा आहे परंतु मनावर तुझा ताबा नाही. असं म्हणून ती त्याच्याजवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही. त्याप्रमाणे आपण परमार्थात भाव ठेवणं जरुरीच आहे. पण असं आपण नुसतं म्हणून काय उपयोग? तो सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी आहे असं आपण म्हणतो. पण आपण पापाचरण करायला भीतो का? तो आपल्याला पाहतो आहे असं पक्कं वाटलं तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का? पण आपल्याला तसं वाटतच नाही. आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असं वाटतं खरं, पण हवाच असं वाटत नाही. आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असं वाटतं, प्रपंच असावाच असं आपल्याला वाटतं, आणि भगवंत मात्र असला तर बरा असं वाटतं. याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असं वाटायला पाहिजे. प्रपंचाची आवड असू नये, पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी. देहानं ते कर्तव्य करावं आणि मनानं मात्र अनुसंधान ठेवावं. ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपला आपल्या विकारांवर ताबा येईल. भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी. ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात, ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात. मग सुख कशात आहे? पैसा सुख देतो का? पैसा मिळवणं कठीण, मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही. पैशाप्रमाणेच इतर सगळ्या वस्तूंची गोष्ट आहे. सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे? प्रत्येकाचं काही ना काही गाऱ्हाणं आहेच. प्रत्येकाला अशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा जास्त सुखी होईन. तो कधीही पूर्ण सुखी होत नाही, त्याचं गाऱ्हाणं कधी संपतच नाही. प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत, म्हणून प्रपंच असत्य आहे. हा अनुभव प्रपंच देतो. त्या अनुभवानं प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी, अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी. सुख हे समजुतीमध्ये आहे आणि भगवंताचं होणं हीच समजूत तेवढी खरी आहे. प्रपंच अनासक्तीनं आणि आनंदानं करणं हाच परमार्थ आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 172, दशक 12, समास 10, उत्तम पुरुष लक्षणे। जय जय रघुवीर समर्थ। मनापासून भक्ती करावी, अगत्याने स्वागत करणे हा उत्तम गुण आहे। त्या महापुरुषाकडे लोक शोधत येतात, असे जे महानुभव असतील त्यांनी एक समूह स्थापन करावा। भक्तियोगाद्वारे देवाधिदेव आपला करावा। आपण अचानक मरण पावलं तर मग भजन कोण करणार? म्हणून अनेक लोकांना भजनाला लावावं, शिष्याकडं काही मागू नये अशी आमची प्रतिज्ञा आहे। आपणानंतर शिष्यानं जगदीशाचं भजन करावं, त्यासाठी असा हरिभक्तांचा समुदाय करून मोठा महोत्सव झाला पाहिजे। सहजासहजी देवाची पूजा केली पाहिजे, भजन करावं इतकंच मागणं आहे। अशा समुदायामध्ये श्रोत्यांनी सावधपणे लक्ष घालावं। जिथे अनेकांची भक्ती घडते तिथे प्रबोधनाची शक्ती निर्माण होते। अनेकांचं मनोगत ज्याच्यासाठी आपण समजून घ्यायचं, मागे उत्तम गुण सांगितले त्याला प्रमाण मानून प्रबोधन शक्तीचं कार्य पुढे चालवावं, बोलण्यासारखं चालावं, स्वतः करावं आणि मग बोलावं। असं असेल तर लोक तुमची वचनं प्रमाण मानतील। जे लोकांना मानत नाहीत त्यांना लोकही मानत नाहीत। आपण एकटे आहोत आणि लोक वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, म्हणून सोबती अनुयायी असावेत। त्यांना हळूहळू शिकवावं, हळूहळू विवेकाच्याद्वारे चांगल्या मार्गावर न्यावं। अशा प्रकारचं हे विवेकाचं काम असून नियमाने विवेकी माणूस करेल। इतर लोक असतील ते भ्रम करून भांडण करतील, आणि अनेकांशी एकटा माणूस भांडायला लागला तर सैन्य नसलेल्या सेनापतीसारखी त्याची परिस्थिती होईल। म्हणून अनेकांना राजी राखावं। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम पुरुष निरूपण नाम समास दशम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ। नामरूप दशक त्रयोदश 13वा दशक, समास पहिला, आत्मानात्म विवेक नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। जय श्रीराम। आत्मा आणि अनात्मा यांच्यामध्ये विवेक करून त्याचं विवरण करावं, त्याचं निरूपण आता सावधपणे ऐका। चारी खाणी, चारी वाणी, 84 लक्ष जीवयोनी ही संख्या पुराणांमध्ये सांगितलेली आहे। नाना प्रकारची शरीरे सृष्टीमध्ये दिसतात, त्यांच्यामध्ये मुख्यतः आत्मा आहे। डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, जिभेने स्वाद घेतो, नाकाने वास घेतो, सर्वांगाने तो स्पर्श करतो, वाचेद्वारे बोलतो, शब्द जाणून घेतो, सावधान आणि चंचल, चहूकडे चळवळ, हा एकटाच आत्मा इंद्रियांद्वारे सर्व काही चालवतो। पाय चालवतो, हात हलवतो, भुवे ताणतो, डोळा मिचकावतो, हातवारे संकेत खुणा दाखवतो, तोच आत्मा होय। धीटपणा लाजवतो, खाजवतो, खोकतो, बघतो, ठोकतो, अन्न जेवतो, पाणी पितो, तो आत्मा। मलमूत्राचा त्याग करतो, संपूर्ण शरीर सावरतो, प्रवृत्ती निवृत्ती पाहतो, भुंकतो, चाखतो, नाना प्रकारे ओळखतो आणि संतोषतो, घाबरतो, तो आत्मा। आनंद, विनोद, उद्वेग, चिंता, छाया, काया, माया, ममता, कमीपणा, कर्तेपणा, नाना व्यथा म्हणजे आत्मा। पदार्थाची आस्था बाळगतो तो, लोकांमध्ये बरे वाईट करतो, आपलं संरक्षण करून दुसऱ्याला मारतो, तो आत्मा। दोन्हीकडे युद्ध झाल्यावर शरीराला त्रास होतो, परस्परांना पाडतो पडतो, तो आत्मा। तो येतो जातो, देहामध्ये राहतो, हसतो रडतो पस्तावतो, व्यापाप्रमाणे समर्थ होतो, करंटा होतो, कधी भ्याड होतो, कधी बळकट होतो, विद्यावंत होतो, चतुर होतो, न्यायवंत होतो, उद्धट होतो, तो आत्मा। धीरोदात्त, उदार आणि कृपण, वेडा आणि विचक्षण, उच्छृंखल आणि सहिष्णु असतो, तो आत्मा। अशी आत्म्याची वैशिष्ट्य समर्थ सांगत आहेत। पुढील वैशिष्ट्य ऐकूया। पुढील

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

नास्तिकतेविषयी इथं बराच विचार केला आहे. न अस्ति, ईश्वर नाही म्हणणारा तो नास्तिक असं लक्षण केलं जात. पण पूर्णपणे नास्तिक होणं कठीण आहे. जो संपूर्ण सृष्टी आणि त्याच्या अधिष्ठानाला जाणून मी सर्वच पाहिलं आहे पण ईश्वर नाही असं म्हणेल, तर त्याची भाषा

खरी म्हणता आली असती, पण अशी सर्वज्ञता त्याला प्राप्त होणं शक्य नाही, कारण अधिष्ठान नाही तर अध्यस्त नाही, कारण नाही तर कार्य नाही। शास्त्र आणि संतांच्या अनुभव दृष्टीने पाहिल्यास ईश्वर नाही तर जग नाही, समुद्र नाही तर तरंग कुठून येतील, पूर्ण शोध केल्याखेरीज नाही म्हणायचा कुणाला अधिकार नाही। म्हणून नास्तिकता म्हणजे संशयग्रस्तता, भ्रांतता, संपूर्ण ज्ञानाचा अभाव। कारण मनुष्याची बुद्धी पूर्ण आणि निर्दोष असते असं नाही, बुद्धी कौशल्यानं युक्तिवादानं ते विचार जरी मांडले गेले तरी प्रमाणानं विचार केल्यास ते टिकत नाहीत। बुद्धी विकल्पग्रस्त झाली की ती अशांत असते। अशा विकल्पी संशयग्रस्त व्यक्तीचं चरित्र श्रवण केलं तर आपलीही बुद्धी विकल्प आणि संशया ठिकाणी भरली जाते। विवेकी मनुष्य प्रत्येक व्यवहारामध्ये विवेक करीत असतो, म्हणजे योग्य अयोग्य ठरवत असतो, ग्राह्याग्राह्य बघत असतो। तसंच श्रवणाच्या बाबतीत देखील योग्यायोग्य काय हे पाहून श्रवण करावं। ईश्वर, गुरु, संत यांची निंदा ऐकू नये असं पुराणामध्ये स्पष्ट म्हटलं आहे। नास्तिकाच्या चरित्रातून आवर्जून याच गोष्टी होत असतात। म्हणून नास्तिक, वैरी यांचं चरित्र श्रवण देखील करू नये असं देवर्षी

सुजन हो, संत शिरोमणी तुकाराम महाराज या विषयामध्ये आपलं कारण देवापुढे सांगत आहेत. संत तुकोबाराय म्हणतात, पाखंड्यानी पाठी पुरविला तुम्हाला, तेथे मी विठ्ठला काय बोलो. कांद्याचा खाणार तो दवी कस्तुरी, आपण भिका

तुका म्हणे खीळ पडो त्यांच्या तोंडा, किती बोलो भांडा वाद गासी, असा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न त्या नास्तिकाकडून सतत होत असतो. म्हणून त्यांचं चरित्र श्रवण करू नये असं देवर्षी नारद मुनी आवर्जून सांगतात. तर असं आहे हे 63 नारद भक्ती सूत्र, स्त्री धननाल्तिक चरित्रम न श्रवणीयम. तेव्हा सूचना हो, संत संघानं सत्संगानं भक्ती साध्य करावी, हेच भाविकांसाठी श्रेयस्कर आहे, फलप्रद.

त्याच्यानं हो नारद भक्तीसूत्रामधलं 64वं भक्तीसूत्र अभिमान दंभादिकं त्याज्यम, याचा अर्थ असा साधक भक्तानं अभिमान दंभ आदि दोषांचा त्याग केला पाहिजे. मागील सूत्रामध्ये साधक भक्ताला विघातक अशा बाह्य कामोत्तेजक स्त्री, निषिद्ध धन, त्याचप्रमाणे नास्तिक वैरी यांच्या चरित्राच्या श्रवणाचा निषेध सांगितला आहे. पण काही भक्तिमार्गाला विघातक अशा गोष्टी आपल्या आतही असतात, त्याही बरेच आहेत. तसंच त्या अतिनिकट स्वरूपांतर्गत असल्यामुळं त्यांची प्रथम कल्पनाही येणं अशक्य असते. पण त्या बाहेरच्या प्रतिकूल गोष्टींपेक्षाही भक्तिमार्गाला अधिक बाधक असतात. त्यांचा थोडा निर्देश या सूत्रामध्ये देवर्षी नारद महर्षी करत आहेत. त्या अभिमान दंभ आदी आहेत. जीव ज्या देहाचा स्वीकार करून या पृथ्वीवर जन्म घेतो त्या देहाचा तर अभिमान स्वभावतःच असतो. तैसी पाताही गाठी पडे जैत

वाचावी असं संत ज्ञानेश्वर माऊलीनं म्हटलेलं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी अहंकाराचा उगम कसा होतो हे या ओव्यांमधून सांगितलेलं आहे. अहंकार अभिमान एकाच अर्थाचे शब्द आहेत. या अभिमानाचे साधारण आणि असाधारण असे भेद पडतात. देहाभिमान क्रियाभिमान हा साधारण म्हटला जातो कारण तो यावत जीवमात्रांच्या ठिकाणी असतो, तो तितकासा बाधक होत नाही. असाधारण अभिमान म्हणजे वर्णाभिमान आश्रमाभिमान गुणाभिमान विद्या तप श्रुत तसंच धन सत्ता बल इत्यादिकांचा अभिमान हा बाधक असतो. तोच राजसी तामसी प्रकृतीचा अंगीकार करू लागला की त्याच्याबरोबर दंभ दर्प क्रोध पारुष्य अज्ञान इत्यादी असुरी प्रकृती निर्माण करतो आणि ती सगळी अनर्थाला कशी कारण आहे याचा विचार श्रीमद भगवद्गीतेच्या 16 व्या अध्यायामध्ये विस्तृत रीतीने केलेला आहे.

सुजनहो भक्ती मार्गामध्ये देहेंद्रिय मनबुद्धी प्राणेंद्रियादिकांचा प्रेरक प्रवर्तक केवळ श्रीहरी आहे ही भावना असणं आवश्यक आहे, कारण ती वास्तव स्थिती आहे. उपनिषदातून देखील श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनो यद्वाचो हवाचम तदु प्राणस्य प्राण असं म्हटलेलं आहे. ब्राह्मयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायया असं गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. आपल्या मायाशक्तीच्या द्वारे देहादिकाशी तादात्म्य ठेवलेल्या जीवांना विहित प्रतिषिद्ध क्रियांमध्ये भ्रमण तो ईश्वर करवतो असं गीतावचन आहे. असं असतानाही अभिमान हा विकार हे कर्तृत्व आपल्यावर घेतो. गती, भर्ता, प्रभू, साक्षी, निवास, शरण्य, सुरू

बरं तर श्रोते हो, आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. सकाळचे 7 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज रविवार, रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात सकाळी 7:10 आनंद यात्री रवींद्रनाथ टागोर, संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 8 अंतरंग हा कार्यक्रम, सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सकाळी 10:30 नातवंडांशी गप्पा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या प्राध्यापिका सुमती पवार. दुपारी 1 आपण ऐकणार आहात बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, संवाद साधलाय राजेश आहेर यांनी. दुपारी 2 सावित्री अभ्याकसच्या हा कार्यक्रम. संध्याकाळी 4 नाट्यसंगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. संध्याकाळी 5 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपकी फरमाईश, संवादक देविका गोसावी. संध्याकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद आपण घ्याल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, आज रविवार 21 जून 2026, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. मंडळी, आज जागतिक योग दिवस. आज सगळ्यांनाच जागतिक योग दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. मंडळी, आजच्याच दिवशी 2015 जागतिक योग दिनाची सुरुवात करण्यात आली. 1912 आजच्याच दिवशी भारतीय लेखक आणि नाटककार विष्णू प्रभाकर यांचा जन्म झाला. सुप्रसिद्ध भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचाही जन्म आजच्याच दिवशी 1958 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचंही निधन आजच्याच दिवशी झालं 1940. मराठी चित्रपट नाट्य अभिनेते अरुण सरनाईक यांचं निधन आजच्याच दिवशी झालं 1984. तर मंडळी, हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 9व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये आपण पाहणार आहोत रवींद्रनाथांच्या मनाचा, वागण्याचा, कमालीचा साधेपणा आणि मनाची श्रीमंती. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक आणि इतर काही महत्त्वाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन लोकांना केलं होतं. त्याची सुरुवात बंगालमध्येच कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये ऑगस्ट 1905 अधिकृतपणे झाली. बंगालच्या फाळणीला लोकांचा विरोध होता. हा विरोध लोकांनी वंदे मातरम गाऊन व्यक्त केला, एकतेचा निर्धार केला. या प्रसंगी रवींद्रनाथांनी आमार शोनार बांगला या गीताची रचना केली. पुढे हे गीत बांगलादेशाचं राष्ट्रगीत म्हणून स्वीकारण्यात आलं. यावेळी उपस्थितांनी विदेशातून आलेलं कापड वापरायचं नाही असा निर्धार केला. रवींद्रनाथ आणि त्यांचे सहकारी शांतिनिकेतनमध्ये स्वदेशी वापरावरच भर देत होते. स्थानिक कारागिरांनी हातमागावर तयार केलेलं कापड रवींद्रनाथ, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थी वापरायचे. त्या कापडावर स्थानिक कारागिरांनी सुरेख नक्षीकाम केलेलं असायचं. टागोरांच्या शांतिनिकेतनात श्रीमंती आणि ऐश्वर्याला स्थान नव्हतं, पण तिथल्या लोकांची मनाची श्रीमंती एवढी मोठी होती की त्यांना मिळणाऱ्या पैशांना मिळणाऱ्या सुखसोयी, भोगविलास आदींची आठवणसुद्धा त्या वातावरणात त्यांना यायची नाही. माणसं जोडण्याची कला टागोरांपाशी उत्तम होती. अत्यंत विद्वान आणि ऋषितुल्य माणसं त्यांच्या शांतिनिकेतनात मोठ्या आनंदाने राहत होती. तिथं काम करण्यासाठी स्वतःहून येत होती. शिवाय हे सगळं पैशांची कोणतीही अपेक्षा न करता तिथं त्यांना जे काही मिळायचं त्यावर ते संतुष्ट असायचे. या मंडळींचा पैशांचा कोश भलेही रीता असेल, पण ज्ञानाची श्रीमंती मोठी होती आणि ती उदार हस्ते ते आपल्या सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वाटत होते. शांतिनिकेतनमध्ये नंदलाल बोस हे विख्यात चित्रकार होते. ते नवनवीन डिझाईन्स तयार करत होते. आज ज्याला आपण ग्राफिक्स म्हणतो त्या चित्रकलेची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली असं म्हणायला हरकत नाही. आपल्या चित्रकलेच्या प्राचीन परंपरेचं पुनरुज्जीवन व्हायला तिथूनच सुरुवात झाली. पण रवींद्रनाथांच्या बाबतीत एक गोष्ट मान्य केली पाहिजे की आपल्या प्राचीन रूढी परंपरांचं अंधानुकरण करणं त्यांना मान्य नव्हतं. त्यातलं जे जे उत्तम ते स्वीकारायला ते नेहमीच आघाडीवर असायचे. त्याचबरोबर आधुनिक विज्ञानानं केलेली प्रगती, सुधारणा यांनाही त्यांचा विरोध नव्हता. किंबहुना त्यांच्या शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन यांच्यात प्राचीन आणि अर्वाचीन यातील चांगल्या गोष्टींचा सुरेख संगम झाला होता. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी शेती करण्याच्या तंत्रात होत असलेल्या आधुनिक सुधारणा लक्षात घेऊन शेती केली पाहिजे असं त्यांना वाटे. त्या गोष्टी
आपल्याकडील शेतकऱ्यांनी शिकून घ्यायला हव्यात अशी त्यांची इच्छा होती. श्री निकेतनची स्थापना यासाठी तर झाली होती. रवींद्रनाथांच्या प्रेरणेनं तिथं आधुनिक शेतीतल्या प्रयोगांना सुरुवात झाली. नवनवीन गोष्टींच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळावं म्हणून प्रयोगशाळांची स्थापना झाली. त्याला जोडून ग्रामीण भारतातील लोकांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. लोकांना होणारे आजार, त्यावरील उपचार यावरही संशोधन सुरू झालं. शेतीच्या कामात रवींद्रनाथांना मदत करण्यासाठी प्राध्यापक एल्महर्स्ट हे ब्रिटिश शेतीतज्ञ शांतिनिकेतनात येऊन राहिले होते. रवींद्रनाथांच्या कार्यपद्धतीमुळे ते अतिशय प्रभावित झाले होते. शांतिनिकेतन आणि श्रीनिकेतन इथलं शिक्षण आणि शेतीचं प्रयोग पाहून त्यांनी इंग्लंडमध्ये गेल्यावर तिथल्या एका लहानशा खेड्यात शांतिनिकेतनसारखं शिक्षण देणारी शाळा सुरू केली. रवींद्रनाथांचे शिक्षण आणि शेतीचे प्रयोग पाहून प्रभावित झालेल्या प्राध्यापक एल्महर्स्ट यांनी रवींद्रनाथांवर द पोएट अँड द प्लाऊ हे सुंदर पुस्तक लिहिलं. श्रीनिकेतनमध्ये प्रयोग पाहण्यासाठी आणि त्यांचा आपल्या शेतीत होणाऱ्या प्रयोगांची देवाणघेवाण करण्यासाठी अनेक जपानी शेतकरीसुद्धा शांतिनिकेतनमध्ये येऊन राहिले होते. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की विविध क्षेत्रातली दिग्गज मंडळी तिथं येऊन राहायची. या देशातील तसेच विदेशातीलही अनेक लोक होते. शांतिनिकेतनात तिबेटातील लामा येऊन राहिले होते. भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या

सिल्वेन लेविनसारख्या फ्रेंच महापंडितांचा निवास इथं राहिला होता. हे सिल्वेन आणि रवींद्रनाथांची भेट पॅरिसमध्ये 1920-21 सुमाराला झाली होती. ते प्राच्य विद्यापंडित होते. प्राध्यापक सिल्वेन पॅरिसमध्ये संस्कृतचं अध्यापन करायचे. द इंडियन थिएटर या नावाचा त्यांचा ग्रंथ आजही महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. या भेटीत रवींद्रनाथांनी त्यांना विश्वभारतीत येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांनीही ते तात्काळ स्वीकारलं आणि काही काळ येऊन ते शांतिनिकेतनात राहिले. या काळात त्यांनी तिथल्या विद्यार्थ्यांना फ्रेंच, चिनी आणि तिबेटी भाषा शिकवल्या. परत गेल्यावर आपल्या पत्रात त्यांनी रवींद्रनाथांना लिहिलं, शांतिनिकेतन जगातील सर्वात विकसित शिक्षण संस्थांमध्ये कधी स्थान प्राप्त करील ते मला माहिती नाही, पण तुम्ही एका अतुलनीय शांततेचं निवासस्थान तयार केलं आहे. तिथल्या आम्रवृक्षांच्या रम्य वातावरणात शाळेच्या परिसरात फिरायला मला नेहमीच आवडेल. तिथे असलेलं पक्ष्यांचं कूजन, संगीत, श्लोक ऐकणं, प्रिय मित्रांच्या सहवासात काळ घालवणं या गोष्टी माझ्यासाठी अतिशय आनंदाच्या आहेत. आणि तुमच्या आनंददायी सहवासात पुन्हा कधी वावरायला मिळेल त्याची मला प्रतीक्षा आहे, असे सुंदर उद्गार सिल्वेन यांनी काढले. मंडळी, रवींद्रनाथांच्या आश्रमात मोठ्या आनंदानं राहणारी ही ज्ञानी आणि थोर मंडळी म्हणजे ज्ञान वाटणाऱ्या पाणपोईच होत्या. ज्याला कोणालाही काही हवं असेल त्याच्याजवळ आपल्या ज्ञानाची ओंजळ ही मंडळी आनंदानं खुशाल रिकामी करत. मग ती व्यक्ती विद्यार्थी असो की प्राध्यापक किंवा तिथं असलेली कोणीही सामान्य व्यक्ती, शांतिनिकेतन, श्रीनिकेतन यात वावरणाऱ्या लोकांमध्ये कमालीचा साधेपणा होता. पण या साधेपणातही कमालीचा आनंद भरून राहिला होता. नृत्य, नाट्य, गीत, संगीत, विविध कला यांचा आनंद ही मंडळी घेत असत आणि दुसऱ्यालाही देत. रवींद्रनाथ जीवनातील सौंदर्याचे उपासक होते. आपल्या शिक्षण संस्थेत त्यांनी साधेपणाच्या नावाखाली कधीही रुक्षता किंवा कोरडेपणा येऊ दिला नाही, सौंदर्याशी कधीही फारकत होऊ दिली नाही, हे त्यांच्या शिक्षण पद्धतीचं आणि वागण्याचं वैशिष्ट्य होतं. साधारणपणे आपला असा समज असतो की पैसा असेल तरच आपण सौंदर्यदृष्टी जोपासू शकतो, पण हा समज रवींद्रनाथांनी चुकीचा ठरवला. त्याचं एक सुंदर उदाहरण या ठिकाणी सांगितल्याशिवाय राहावत नाही. त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये क्षितिमोहन सेन या नावाचे एक शिक्षक होते. ते अतिशय विद्वान आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. त्यांची मुलगी अमिता सुद्धा याच शाळेत शिकत होती. आश्रमात विविध प्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमांसाठी कलकत्त्याहून श्रीमंतांच्या मुली यायच्या. त्यांच्या अंगावर सोन्याचे मौल्यवान दागिने असायचे. ते पाहून अमिताला सुद्धा आपल्याला सोन्याचे दागिने हवे असं वाटू लागलं. आणि आपले वडील क्षितिमोहन यांच्याकडं तिनं तो हट्ट धरला. मुलीनं लाडानं एखादा हट्ट केला आणि तो पुरवता येत नसेल तर पित्याच्या काळजाला किती वेदना होतात हे जाणकार समजू शकतील. क्षितिमोहन यांनी अमिताला बाबा मोशाय यांच्याकडं जा
म्हणून सांगितलं. कोण होते हे बाबा मोशाय? हे बाबा मोशाय म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्यांना सगळे बाबा मोशाय म्हणायचे. सोन्याच्या दागिन्यांचा हट्ट करणाऱ्या लहानग्या अमिताला रवींद्रनाथांनी फुलांचे दागिने किती सुंदर असतात, त्यांचे रंग किती सुंदर आणि वेगवेगळे असतात, आणि अंगावर सोन्याच्या दागिन्यांपेक्षा ते किती शोभून दिसतील हे पटवून दिलं. आश्रमात तर विविध प्रकारच्या फुलांची कमी नव्हतीच. त्यांनी सुंदर फुलांचे दागिने बनवून घेतले. अमितानं ते घातले. तिच्याबरोबरच आश्रमातील इतर मुलींनी सुद्धा हे सुंदर सुवासिक दागिने परिधान केले. जेव्हा कलकत्त्याहून श्रीमंतांच्या मुली सोन्याचे दागिने घालून आल्या, तेव्हा आश्रमातील या निसर्गकन्या फुलांच्या आभूषणात मोठ्या सुंदर दिसत होत्या. आता कलकत्त्याहून आलेल्या त्या मुलींनी ते पाहून आपल्या आईवडिलांकडे सुद्धा आपल्याला तसेच फुलांचे दागिने हवेत म्हणून हट्ट धरला. अशी होती रवींद्रनाथांची समजावून देण्याची पद्धत. तर या भागामध्ये आपण रवींद्रनाथांच्या मनाची श्रीमंती आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये असलेला साधेपणा आणि असलेली सौंदर्यदृष्टी या गोष्टी पाहिल्या. गुरुदेवांबद्दल अधिक जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: कृषी संदेश.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. त्या अनुषंगानं मान्सूनपूर्व संदेश डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रकाशित केलेला आहे. त्याच्या आधारावर आपल्याला आवश्यकतेनुसार जर आपण त्याचं नियोजन केलं आपल्या शेतीचं, तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्या अनुषंगानं मान्सूनपूर्व संदेश जो आहे त्याचा आज आपण उहापोह करणार आहोत. विदर्भात मार्च महिन्यात झालेल्या पावसामुळं रब्बी पिकं, फळपिकं आणि भाजीपाला पिकाचं काही प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळं नांगरणीचं काम शेतकऱ्यांना सोपं झालेलं आहे. नांगरणी केल्यास जमिनी कडक, उन्हाळ्यात आपल्या जमिनीतील कोष आपोआप नष्ट होण्यास मदत झाली आहे. दरम्यान बागायती कापूस 15 ते 25 मेपर्यंत जर पेरला चांगलं राहील. शेतकऱ्यांना आता मे महिन्यात व्यवस्थित नियोजन करायचं आहे, त्यासाठी नांगरणी केली पाहिजे. जर नांगरणी झाली असेल तर फारच चांगलं, असेल तर ताबडतोब त्यांनी नांगरणी केली पाहिजे. आणि येत्या खरीप हंगामाच्या पिकाचं नियोजन करताना पिकाचे सुधारित पान, त्याची लागणारी बीज प्रक्रियेसाठी लागणारं जैविक खत, सेंद्रिय खत, यात सगळ्याचं योग्य पद्धतीनं तांत्रिक माहिती घेऊन त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना बियाण्याचं आहे, जैविक खत आहे किंवा जैविक कीटकनाशक आहे, जैविक बुरशीनाशक आहेत, या सर्व बाबीची जे आपण नियोजन आणि करणार आहोत आणि खरेदी करणार आहोत, तर सामूहिक निर्णयाद्वारे जर हे खरेदी झाली गटामध्ये तर आपल्याला त्याचा खऱ्या अर्थानं फायदा होईल आणि 2 पैसे आपले जे आहेत ते कमी जातील आणि गावातून जो बाहेर पडणारा पैसा आहे, गावाच्या बाहेर जाणारा, तो गावातच राहील. त्या अनुषंगानं सामूहिक निर्णयाच्या अंतर्गत सामूहिक खरेदी जर केली तर फार फायदेशीर होईल. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खत शेतीत टाकण्यापूर्वी मातीचे प्राथमिक नमुने जे आहेत ते आपण प्रयोगशाळेमध्ये तपासून घेतले पाहिजे. त्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा जे आहे त्यांच्याकडे जर आपण नमुने दिले, त्याचे नमुने आपल्याला योग्य पद्धतीने खताचे व्यवस्थापन कसं करावं हे त्या अहवालामध्ये आपल्याला करून दिले, त्या अनुषंगाने आपण खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. जमिनीची मशागत करताना समतल किंवा मुख्य जे आहे उताराला आडवी पेरणी करण्याच्या अनुषंगानं आपण मशागत केली पाहिजे. उताराला आडवी पेरणी किंवा आपण सलग संपातळी रेषेवर पेरणी, या अनुषंगानं आपली मशागत असावी. शेतात आगपेटी बंद या तत्वाचा अवलंब केला पाहिजे. गव्हाचं जे काड आहे ते जाळलं नाही पाहिजे. नांगरानं किंवा रोटावेटरनं जमीन गाडलं पाहिजे. 2 हेक्टर शेती

0: 10 बाय 2 बाय 1 मीटर आकाराचा 2 कंपोस्ट खड्डे जे आहेत ते आपण शोधून घेतले पाहिजे. उपलब्ध काडी कचरा, जनावरांचं शेण, मूत्र, तण इत्यादी थरावर थर टाकून आपण तो कंपोस्ट खड्डा भरला पाहिजे. सेंद्रिय पदार्थ कुजणारं सूक्ष्म जीवाणू कल्चर जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथे मिळतं त्याचा सुद्धा वापर 500 ग्रॅम प्रति एक टन सेंद्रिय पदार्थासाठी करायला पाहिजे. कोरडो पिकाकरता 10 गाड्या आणि बागायती पिकाकरता 20 गाड्या चांगलं कुजलेलं कंपोस्ट खत शेतात पसरून वखरणीची पाळी देऊन आपण शेत तयार करून घेतलं पाहिजे. शेतातील झुडपं आहेत, पालव्या आहेत, कुंदा, थोड्यावरील वेगवेगळ्या प्रकारचं जे आपण वारुळ म्हणतो इथं उधळी असते ते सगळे आपण खोदून नष्ट केले पाहिजे. विशेष जे आपण वाळवीच्या बाबतीमधली आतली राणी आहे ती नष्ट केली पाहिजे आणि फॉलिडॉल सल्की भुकटी येथील पॅरेथियन जिला म्हणतो आपण 2% ती टाकून आपण ती जागा सपाट करून घेतली पाहिजे. खरीप पिकाचे सुधारित वाणाचे बियाण्याकरता विद्यापीठ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्याशी संपर्क केला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्र खरडा येथील पीक संरक्षण शाखा आहे किंवा उद्यान विद्या शाखा आहे त्यांच्याशी संपर्क करून तांत्रिक मार्गदर्शन सुद्धा आपण याच्यामध्ये घेतलं पाहिजे. शेताच्या उताराच्या शेवटी क्षेत्र खोदून 2 हेक्टर शेतात 20 बाय 20 बाय 30 मीटरचं जर एखादं क्षेत्र असेल त्याच्यामधून आपण संरक्षित ओलीत करू शकतो. वीर पुनर्भरणाचा जर का योग्य स्पॉट असेल तर वीर पुनर्भरणाच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण वीर पुनर्भरण करून घेतलं पाहिजे. मान्सून पूर्व बागायती संकरित कपाशीची पेरणी ही साधारणतः 15 ते 25 मे या काळात केली पाहिजे. ठिबक सिंचन व्यवस्था असणाऱ्यांनीच ही लागवड जर केली तर चांगलं राहील. 15 मे ते 25 मेच्या दरम्यान ठिबक सिंचन ज्यांच्याकडे आहे त्यांनी ज्याला आपण म्हणतो मान्सूनपूर्व बागायती कापूस लागवड करायला हरकत नाही. उन्हाळी भुईमूग, सूर्यफूल, मका, मूग या पिकांना 6 ते 8 दिवसाच्या अंतराने उलीत केलं पाहिजे. पक्वतेनुसार उन्हाळी मुगाच्या ज्या शेंगा आहेत त्या तोडून घेतल्या पाहिजे. ऊसासारखं पीक असेल तर 5 ते 8 दिवसाच्या अंतराने एक सरी आड या पद्धतीने उलीत करून घेतलं पाहिजे. लावणीपासून 2 ते 2.5 महिन्यांनी रानबांधणी आणि 4 ते 4.5 महिन्यांनी पक्की बांधणी केली पाहिजे. आणि खताच्या व्यवस्थापनामध्ये युरिया 1.5 पोतं याची जी खताची मात्रा आहे ती सुद्धा आपण दिली पाहिजे. डोकरी मावाग्रस्त पाणी जर असतील ऊसावर तर ती सुद्धा जाऊन नष्ट केली पाहिजे. तर ह्या सगळ्या बाबी आपण जर पाळल्या तर आपल्याला फायदा होऊ शकतो. फळबागेच्या मध्ये फळझाडाचं कडक उन्हापासून संरक्षण करण्याकरता झाडांवर तुराटी पराटीची सावली करावी, खोडास गोंदरी गुंडाळावी, मटका पद्धतीने झाडांना ओलीत सिंचनाचं व्यवस्थापन आपण केलं पाहिजे. खरीप भाजीपाला पिकाचे रूप तयार करण्याकरता गादी वाफ्यावर बियाणं पेरलं पाहिजे. मिरची, वांगी, टोमॅटो या बियाण्याच्या संदर्भात 2 ओळीत 4 8% गादी वाफ्यावर 2 ओळीच्या मध्ये आपण टाकलं पाहिजे. लवकर मध्यम कालावधी तयार होणाऱ्या फुलकोबीच्या जातीचं बी पेरलं चांगलं राहील. हेमस, धुरी भोपळा, चोपळा, दोडका, शिरी दोडका, हळद, आले इत्यादी पिकाची लागवड करण्याच्या दृष्टिकोनातून आता या महिन्यामध्ये आपण व्यवस्थित नियोजन करून शासनाच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं केलं पाहिजे. आवश्यकतेनुसार या नियोजनामध्ये जिथं तांत्रिक मार्गदर्शन लागतं त्याकरता कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कार्यक्रम समन्वयक किंवा पीक संरक्षण शाखा किंवा उद्यान विद्या शाखा यांच्याशी संपर्क केला पाहिजे. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी। पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी। तेव्हा बोलूया या भागाकडे।
6: सवयींविषयी बोलू काही। वर्षातून एकदा स्वतःचे हेल्थ चेकअप करा। आपण मोबाईलची काळजी घेत आहोत, स्क्रीन गार्ड फुटला, बॅटरी खराब झाली, त्याची काळजी घेतली जाते, पण स्वतःच्या शरीराची काळजी घेतली पाहिजेच, ते जास्त गरजेचं आहे। तुम्हाला आजार असो वा नसो, तुम्ही वर्षातून एक वेळेस हेल्थ चेकअप केलेच पाहिजे, कारण काही आजार होण्यापूर्वी त्यांचे संकेत मिळाले तर त्या आजारापासून आपले स्वरक्षण होऊ शकते। हेल्थ चेकअपचेही पॅकेज मार्केटमध्ये आहेत, तुम्ही परस्पर चेकअप लॅबमधून करून घेऊ नका, तुमच्या अनुभवी डॉक्टरांकडे जा। डॉक्टरांनी सुचवलेल्या चाचण्या करण्याची गरज आहे। मला 2050 चाचण्या भेटतात म्हणून त्या स्कीमला बळी पडू नका। वर्षातून एक वेळेस आठवणीने डॉक्टरांकडून चेकअप करावे आणि उपचारासाठी डॉक्टरांचाच सल्ल्याने घ्यावा, हे महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपल्या स्वतःसाठी वर्षातून एकदा हेल्थ चेकअप करावे, ही देखील एक चांगली सवय। धन्यवाद
1: रसिको। आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग। अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता। आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास। गहराचक या चित्रपटामधलं निदा फाजले यांचं गीत आता ऐकूयात किशोर कुमार आणि सपन चक्रवर्ती यांच्या आवाजात। गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट
3: द्या. जोशीला या चित्रपटामधलं साहिल लुधियानवी यांची गीतरचना, स्वर किशोर कुमार यांचा, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: आपके दिल में रहते है या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी आणि हे गीत गायलं आहे अभिजित, अनुराधा पौडवाल, श्रीराम आणि शंकर महादेवन यांनी.

आपण ऐकताय रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. हंगामा या चित्रपटामधलं अंजान यांची गीतरचना आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात. संगीतकार आर डी बर्मन.

0: मैं तो बाल बाल बाल ब्रह्मचारी,
1: बड़े देखे ब्रह्मचारी।

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात नक्षलाल पुरी यांची गीतरचना मान जाइये या चित्रपटामधले. ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत आहे जयदेव यांचं.

0: नाशिककरांसाठी आता बळी मंदिर रुक्मिणी लॉजच्या समोर पंचवटी सारख्या मोक्याच्या ठिकाणी शुभ कल्याण हाइट्स इथं 3 BHK फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध, तसंच शॉप रेंट आणि लीज वरती उपलब्ध. जरूर संपर्क साधा 78 750 75 620 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लव्हे या चित्रपटामधलं, आणि या चित्रपटामधल्या या गीतासाठी आनंद बक्षी यांना उत्कृष्ट गीतकार म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर हरिहरन यांना बेस्ट सिंगर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं होतं. आणि तेच हे गीत आता आपण ऐकणार आहोत लम्हे या चित्रपटामधलं, लता मंगेशकर आणि हरिहरन यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. मेरा साथी या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं. इंदिवर यांच्या या गीताला संगीत आहे बप्पी लहिरी यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: अटी ऐकणार आहोत. सुभाष घई दिग्दर्शित कर्मा या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मोहम्मद अजीज कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.
3: बड़ा कठिन है प्रश्न ये भैया आए बारंबार इस उम्र में पूछे बीवी क्या करते हो प्यार मुझसे क्या करते हो प्यार. अरे पूछे मेरी बीवी डू यू लव मी
4: तो क्या कहा आपने.
3: अरे बरसों से तो कहता आया आई लव यू हर दिन हर पल यही कहूं मैं आई लव यू.

0: कार्यक्रमात आता ऐकूया शैलेंद्र यांचं गीत कल आज और कल या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.
1: हम जब होंगे 60 साल

0: la la la la la la la la la la la la la la la la la la la la la la. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मर मिटेंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद अजीज आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.
1: राम ने कही लक्ष्मण

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

कार्यक्रमातलं यानंतरच गीत ऐकूयात, आशा भोसले आणि नितीन मुकेश यांनी गायलेलं. हे गीत आहे अंजान यांचं, संगीत दिलंय बप्पी लहिरी यांनी. ऐकूया कसम या चित्रपटामधलं हे गीत.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: मोहम्मद रफी यांच्या स्वरात ख्वाब या चित्रपटामधलं गीत, गीतकार आणि संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार आणि साधना सरगम यांनी गायलेलं. फारुख कैसर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी. आणि हे गीत ऐकूयात काश या चित्रपटामधलं.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात जानू या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं. गीतरचना जैनेंद्र जैन यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

सोनू निगम आणि सुनिधी चव्हाण यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात फना या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे जतीन ललित यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: ऐकूया कामचोर या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, संगीतकार राजेश रोशन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं एक नजर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: नजर।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती
3: लावारिस या चित्रपटामधलं अंजान यांचं गीत किशोर कुमार यांच्या आवाजात, संगीतकार कल्याणजी आनंदजी

कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं असद भूपाले यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा खन्ना यांचं आणि हे गीत ऐकूयात इन्सान और शैतान या चित्रपटामधलं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम अटी लागू.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत. खूबसूरत या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि

0: आपण ऐकतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार रसिक हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आरजे प्रथमा, मी रेडिओ विश्वास येथे इंटर्नशिप करत आहे. मंडळी, आपण सर्वांना माहीत असेल नुकतीच कमला एकादशी होऊन गेली. आज आपण त्याबद्दलच चर्चा करणार आहोत. मंडळी, हिंदू धर्मात एकादशी ही तिथी अतिशय पवित्र आणि सर्वश्रेष्ठ मानली जाते. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असतो. एकादशी म्हणजे काय बरं? तर हिंदू पंचांगातील प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील 11वा दिवस म्हणजे एकादशी होय. वर्षात एकूण 24 एकादशा येतात. अधिक मास असल्यास 26 एकादशा येतात. ज्या दोन एकादशांना कमला एकादशी म्हणतात, ज्या 3 वर्षातून एकदा येतात. एकादशीच्या व्रताचे प्रकार असतात, जसं स्मार्त एकादशी म्हणजे सामान्य गृहस्थाश्रमींसाठी, आणि दुसरा प्रकार म्हणजे भागवत एकादशी, ही वैष्णव आणि वारकरी संप्रदायासाठी असते. एकादशीचा उपवास केल्याने सर्व प्रकारची पापे आणि दुःख नष्ट होतात. या उपवासाचे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फायदे आहेत. उपवासामुळे पचन संस्थेला विश्रांती मिळते, ज्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि आयुष्याच्या शेवटी मोक्ष प्राप्तीसाठी हे व्रत अत्यंत फलदायी मानले जाते. एकादशीच्या दिवशी अन्नवर्ज्य करून संपूर्ण दिवस उपवास केला जातो. काही जण फळांचा किंवा शाकाहारी उपवासाचा आहार घेतात, उदाहरणार्थ राजगिरा आणि साबुदाणा. या दिवशी दिवसभर विष्णू सहस्त्रनाम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपण करू शकतो आणि भगवान विष्णूंची कथा वाचली तर उत्तमच. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर योग्य मुहूर्तावर अन्न ग्रहण करून उपवास सोडला जातो. याला पारणे करणे असे म्हणतात. वर्षात एकूण 24 एकादशा येतात. त्यांची नावं आपण जाणून घेऊया. उत्पन्ना एकादशी, मोक्षदा एकादशी, सफला एकादशी, पौषपुत्रदा एकादशी, षटतिला एकादशी, जया एकादशी, विजया एकादशी, आमलकी एकादशी, पापमोचिनी एकादशी, कामदा एकादशी, वरुधिनी एकादशी, मोहिनी एकादशी, अपरा एकादशी, निर्जला एकादशी, योगिनी एकादशी, देवशयनी एकादशी, कामिका एकादशी, श्रावणपुत्रदा एकादशी, अजा एकादशी, परिवर्तनी एकादशी म्हणजेच वामन एकादशी, इंदिरा एकादशी, पाशांकुशा एकादशी, रमा एकादशी, प्रबोधिनी एकादशी. महाराष्ट्रात आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. या दोन एकादशांना सर्वात मोठा दिवस मानला जातो. या दिवशी लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी, या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योग निद्रेत जातात. हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा सण मानला जातो. कार्तिकी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हणतात, या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात. यानंतर तुळशी विवाहाची सुरुवात होते. आपण यामागचे वैज्ञानिक कारणही जाणून घेऊया. एकादशीचा वैज्ञानिक पाया खगोलशास्त्र, कालजीवशास्त्र आणि अधूनमधून उपवास करण्यामध्ये आहे. एकादशी चंद्राच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाच्या 11व्या दिवशी येते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट भूमितीमध्ये एका रेषेत येतात. ज्याप्रमाणे या स्थितीचा समुद्राच्या भरती ओहोटीवर परिणाम होतो, त्याचप्रमाणे मानवी शरीरातील द्रवांच्या गतिशीलतेवरही परिणाम होतो. जे शरीर अंदाजे 70% पाण्याने बनले आहे. वैज्ञानिक निरीक्षणांनुसार एकादशीच्या दिवशी वातावरणाचा दाब लक्षणीयरित्या कमी होतो. धान्यांमध्ये जटिल कर्बोदके भरपूर प्रमाणात असतात आणि पचन संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शोषून घेण्याची व धरून ठेवण्याची प्रवृत्ती असते. कमी वातावरणीय दाब आणि बदलत्या गुरुत्वाकर्षणाच्या काळात धान्य टाळल्याने शरीरात पाणी साठणे आणि पोट फुगणे टाळण्यास मदत होते. हलके सात्विक पदार्थ खाऊन उपवास सोडल्याने आपल्या पचन संस्थेला पुन्हा नियमित पचनक्रिया सुरळीतपणे सुरू करण्यास मदत होते. रसिक हो, नुकतीच कमला एकादशी होऊन गेली. 3 वर्षातून येणाऱ्या या दोन एकादशांना आध्यात्मिक महत्त्व आहे.
या मागचे कारण आपण जाणून घेऊया. चांद्रवर्ष हे सौरवर्षापेक्षा सुमारे 11 दिवसांनी लहान असते. चांद्र आणि सौर पंचांग जुळवण्यासाठी अंदाजे दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो, ज्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास म्हणतात. कमला एकादशी नियमित 12 महिन्यात येत नाही, ती केवळ या दुर्मिळ 13व्या लीप महिन्यात येते. कमला एकादशी जिला पद्मिनी एकादशी असेही म्हणतात. हे एक शुभ हिंदू व्रत आहे जे अधिक मासात येतं. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असलेले हे व्रत प्रचंड आध्यात्मिक पुण्य, धन आणि मुक्ती मिळून देत असल्यामुळे अत्यंत पूजनीय मानले जाते. कमला हे देवी लक्ष्मीचे दुसरे नाव असल्याने आर्थिक समृद्धी आणि दारिद्र्य निवारण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपवास केल्याने मागील पापांचे क्षालन होते आणि मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. या शुभ दिवशी कोणकोणती पूजा आणि विधी आपण करू शकतो यावर चर्चा करूया. आपण सकाळी लवकर उठून पवित्र स्नान केल्यानंतर उपवास करण्याची प्रतिज्ञा घेऊन फुले, फळे आणि पंचामृत अर्पण करून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करू शकतो. उपासना पूर्ण करण्यासाठी कमला एकादशी व्रत कथा म्हणू शकतो किंवा ऐकू शकतो. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला उपवास सोडण्यापूर्वी गरजूंना अन्नदान करू शकतो. या एकादशीची एक आख्यायिका सुद्धा आहे. पद्मपुराणांनुसार राणी पद्मिनीने ही एकादशी केली, ज्यामुळे त्यांना अखेरीस एक शूर आणि शक्तिशाली पुत्र झाला जे राजा कृतवीर्य होते. हा पवित्र महिना अत्यंत शुभ मानला जात असल्यामुळे आणि तो थेट भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या विशिष्ट काळात कमला एकादशीचे व्रत केल्याने सर्व 24 नियमित एकादशींचे एकत्रित आध्यात्मिक पुण्य प्राप्त होते अशीही श्रद्धा आहे. अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या भागात. तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं प्रपंच या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे, संगीत दिलं आहे सुधीर वळकीन यांनी.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो। आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास। जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना। महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर।
1: नमस्कार।
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची। ग्रीसमध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात। ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते। तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात। परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र। इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती। त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती। तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या। आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते। एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार। होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते। त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल।
0: क्या बात आहे, श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या। संपर्क लीगल शील्ड 7385340454।

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 21 जूनच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. अमेरिका इराण वाटाघाटींना धक्का. इस्रायल लेबनॉन संघर्षामुळे व्हान्स यांचा स्वित्झर्लंड दौरा स्थगित. इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि होमुरच्या समुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक युद्धपूर्व पातळीवर आणण्यासाठी झालेल्या 60 दिवसांच्या अंतरिम करारानंतर अवघ्या 2 दिवसातच अमेरिका इराण चर्चेला पहिला मोठा धक्का बसला. इस्रायल लेबनॉनमधील संघर्ष तीव्र झाल्याने इराणने शिष्टमंडळ पाठवणे स्थगित केले. त्यामुळे या वाटाघाटींसाठी स्वित्झर्लंडला निघालेल्या अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांचा दौरा अचानक स्थगित करण्यात आला. त्यामुळे वाटाघाटीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. व्हान्स हे स्वित्झर्लंडमधील ओबुर्गेन येथे इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा सुरू करणार होते. या भेटीसाठी व्हाईट हाऊसचे अधिकारी कर्मचारी आणि मध्यम प्रतिनिधी सज्ज झाले होते. काही अधिकारी आणि पत्रकार स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले होते. मात्र गुरुवारी संध्याकाळी व्हाईट हाऊसने अचानक हा दौरा स्थगित करत रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. आता वळूया पुढील बातमीकडे. नीटची माहिती व्हॉट्सअपवर. नीट UGच्या 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन करणारे स्मरण संदेश ईमेल आणि व्हॉट्सअपवर पाठवले जात असल्याची माहिती राष्ट्रीय चाचणी संस्थेने शुक्रवारी दिली. तसेच विद्यार्थ्यांनी फसवे संदेश आणि बोगस संपर्कापासून सावध राहण्याचा इशाराही संस्थेने दिला आहे. रविवारी 21 जून 2026 रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी प्रवेशपत्रे डाउनलोड करण्याबाबत NTA उमेदवारांना स्मरणपत्र पाठवून SMS आणि ईमेल पाठवत आहे. संस्थेच्या NICPEP या अधिकृत सेंडर ID वरून हे संदेश पाठवले जातील. NTA कधीही कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करत नाही. तसेच परीक्षांच्या प्रश्नपत्रिका, उत्तर तालिका किंवा लीक झालेली माहिती पाठवत नाही किंवा लिंकद्वारे तुमचे प्रवेशपत्र शेअर करत नाही. तुम्हाला असा कोणताही संदेश मिळाला तर त्यावर क्लिक करू नका आणि त्याबाबत तक्रार करा, असे NTA ने या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केले आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मालेगाव तालुक्यात दुहेरी संकटाचे सावट. पावसाने दडी मारल्यास 83 गावे आणि 49 वाड्यांवर जलटंचाईची भीती. पावसाने आणखी पाठ फिरवल्यास मालेगाव तालुक्यातील तब्बल 83 गावे आणि 49 वाड्यांवर गंभीर जलटंचाईचे संकट कोसळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. एकीकडे मान्सूनचा लांबलेला प्रवेश आणि अल निनोचा प्रभाव, तर दुसरीकडे सतत वाढणारे तापमान यामुळे तालुक्यात दुहेरी संकट निर्माण झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून 41 अंशाच्या आसपास स्थिर असलेले तापमान शुक्रवारी 1 अंशाने वाढून 82 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले असून भर पावसाळ्यात उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पंचायत समिती आणि महसूल विभागाने संयुक्तरित्या पुरवणी पाणी टंचाई आराखडा तयार करून संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. सध्या तालुक्यातील 16 गावे आणि 48 वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून सुमारे 37,195 नागरिकांचे पिण्याचे पाणी टँकरवर अवलंबून आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास जुलै ते सप्टेंबर या कालावधीत टँकरद्वारे पाणी पुरवठा अधिक व्यापक करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. आता वळूया पुढील बातमीकडे. मार्च 2027 ची डेडलाईन. सिंहस्थ प्रकल्पांना पावसाळ्यातही सुट्टी नाही. शहरात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाअंतर्गत सुमारे 400 कोटी रुपयांची मुकणे पाणी योजना, 350 कोटी रुपयांची अमृत योजना, तसेच मलनिस्सारण विभागामार्फत 1,700 कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळाचा कालावधी लक्षात घेता ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मनपाने संबंधित मक्तेदार संस्थांना पावसाळ्यातही कामे सुरू ठेवण्याच्या नोटिसा बजावण्याचा निर्णय घेतला. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विल्लोळी येथून साधुग्रामपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. सिंहस्थात येणाऱ्या कोट्यावधी भाविकांना 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे. सिंहस्थासाठी अवघा 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असून मार्च 2027 पूर्वी काम पूर्ण करण्याचे आवाहन मनपासमोर आहे. दरम्यान गोदावरी कायमस्वरूपी प्रदूषणमुक्त करण्यासाठी 1,700 कोटी रुपयांच्या एसटीपी प्रकल्पाची कामेही सुरू आहेत. या कामांसह ड्रेनेज प्रकल्पाची कामेही सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर हाती घेण्यात आली आहेत. अमृत योजनेतील निधी या कामांसाठी वळवण्यात आला आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: अरे, तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे, हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
5: हो, पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

ढग आभाळात पाणी सळसळून तो येता येता गाई समृद्धीची गाणी. पाणी पाणी पाणी पाणी शेत शिवारात पाणी फुले फळे अन झाडे गाती फुल पाखरे गाणी. पाणी आणि हिरवी बोली किलबिल जीवन गाणी. पाणी घेऊन नदी चालली फुलवाया शेते राणी. शेतकऱ्याच्या मनात पाणी डोळा आणि बाणी आला जर का नाही राजा जाईल जिंदगानी. तृणपात्यांवर पाणी पाणी दोबिंदूच्या नैनी पाणी टिपून घेते माती पाणी सुजनाची गाई गाणी. आसुसलेल्या नजरा साऱ्या चातक मोरही पाणी पाण्याविन जीवनातना नाही आर्थ विराणी. सागर पाणी दयार्द मोठा वाप होनी वरती हलके हलके ढग डोळ्यात तो पासाटवी पाणी. जीवन आहे पाणी पाणी कंठ शोषण अंत कहाणी. रावा सोवा रंक कुणीही भेदभावना करते पाणी. पाणी पाणी पाणी पाणी ढग आभाळात पाणी सळसळून तो येता येता गाई समृद्धीची गाणी. का मंडळी आजी ताल्याला गायलाच लागली बाबा. पाणी पाणी पाणी पाणीच करायला लागले. हो हो पाणी पाणी करता करता गाणी गाणी गातोय आपण हो की नाही. काय मंडळी पाण्याचं आपल्या जीवनात पावसाचं आपल्या जीवनात किती महत्त्वाचं स्थान आहे हे तुम्हाला मी काय नव्यानं सांगायला हवं का. हो काय म्हटलंय मी आसुसलेल्या नजरा साऱ्या. हो पावसासाठी आपण सगळे चातक झालोय. शेतकरी चातक झालाय पावसाची वाट बघतोय हो की नाही. हा पाऊस येईल शेत ढराडोर भरतील मग त्या शेताला वाफ होईल लोण्यासारखी मऊ भुसभुशीत जमीन होईल. शेतकरी त्यात बियाणं पेरेल मग त्याला अंकुर फुटतील आणि मग एका महिन्यात शेतकरी हिरवगार दिसू लागेल आणि शेतकरी मनातून एकदम खुश होऊन जाईल. व्हायलाच पाहिजे. अहो हा शेतकरी धान्य पेरतो तेव्हाच आपल्याला खायला मिळते की नाही. पाऊस जर आला नाही तर धान्य कसं पिकणार हो की नाही. आपल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शेतात तयार करून ठेवलीत काळी भोर. काळी कचरा वेचून बिचून नांगरून वखरून खत बीत घालून घालून एकदम रेडी हो पाऊस यायचा अवकाश की आता पेरण्या सुरू होतील. हो भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या सुरू करता येत नाही. कमी पावसात पेरणी केली की बियाणं सुकून जातं वाया जातं त्याला टरारून कोंब फुटत नाहीत. म्हणून मग जेव्हा बियाणं पेरायचं असतं तेव्हा जमिनीला ओल लागते आणि पेरल्यानंतर सुद्धा पाऊस हवा असतो. म्हणून सगळं जग पावसाची आतुरतेने चातकासारखी वाट बघत असतो. पाण्याविन हो जीवनात नाही गोडी आर्त विराणे. हो पाण्याशिवाय जीवनाला गोडी नाही. क्षणभर पाणी मिळालं नाही तर आपला जीव कसा कसा वीस होतो. पाण्याशिवाय आपण आर्त आर्त विराणी हो आपण आर्त होतो. पावसाची आतुरतेने वाट बघतो हो. म्हणून मग पावसाशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. हा पाऊस पडतो पिकं येतात हो की नाही. हो सोनसळी शेत डोलतात हो ना. आणि ती डोलणारी शेतं पाहून मग आपला अंतरात्मा तृप्त होतो आणि शेतकरी तर एकदम एकदम खुश होतो त्याचं भविष्य. कारण त्याच्या बँकेमध्ये दर महिन्याला पैशांचा पाऊस पडत नाही. शेतकऱ्याचं जीवन ह्या पावसावरच अवलंबून असतं. सहा सहा महिन्यांनी दोन पिकं तो घेतो खरीप आणि रब्बीची आणि त्यावर त्याचं जीवन अवलंबून असतं. म्हणून मग शेतकऱ्याच्या मनात पाणी डोळा आणि बाणी. बापरे शेतकऱ्याच्या मनात पाणी हो केव्हा पाऊस पडेल. डोळे वाट बघतायत आणि बाणी हो संकट येतं की काय. नको रे बाबा आणि बाणी निर्माण व्हायला नको. आणि मग एकदा का पाऊस आला की काय होतं. मग पाणी घेऊन नदी चालली फुलवाया शेते राणी. वा वा वा वा नदीबाई फू फू करत धावते आणि कडे कडेने सगळे शेतात तुडुंब करून टाकते हो.
गाय वाहून नेते जमिनी सुपीक करते हो की नाही. सृष्टीत काय दिसत? पाणी आणि हिरवी बोली. वा वा, हिरवी बोली सर्वत्र सुंदर हिरवळ पसरते. छोटी छोटी छोटी छोटी पानं डोकं वर काढतात आणि झाडं अशी हिरवीगार बहरली की झाडांवर जे जीवन आहे कोणाचं, पक्ष्यांचं, फुलपाखरांचं, फुलांचं, फळांचं, आणि मग अशा प्रकारे किलबिल सुरू होते. फुले, फळे, झाडे, फुलपाखरे सगळे गाऊ लागतात. शेतकऱ्याच्या शिवारात पाणी भरून येतं आणि असा तो सळसळून आला की सगळीकडे काय होते, समृद्धी निर्माण होते. गाई समृद्धीची गाणी हो. कळलं का मंडळी? मग पावसाचं महत्व कळलं हो. जीवन आहे पाणी पाणी हो, आणि राव असो वा रंक कुणीही, तिथे भेदभाव नाही. हा गरीब आहे याला इथे पाऊस पडणार नाही, हा श्रीमंत इथे जास्त पाऊस पडेल, मुळीच नाही. निसर्गात भेदभाव नाही. राव असो वा रंक कुणीही, भेदभाव ना करते पाणी. कुणीही तहानलेला तो गरीब असो की श्रीमंत, त्याची तहान पाणी भागवते. अरे तू गरीब आहे, तुला मी पाणी देणार नाही असं तो म्हणत नाही. अरे तू श्रीमंत आहे, तुला कशाला हवा पाणी असंही तो विचारत नाही. गोर गरीब श्रीमंत कुणीही असो, पाण्याकडे भेदभाव नाही. किंबहुना मी म्हणते निसर्गाकडेच भेदभाव नाही हो. झाडाला घाव घाला तरी फळं देतोच आहे, मारणाऱ्यालाही देतोय आणि पाणी घालणाऱ्याला देतो आहे हो. निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ही समानता आपण निसर्गाकडून शिकायला हवी, पण आपण काही शिकत नाही हो. एक गाणं ऐकायचं पुन्हा पावसाचं. पाण्या पाण्या उंच किती रे घर, पाण्या पाण्या उंच किती रे घर, चाळणी तुने ये झर झर, चाळणी तुने ये झर झर. कधी कोसळतो कधी पहारी मझिमतो, कौलारावर टपटपतो, कौलारावर टपटपतो. रूपे तुझी किती किती रे निराळी, रूपे तुझी किती किती रे निराळी, तू झऱ्यातून खळाळे उंचावरून कडावरून येतो, धबधबा तयाला म्हणतो. बनणू तू नदी जगभर धावत सुटतो, अथांग शेती पिकवितो. काठावरच्या जमिनी बनती सुपीक तू धनधान्याची मेघ, तळ्यात पहासशी पण तू निवांत, ते तरंग उठती शांत. तू रौद्रासा कधी सागरी असतो, काठावरती दुसपुसतो. थुई थुई उडे कारंजे बागेत, तू स्वतःच बसतो नात. आरसा निळा आकाशाचा तुझला, तू येता तोही भिजला. तू उपकारी जीवन शोभे नाव, तू रंक कधी राव. लहरी आहे करतो तू मनमानी, म्हणून का म्हणती रे पाणी. तू असा तसा आहे कसाही प्रिय, तू तृष्णा रे पूर्वीशी जगाला तोय. जग अवघे रे तुझ वीन कासा वीस, ओठावरती सदैव असाच ऐस, असाच ऐस पाऊस पाऊस, असाच ऐस हे पावसा तू असाच असाच राहा. तू आहे म्हणून आमचं जीवन आहे हो. तळ्यात तू निवांत असतो, त्या शांत तळ्यात तरंग उठतात. कधी तू रौद्र असतो, कधी काठात धुसपुसतो, कधी कारंजाच्या रूपाने उडतो, कधी स्वतःच नाहत बसतो, गात बसतो. निळ्या आकाशाचा आरसा हो तुला लागतो, आणि तू येताना तो आरसाही भिजून जातो आकाशाचा. तू उपकारी आहे, तुला जीवन नाव शोभतं. तू कधी रंक असतो, कधी राव असतो, कधी भरपूर येतो, कधी कमी येतो. लहरी आहे, मनमानी आहे हो, पण तू असा तसा कसाही असला तरी आम्हाला प्रिय आहे. म्हणून मी असं म्हटलंय, तू तृष्णा रे हो, तुमची तहान आहे, तृष्णा आहे, आणि तू सर्व जगाला पुरवितो तोय, सगळ्या जगाला पाणी पुरवतो. म्हणून तू आला नाहीस तर अवघे जग कासावीस होते. म्हणून आम्ही शेवटी काय म्हणतो, मग तू सदैव असाच ऐस, तू कसाही अस,
असा अस किंवा तसा अस, आम्हाला तू हवाच आहे, हवाच आहे. म्हणून तुझ्या कोणत्याही रूपात आम्ही तुझा स्वीकार करतो. तू आम्हाला आनंद देतो, हो की नाही? हो, आनंद देतो. म्हणून हे पावसा तू आता सुरुवात केलीच आहे, तर तू असाच बरसत राहा आणि सगळ्या जगाला सुखी कर, असं आव्हान आपण पावसाला करू. मग झाले पावसाची गाणी, आता गंमत करायची थोडी. एक दोन तीन चारचं गाणं ऐकूया का आपण? हो, आता पावसाची गाणी ऐकून झाली. ऐका बरं मी काय म्हणताय का. एक दोन तीन चार, एक दोन तीन चार, अभ्यासाचा जय जयकार. एक दोन तीन चार, अभ्यासाचा जय जयकार. एक दोन तीन चार, समोरच्याशी बोलताना जरूर करा विचार. समोरच्याशी बोलताना जरूर करा विचार. एक दोन तीन चार, खूप खोल जखमा करतात शब्दांचेच वार. बापरे, खूप खोल जखमा करतात शब्दांचेच वार. एक दोन तीन चार, शहाणाला पुरे असतो शब्दांचाच मार. एक दोन तीन चार, स्वतःला समजू नये उगाच फार हुशार. बरोबर आहे, हुशार खूप आहे जगामध्ये. एक दोन तीन चार, स्वतःला समजू नये उगाच फार हुशार. एक दोन तीन चार, आपले काम आपण करा टाकू नका भार. आपले काम आपण करा टाकू नका भार. एक दोन तीन चार, जीवनात मानू नये कधीही हार. बरोबर. एक दोन तीन चार, गाडून टाका भ्रष्टाचार. एक दोन तीन चार, कष्ट करा फार फार. एक दोन तीन चार, भारत आहे सुंदर फार. वा, खरंच आपला भारत देश अतिशय सुंदर आहे. एक दोन तीन चार, मायभूमीवर प्रेम करा फार फार फार. एक दोन तीन चार, मायभूवर प्रेम करा फार फार फार. एक दोन तीन चार, सुविचारांचाच करा नेहमी व्यापार. कळलं का काय म्हटलं मी? व्यापार कसला करा? सुविचारांचा. चांगल्या विचारांची देवाणघेवाण म्हणजे चांगल्या विचारांचा व्यापार. हो, एकमेकांशी चांगलं बोलणं, एकमेकांना चांगलं शिकवणं हा सुविचारांचा व्यापार असतो. आणि हा सुविचारांचा व्यापार आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींकडे घेऊन जातो. काय मंडळी, कळलं का? मग सुमती आजीने काय काय शिकवलं आज? पावसाची दोन गाणी, पावसाचे महत्त्व. आणि एक दोन तीन चारमधून तर आपण खूप गोष्टी शिकलो. काय काय काय शिकलो? समोरच्याशी बोलताना विचार करायचा, शब्दांचा जखमा फार खोलखोल असतात, शहाणाला शब्दाचा मार पुरतो, स्वतःला फार हुशार समजू नये, कोणावर भार टाकू नये, जीवनात हार मानू नये, भ्रष्टाचार करू नये, आणि भारत देश फार सुंदर आहे, माझ्यावर प्रेम करा आणि सुविचारांचा व्यापार करा. बघा, एका छोट्याशा कवितेमधून सुमती आजीने किती किती महान गोष्टी सांगितल्या. आणि हो, पावसाचं महत्त्व काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? सगळ्या जगालाच हा पाऊस तारक आहे. हे जे सृष्टीचे चक्र हे अखंडपणे चालणार. हो, उन्हाळा येतो, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते आकाशात जाते, त्याचे ढग बनतात, आणि मग जूनच्या सुरुवातीला सर्वत्र पावसाळी वातावरण दिसू लागतं. ढग वाऱ्यावरून जातात आणि पाऊस पडतात. काय मंडळी,

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात मधुसूदन कालेलकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे राजमन्य राजश्री या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं पी सावळारा यांचं गीत, राम राम पाहुणा या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे लता मंगेशकर यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: बाई मी भोळी या चित्रपटामधलं जगदीश चिमुरकर यांचं गीत. हे गीत ऐकूयात संगीतकार राम कदम आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली, दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली. माडीवरची मंडळी खाली आली.
1: हो पण कशाला?
0: माडीवरची मंडळी खाली आली.

0: अश्यामची भागाबाई ताणी तिच्या जन्माची झाली काणी.
1: बरं मग बोलत आहे
0: कोण.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
4: संचयात समृद्धी।
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत रंगपंचमी या चित्रपटामधलं आशा भोसले यांच्या आवाजात. हे शब्द आहेत ग. दि. माडगूळकर यांचे आणि संगीतकार राम कदम.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: कार्यक्रमात. हे गीत ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांच्या आशा भोसले यांच्या आवाजात देव माणूस या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. मराठी साहित्यातला दीर्घ परंपरा लाभलेला वाङ्मय प्रकार म्हणजे कथा. अशाच रसाळ, सुटसुटीत आणि लक्षवेधी कथांचा श्रवणानंद घेऊया आमच्या सुंदर कथा या कार्यक्रमातून. सादर करते दिलीप कसगावकर. जरूर ऐका दर मंगळवारी रात्री 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: हे गीत आहे झेप या चित्रपटामधलं. ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजात पडछाया या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

आणि आता ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगूळकर यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग दि माडगुळकर यांचं गीत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं, आशा भोसले आणि सहकार्यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.
4: अरे अरे अरे अरे अरे अरे अरे होय का ग, नको बोलू मला, नको भेटू मला, नको दाटू मला, नको खेटू मला. आता

कविता ऐकूयात आरती हवालदार आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. जगदीश शेवूरकर यांची गीतरचना, संगीत दिला आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूया पाहुणे या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात लक्ष्मण रेषा या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांच्या आवाजात ऐकूया ग. दि. माडगूळकर यांची गीतरचना. संगीतकार वसंत देसाई.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात पैजेचा विडा या चित्रपटामधलं गीत। शब्दरचना आहे शांताराम नांदगावकर यांची, संगीत दिलं आहे अशोक पत्की यांनी आणि हे गीत ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

ऐकवत आता ऐकूयात गरीबा घरची लेक या चित्रपटामधलं गीत. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं आणि गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: भक्ती रचना आपण ऐकणार आहोत जगदीश शिरवूरकर यांची. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.
1: पांडुरंगा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आज आपण जनावरातील स्तनदाह, खेड्यामध्ये आपण याला दगडी असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो, याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन करणार. शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यात नेहमीच काळजी घेण्याचे काम म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता व जनावरांचा स्तनदाहापासून बचाव. इतर कोणत्याही आजारापेक्षा या आजारामुळे जनावराची किंमत व दूध देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुभत्या जनावरातील स्तनदाह किंवा कासेचा दाह हा आजार खरंच शेतकऱ्यापुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण स्तनदाह हा आजारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. कासेचा दाह म्हणजेच कासेला येणारी सूज व कासेतील दुधात सोमॅटिक पेशीची संख्या वाढणे होय. या आजारामुळे जनावराचे दूध कमी होते किंवा दूध देणे बंद करते, किंवा जनावराच्या दुधात पू किंवा रक्त येते, किंवा दुधात गाठी होतात. कासेचा दाह हा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरात प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ जर्सी गाय, HF गाय, मुर्रा, मैसाना. हा आजार जीवाणू, विषाणू किंवा बुरशीच्या जंतूपासून होत असला तरी काही कारणामुळे पण हा रोग वाढतो. यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी बंधूंनो, अस्वच्छ गोठा, कमी जागेत जास्त जनावर बांधणे, जनावराच्या कासेला बाह्य दुखापत होणे, क्षाराच्या कमतरतेमुळे रोग वाढण्यास मदत होते, काही जीवनसत्वाचा अभाव, गर्भाशयाचा दाह झाला असेल तर स्तनदाह होण्याची शक्यता वाढते, काही प्रकारचे ॲलर्जी, दूध काढण्याच्या चुकीची पद्धत, धारा काढल्यानंतर जनावरे लागलीच बसत असतील तर स्तनदाह होण्याची किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता वाढते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये काही लक्षणे असे दिसतात, जसे कासेला कमी अधिक सूज येणे, कास लालसर दिसून येते, जनावराच्या एका किंवा अनेक स्तनातून दूध कमी येते, जनावराला वेदना होतात, दूध कमी येते, दुधात गाठी येतात किंवा दुधातून रक्त येते किंवा स्तनातून काही येत नाही. आजार फार वाढल्यास स्तनास सड तयार होते व स्तनातील दुधाचा मार्ग बंद होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये स्तनदाहाचे प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये तीन प्रकारात हा रोग जनावरामध्ये आढळून येतो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे अति तीव्र स्तनदाह. जनावरांना यामध्ये 106° ते 107° फॅरनहाईट ताप येतो. कासेला अचानक सूज भरपूर प्रमाणात येते. दुधात गाठी किंवा सडातून पाणी येते. जनावरे चारा पाणी बंद करतात व रवंतही बंद करतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो दुसरा प्रकार असा की पहिला अतितीव्र स्तनदाह आपण त्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे तीव्र स्तनदाह. या प्रकारात जनावरांना 104° फॅरनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो. कासेला थोडी सूज येते. दुधातून थोड्याफार प्रमाणात गाठी येतात व जनावरे दूध कमी करतात. यामध्ये तिसरा प्रकार असा की कमी तीव्र स्तनदाह. या प्रकारातून दुधातून गाठी फार कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही, तापही येत नाही, फक्त जनावराचे दूध कमी होते. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार जर सांगावयास झाल्यास भरपूर प्रमाणात कासेला सूज असेल तर कासेला बर्फाने शेकावे. घरगुती औषध उपचारामध्ये जनावरांना आंब्या हळद किंवा व काळा बोर एकत्रित मिसळून लावावे. औषधी दुकानातील मस्टीलेप किंवा बेलाडोना किंवा विस्फोरक नावाचे मलम सुजेवर लावावे किंवा टिटालियम नावाच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 5 याप्रमाणे द्यावे. आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य अशा प्रतिजैविकाची इंजेक्शने कमीत कमी 3 दिवस तरी यामध्ये द्यावे. त्याचप्रमाणे पेडिस्ट्रीन सारखे मलम सडा सोडायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर प्रतिबंधक उपायामध्ये मस्टॅटिस किंवा स्तनदाह या आजाराची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. यामध्ये गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा, गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा, जनावरे आत बाहेर बांधावीत, आठवड्यातून कमीत कमी गोठा एक वेळ तरी फिनाईल किंवा डेटॉल वापरून धुवावा, धारेपूर्वी व धारेनंतर सर्व सडांना जंतुनाशक औषधाच्या पाण्यात बुडवावे. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ स्तनदाह होतो. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊन स्तनदाह होतो. म्हणूनच जनावरांना धार काढल्याबरोबर बसू देऊ नये. जनावरे गाभण काळात आडते वेळेस सडामध्ये प्रतिजैविकाचे मलम सोडून गाय आठवावी. रोजच्या आहारात जीवनसत्वाचा आणि क्षाराचा वापर करावा. त्यामुळे जनावराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व स्तनदान हा आजार कमी प्रमाणात होतो. प्रत्येक महिन्यापासून एक वेळा सुप्त अवस्थेतील स्तनदानाचे परीक्षण करून घ्यावे. निरोगी जनावरांची आणि निरोगी सराची धार सुरुवातीस काढावी. कासेचा दाह झालेले आणि गर्भाशयाचा दाह झालेले जनावर गोठ्यात एका बाजूस किंवा वेगळे बांधावे. अशा प्रकारे जर आपण उपाय केल्यास तर या आजारामध्ये आजाराचे प्रमाण 90% पेक्षा कमी होऊ शकते या शंका नाही.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश ठाकूरकर यांचं गीत साधी माणसं या चित्रपटामधलं आनंदघन यांच्या संगीताने सजलेलं हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकूया. गुरु किल्ली या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांची गीतरचना, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

आणि कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची मधुचंद्र या चित्रपटामधले. ऐकूया महेंद्र कपूर आणि आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीताने सजवलं आहे एन. दत्ता यांनी.

आणि आता ऐकूया गारंबीचा बापू या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद.
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं कवी संजीव यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत मराठा ते तुका मिळवावा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वर होत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना, गीताला संगीत दिला आहे शंकरराव कुलकर्णी यांनी. आणि हे गीत ऐकूयात अखेर जमलं या चित्रपटामधलं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: ऐकणार आहोत ग दी माडगुळकर यांची मधुबाला जव्हेरी आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.
4: अरे अरे नंदाचा पोरा,
5: ओळखले की आपल्याला.
4: बारा घरच्या तरुणी बारा
5: दिसत बरं का?

0: असं होय
1: कृष्णा बोल र.
2: अग चंद्रावळी तुझ चंद्र बळ मला आहे त्याची अटकळ महुमेणाहून तू मळ.

0: हे गीत आपण ऐकलं सांगते ऐका.
1: हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या स्वरात.
0: वंदना विटणकर यांचं गीत आता ऐकूयात. या गीताला संगीत दिलं आहे श्रीकांत ठाकरे यांनी.

0: जीवनात उपयोगी पडणाऱ्या बोधकथा आपण ऐकू शकणार आहात या सुखानुया या कार्यक्रमामध्ये. सादर करते विश्वास देशपांडे. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 8 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका या सुखानुया.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात शरद निफाडकर यांचं चंद्रशेखर गाडगीळ यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात कृष्णा कल्याणी सहकार्याने गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात एक गाव बाराभानगडी या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातली यानंतरची गीतरचना आहे बहिणाबाई चौधरी यांची मानिनी या चित्रपटामधली. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश शिवूरकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत नेताजी पालकर या चित्रपटामधलं.

आता हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगूळकर यांचं लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदेराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू। बाळू ऑन एअरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ॲप। आज आपण बोलणार आहोत अशा माणसाशी ज्याने नाशिकमध्ये नाटकामध्ये सगळ्या बाबी कव्हर केलेल्या आहेत आणि त्याच्या व्यतिरिक्त आता अध्यात्म मेडिटेशन ह्याच्यामध्ये पण त्याने वयानुसार कसं म्हणतात वनप्रस्थाश्रमासारखं काहीतरी एक नवीन सुरू केलंय। आपण डिटेल बोलणार आहोत। आज आपल्या बरोबर आहेत ईश्वर जगताप। ईश्वर भाऊ राम राम।
7: राम राम। राम राम।
6: ईश्वर, मला एक सांग, तुझं नाटकाकडे कसं वळणं झालं?
7: मी शालेय जीवनापासून,
6: शाळा कोणची?
7: शाळा ज्यूसर उंटा हायस्कूल, म्हणजे मला अभिमानाने सांगायचं वाटतं की तात्या शिरवाडकर, म्हणजे विवा शिरवाडकर ज्या शाळेमध्ये शिकले त्याच शाळेचा मी विद्यार्थी। आणि शाळेमध्ये शिकत असताना आमच्याकडे पुरोहित नाट्य स्पर्धा ही एक असायची, तर नाट्य स्पर्धा असल्यामुळे त्या स्पर्धेमध्ये सातत्याने भाग घेत गेलो 5वीपासून ते 10वीपर्यंत आणि कंटिन्युटी ती माझी आज तागायत चालू आहे।
6: हा किती वर्षापूर्वीचा पिरियड असेल?
7: हा
6: पहिल्यांदा स्टेजवर
7: मी 81 शाळा सोडली, त्याच्या अगोदरचा 5, म्हणजे 74 मी या क्षेत्राशी जवळून निगडीत आहे।
6: आई वडील?
7: आई वडिलांचा काहीही नाही, वडील माझे प्रेस मध्ये कर्मचारी होते
6: नाशिक रोड,
7: हो, आणि माझी आई गृहिणी होती।
6: आणि राहिला?
7: राहिला रविवार पेठ शेने गल्ली हेमलता टॉकीजच्या समोर, म्हणजे अशा वातावरणातून आमच्या घरात कुठेही बॅकग्राऊंड नाही।

0: फक्त एकच होतं. आमचा एक आजोबा होता, त्यांनी हरिश्चंद्र चित्रपटात काम केलं होतं दादासाहेब फाळकेंबरोबर. ते मला सांगायचे की हे काहीतरी आजोबांनी हे काहीतरी ह्याच्या डोक्यात घालून दिलेला खेळ आहे. हा हा म्हणजे तो
1: नाही पण खरोखर घातलं होतं.
0: हा ते आता मी बघितलेलं नाही त्यांना. माझे आजी आजोबा
1: त्यांच्याशी भेट झाली नाही.
0: भेट माझे आजी आजोबांची पण माझी आजी फक्त मी बघितलेली, माझे आजोबा पण बघितले. माझे वडील ज्या वेळेस 6 ते 7 वर्षाचे होते त्याच वेळेस त्यांचे पण वडील वारले.
1: ओके ओके.
0: त्यामुळे आजोबांचं असं मिळालं नाही पण आजी होती. पण ती सांगायची हा हा हे त्याच्या खापर आजोबाच्या ह्याच्यावरती गेलेल्या.
1: मग शाळेत नाटकात काम करावं असं का वाटलं? का शिक्षकांना वाटलं का हा पोरगा नाटकात चांगलं काम करू शकतो?
0: आमचे एक शिक्षक होते आमचे देशपांडे म्हणून आणि एक वालवालीकर सर होते.
1: अच्छा.
0: तर त्या दोघांच्या वर्गांमध्ये मी असायचो एक छानसं टुणटुणीत मुलगा म्हणून. ते मला खूप आणि मी पटकन कुठल्याही या प्रश्नाला उत्तर देणार असेल किंवा शाळेमध्ये आपण सकाळी प्रार्थना म्हटल्यावरती काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही प्रार्थना म्हणायची असेल तर ते मला आणायचे. आणि
1: हा कॉन्फिडन्स आला कुठून स्टेजवर जायचा?
0: पहिल्यापासून ती म्हणजे ती ऊर्जा म्हणतो ना आपण आपल्याला जी मिळते त्यामुळे मग ती ऊर्जा मिळत गेली. मग त्या ऊर्जेचा उपयोग मी ह्यासाठी करत गेलो. मी शिक्षणात थोडासा कमी होतो.
1: लहानपणी स्वभाव कसा होता?
0: अगदी म्हणजे इन जनरल आम्ही चाळीमध्ये आणि गल्लीमध्ये राहिलेली माणसं एकमेकांना सहकार्य करणं एकमेकांच्या म्हणजे अगदी
1: लहानपणी
0: हो लहानपणीच सांगतोय ना. लहानपणी आम्ही ज्या चाळीमध्ये किंवा ज्या गल्ल्यांमध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो तर तिथे हे सगळं सांगितलं हे होतं. त्यावेळेस आमच्याकडे मेळा नावाचा प्रकार असायचा. गणपतीमध्ये मेळे असायचे नाटक म्हणजे आता जो तुम्ही तमाशा वगैरे बघता आहात त्यावेळेस आमच्याकडे गणपतीमध्ये मेळे असायचे. त्या मेळ्यांना पण आवर्जून आम्ही जायचो. हे तुम्हाला सांगायचं
1: म्हणजे नेमकं काय
0: मेळा म्हणजे नाटकाचा प्रकार असायचा.
1: अच्छा.
0: म्हणजे पहिल्यांदा एक गीत असायचं. हे आपले नेताजी भोईर जे आहेत हे सुद्धा मेळा करायचे. ते आणि असे बरेच त्यावेळेस नाशिकमध्ये संस्था होत्या की ते मेळे करायचे. आणि मग रात्र थोडी थोडी वाढत गेली की मग एक नाटकाचा गाभा घेऊन त्याच्यावर नाटक सादर करायचे आणि ते पहाटे 1:30-2 वाजेपर्यंत एवढा तो मेळा चालायचा. त्या मेळ्यामध्ये मग गाणी असायची, भजनं असायची आणि एक ड्रामा असायचा.
1: आणि त्याच्या रिहर्सल वगैरे सगळ्या व्हायच्या.
0: रिहर्सल वगैरे सगळ्या व्हायच्या आणि ते मेळे गणपतीमध्ये सादर केले जायचे. गणपतीमध्ये 10 दिवस कुठल्या कोणाच्या गल्लीत हा मेळा आहे, मग कोणाचा भारत मेळा, कोण वेगवेगळ्या मेळ्यांचे प्रकार असायचे आणि मग त्या नाटकांचं नावं पण असायचं.
1: मग त्याच्यात काम केलं का फक्त बघायचं?
0: ते बघून आनंद घ्यायचा आणि तसं करायचा प्रयत्न करायचा.
1: अच्छा.
0: कारण की तेवढा घरून सपोर्ट नसल्यामुळे माझी गडबड व्हायची. त्यामुळे मला तो सपोर्ट नाही मिळाल्यामुळे मग मी काय करणार. मग मी शाळेतून मी उद्योग करायला लागलो.
1: शाळेत पहिल्यांदा स्टेजवर
0: 5वीला आमच्या देशपांडे सरांनी बघितलं मला म्हणे अरे हे जाड बुटक गोड पोरगे म्हणे ह्याला आपण शेज्जी करू. आमच्याकडे पुरोहित बालनाट्य एकांकिका स्पर्धा मी जसं म्हटलो त्या स्पर्धामध्ये आणि प्लस आता ज्या तुम्ही सवानाच्या बालनाट्य स्पर्धा आहेत त्या सुद्धा चालू होत्या. मग त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. त्यावेळेस 6-7 शाळा अशा होत्या की त्यांच्या संस्थेचा सहभाग असायचा. एक म्हणजे जोशर उंटा हायस्कूल, एक बिटको बॉईज गर्ल्स हायस्कूल, एक सारडा कन्या विद्यालय, पेठे हायस्कूल आणि KTHM 1-2 शाळा असं नामवंत शाळा असायच्या. आमच्या शाळेला बक्षीस मिळालं पाहिजे आम्ही अशा पद्धतीने काम करायचो. म्हणजे मला अभिनयाचं पहिलं पारितोषिक 7वीमध्ये डॉक्टर गिरीश घाणेकरांच्या हातून मिळालं आणि त्याचा अत्यानंद इतका झाला की रात्री काहीतरी 10:30-11 वाजता तो निकाल लागला. तो निकाल लागल्यानंतर आम्ही आमच्या मुख्याध्यापकांच्या घरी, त्यावेळेस ते गाव छोटं असल्यामुळे गायधनी गल्लीत रविवार कारंजावरती गायधनी गल्ली होती आणि आमचे कुंटे सर तिथे राहायचे आणि कुंटे सरांना सांगायला गेलो की सर आपल्या शाळेचा पहिला नंबर आला आणि मला त्यावेळेस 51 रुपयाचं अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं होतं.
1: काय
0: सगळे इतके खुश झाले होते. पण त्या सगळ्यांच्या गडबडीमध्ये मॅडमनी तेवढ्या रात्रीतून आम्ही 16-17 विद्यार्थी आणि आमचे 2 शिक्षक भानुसे सर आणि देशपांडे सर यांना मस्तपैकी खोबऱ्याच्या वड्यांचे तुकडे करून आणले आणि सगळ्यांचं तोंड गोड केलं. अशा पद्धतीने तो माझा प्रवास 10वीपर्यंत चालू होता.
1: मग आयुष्यातलं पहिलं नाटक 5वीला केलं.
0: येस.
1: मग ते शेवट 10वीपर्यंत चाललं.
0: 10वीपर्यंत शाळेतून शालेय शिक्षण आणि शालेयामध्ये करत गेलो.
1: फक्त ऍक्टिंग?
0: फक्त ऍक्टिंग.
1: आणि नंतर कॉलेज?
0: कॉलेजमध्ये मी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. 12वीनंतर मी HPD कॉलेजला होतो. तो पण एक मोठा किस्सा आहे. म्हणजे माझं कॉलेज पुढे का नाही झालं. मी शेवटी ओपन युनिव्हर्सिटी मधून ग्रॅज्युएशन केलं. पण त्याचं कारण पण तसंच नंदू गावंडे म्हणून आमचा एक मित्र होता तो पण HPD कॉलेजला होता. मी पण एचपीटी कॉलेजला होतो, नाटकं बसवायचं आणि मी पण नाटकात का वगैरे काम करतो. एकदा एक अशी मुलगी आली, आता आम्हाला माहिती नाही कशी, तर त्यांनी पूर्वीच्या काळी पण आम्ही सगळे एकत्र बसून आणि स्क्रिप्ट वगैरे वाचून आणि चर्चा करायचो. मग तो मला म्हणाला की ईशा तू पण आहेस, हे पण आहे आणि मग ही मुलगी पण हिला आपल्याला असा असा रोल द्यायचा वगैरे. म्हटलं अरे काय
1: हे कॉलेजसाठी,
0: कॉलेजसाठी 11वीच्या दरम्यान कॉलेजमध्ये जे फंक्शन गॅदरिंग वगैरे व्हायचे. आणि सहज म्हणालो अरे म्हटलं ती काही दिसायला खूप छान नाहीये, आपल्या पात्राला शोभेल अशी मुलगी घे. आणि दुसऱ्या दिवशी मला वाक्चरे नावाचे प्रिन्सिपल होते, त्यांनी डायरेक्ट कॅबिनला बोलवलं. आणि त्यावेळेस मी आयटीआय पण करत होतो, म्हणजे मी आयटीआयला फिटरचा कोर्स करून मी कॉलेज पण करायचो असं जॉईंटली व्हेंचर मी करत होतो. आणि हे सरांना माहिती होतं, सर म्हणाले असं चुकीचा उद्योग करू नकोस, तू ज्या मुलीला काल बोलला ते कोण आहे माहिती आहे का, किंवा त्या मुलीने त्या घरी कंप्लेंट केली असेल. म्हटलं नाही सर. अरे म्हणे असिस्टंट पोलीस कमिशनर आहे, त्यांची मुलगी आहे. मला हादरा बसला, दोन पोलीस पण तिथे बाहेर उभे होते. म्हणे काय करतो, शेवटी मला 12वीची एक्झाम त्यांनी देऊ दिली आणि माझा दाखला त्यांनी आताच दिला की बाबा रे तू आता जा. म्हणे आम्हाला ते कायद्यात बसत नव्हतं, कायद्याच्या चौकटीत तू सापडलायस, सोडून दे. मग 12वीनंतर मी मग कॉलेज पण सोडलं. मग कॉलेजचं लाईफमध्ये नाटक तेवढं एक दोन वर्ष जे काय केलं असेल, नंदू गावंडे वगैरे आम्ही सगळी टीम होती आणि सोडलं. मग त्याच्यानंतर मग मी प्रापंचिक कामांमध्ये जास्त गुंतलो, पण हे करताना सुद्धा नाटक सोडलं नाही.
1: म्हणजे
0: राज्य नाट्य स्पर्धा.
1: ओके.
0: राज्य नाट्य स्पर्धेमध्ये
1: कधीचा पिरियड,
0: 81 पासून 83 पासून आम्ही राज्य नाट्याच्या
1: प्रवास. कसं होतं राज्य नाट्य, राज्यनाट्य नाशिकमध्ये नाटकाची परिस्थिती कशी होती
0: त्यावेळेस? जे राज्य नाट्य स्पर्धा व्हायच्या त्यावेळेस नाशिक, जळगाव, धुळे आणि नगर हे सगळे केंद्र नाशिकला जोडलेले होते. 5 जे विभाग आहेत आपल्या आयुक्तांचे, नाशिक जिल्ह्याचे जे 5 विभाग आहेत, ते 5 विभागांचं सादरीकरण परशुराम सायकेडकर नाट्य मंदिरावर.
1: किती नाटकं असायची साधारण?
0: साधारणतः 10 ते 15 नाटकं असायची, कधी कधी 20 पर्यंत जाऊन पोहोचायची. त्या काळी म्हणजे आत्ताचे जे मोठे मोठे नामवंत कलाकार आहेत, सुधीर जोशी झालेत, किंवा आमचे तात्या स्वतः लिखाण करायचे, तात्या स्वतः रोज राज्य नाट्य स्पर्धेला हजेरी लावायचे, अशोक मामा झाला, लक्ष्मीकांत बेर्डे झाले, ह्यांच्या मुंबईवरनं काही टीम्स, ते पण तिकडे पण नाटकातूनच कामं करायचे. मधुकर तोरडमल आम्ही त्यांना म्हणायचो. नंतर आमचे सदाशिव आमरापूरकर तात्या,
1: ते राज्य नाट्यमध्ये काम करायचे.
0: राज्य नाट्यमध्ये नगर विभागातून यायचे नाशिकला नाटक
1: करण्यासाठी.
0: ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आम्ही सातत्याने बघत गेलो. माझं
1: म्हणजे तसं पाहिलं तर राज्य नाट्य स्पर्धेचे उपकार खूप मोठे आहेत, नाही का, आपल्या महाराष्ट्राच्या नाट्यभूमीवर.
0: महाराष्ट्र सरकारला खरं धन्यवाद दिले पाहिजे, असं कुठल्याच राज्य सरकारने हा उपक्रम राबवलेला नाही.
1: तो इतक्या वर्षापासून
0: राबवला.
1: साधारण किती वर्ष झाले असेल?
0: आता आपण 69वा केला ना.
1: बापरे, म्हणजे झाली की 70
0: पार झाली. जेवढे तुमचं प्रजासत्ताक दिनापासून आपण आपली स्वातंत्र्य झालाय भारत, त्याच्या 1-2 वर्षानंतर सुरुवात झालेली. म्हणजे हे यशवंतराव अखंड तवायत पण चालू आहे. म्हणजे डॉक्टर गिरीश ओक झाले, भरत जाधव झाला, अंकुश चौधरी आला, श्रेयस तळपदे झाले, ही सगळी मंडळी नाटकात राज्यस्तरीय स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा, एकांकिका, अशा परिस्थितीतून सगळे आर्टिस्ट आज मोठे झालेले आहेत.
1: बरं, कशी होती त्यावेळेस परिस्थिती?
0: त्यावेळेस ती सगळी मंडळी, म्हणजे नाटकाला नगरवरनं ती मंडळी यायची, धुळ्यावरनं आमचा अनिल सोनर म्हणून एक चांगला माणूस होता, लेखक होता, प्रल्हाद जाधव म्हणून जो तो पण चांगला लेखक होता, पण तो कलेक्टर पदावरती बसलेला म्हणून. म्हणजे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असून सुद्धा नाटकाशी निगडीत होते.
1: नाटकांची क्वालिटी कशी असायची?
0: नाटकांची क्वालिटी अप्रतिम असायची. म्हणजे आजच्या नाटकाला आपण प्रोफेशनलला जर टाकलं जो काही वर्गणी मिळते तशा पद्धतीचा दर्जा असायचा. पण त्यावेळेस तांत्रिक गोष्टींची थोडी कमतरता होती. आम्हाला जे काय मिळायचं ते काही 10 स्पॉटमध्ये काम करारे, मग त्या बरण्या असायच्या, इलेक्ट्रिकचं असायचं छोटंसं असायचं, मग ज्या ज्या संस्थांकडे जास्त पैसे असतील ते चांगला दिमागदार सेट उभा करायचे. मग ह्यांच्यामध्ये तात्या, म्हणजे आम्ही सदाशिव आमरापूरकरांना तात्या म्हणायचो, मग मधुकर तोरडमल वगैरे त्यांची टीम आली तर त्यांचा सेट मस्त असायचा, कारण त्यांचे मुंबईचे लागे बांधे होते. मुंबईवरनं सेट आणायचे, मुंबईवरनं लाईटवाल्याला बोलवायचे, असा सगळा तो करायचे. नाशिकमध्ये पण तशा चांगल्या संस्था होत्या, म्हणजे आमच्या लोकहितवादी होती, नंतर आमच्या रवींद्र ढवळेंची एक चांगली संस्था होती. या सगळ्या संस्थेंनी मिळून
1: नाशिकमधल्या कोणकोणत्या संस्था मोठ्या होत्या त्यावेळेस?
0: त्यावेळेस रवींद्र ढवळेंची एक नम्रता होती, तात्यांची लोकहितवादी मंडळ होतं, नेताजी दादांचं विजय नाट्य मंडळ होतं, अशा खूप संस्था होत्या. पण त्याच्यामध्ये ह्या इगिरीने आणि जिगिरीने काम करणाऱ्या अशा संस्था होत्या. बाकीच्या ज्या संस्था यायच्या त्या संस्था म्हणजे त्या पावसाळ्यामध्ये जशा छत्र्या उगवतात तशा आल्या, काही झाल्या मोठ्या, काही नाही झाल्या, आणि त्या तिथेच संपल्या. आजही तशीच परिस्थिती होते की फक्त राज्य नाट्य स्पर्धेसाठी म्हणून त्या संस्था स्थापन केलेल्या आणि मग ते त्याच्यामध्येच काम करतात. पण नामवंत असं कोणीच नाही राहिलं. आत्ताच्या पिढीमध्ये मग ते चालू आहे एक.
1: आणि मग त्यावेळेस राज्य नाट्याचा प्रेक्षक कसा होता नाशिकचा?
0: पूर्ण थिएटर हाऊसफुल असायचं.
1: जाणकार लोक यायचे?
0: सगळी जाणकार लोक असायचे. एक रुपये आणि दोन रुपये तिकीट असायचं.
1: तिकीट असायचं?
0: तिकीट असायचं. एक रुपये किंवा दोन रुपये एवढंच तिकीट असायचं. त्यावेळेचे समीक्षक सुद्धा खूप अप्रतिम लिहायचे. हे नाटकाच्या चुका सुद्धा ते तिथेच सांगून मोकळे व्हायचे की असं नाही की आज एवढे एवढे आजचं समीक्षण जर तुम्ही वाचलं तर
1: त्याच्यामध्ये सादरीकरणाची न्यूज असते.
0: सादरीकरण झालं यांनी.
1: पण याला कारण हे नाटकवाले जबाबदार आहे नाना, त्यांना त्या टीका नकोय
0: असं नाहीये. त्यांना टीका नको असं म्हणत नाहीये. असली समीक्षकच राहिलेले नाहीये.
1: ओके.
0: ज्या पद्धतीने नाटकाचं समीक्षण करायला हवं अशी समीक्षक मंडळीच नाहीयेत. मग काय करायला पाहिजे? समीक्षक लिहिणारा माणूस नाटकाची निगडीत नाहीये, त्यांनी नाट्यशास्त्राचा कधी अभ्यास केलेला नाहीये, किंवा त्यांनी स्वतःहून नाटकाबद्दलची काही माहिती घेतलेलीच नाहीये. तो माणूस जर समीक्षक लिहिणार असेल तर समोरचा माणूस शिव्यात घालेल ना त्याला.
1: बरोबर.
0: आम्ही कुठलीही नाटकातली म्हणजे समीक्षकाला शिव्या घालत नाही. पण जर तो माणूस अतिउत्तम असेल तर त्याचं कमलाकर नाटकर्णी होते, मुंबईमधले खूप मोठमोठे नाव आहेत, नाशिकमध्ये पण खूप मोठमोठे चांगले दिग्गज होते, देवधर म्हणून येते, नंतर आपले नाटकामध्ये चांगले चांगले काम करणारे ते समीक्षक लिहिणारे माणसं होती. पण आत्ता नाहीयेत. मग आता फक्त हे असं सादरीकरण झालं, यांनी अमुक केलं, यांनी प्रकाशोजना केली, या संस्थेने सादर केलं.
1: तेव्हाचा प्रेक्षक आणि आत्ताचा प्रेक्षक, ईश्वर, याच्यामध्ये काय फरक पडला?
0: याच्यामध्ये फरक एवढाच आहे की त्यावेळेस सगळे जाणकार मंडळी असायची.
1: जाणकारचा अर्थ काय?
0: जाणकार म्हणजे नाटकामध्ये काम करून नाटक कशा पद्धतीने सादर केलंय त्याचा अभ्यासपूर्वक सगळा विचार करून कामं करायची. आजकालची तरुण पिढी आहे ना, ही फक्त नाटकात हिरो बनायला येते किंवा काय, यांना नाटकातल्या स्टेजचे भाग माहिती नाही, यांना लाईट कसा घ्यायचा, लाईटचा उपयोग काय आहे ते माहिती नाही, मेकअप कशा पद्धतीने स्वतः पण करायचा ते माहिती नाही, कॉस्ट्युम कशा पद्धतीने यूज केला पाहिजे ते माहिती नाही. दिग्दर्शक ज्या सूचना देईल त्या सूचनांचं पालन करायचं आणि मला स्वतःला खूप मोठे हिरो व्हायचे. यांना अभ्यास करायला नको, संहिता रोज वाचायला पाहिजे. त्या प्रत्येक शब्दाचा, त्या प्रत्येक डायलॉगचा हा अभ्यास केल्याशिवाय तुमच्या हृदयातून ते येईल का वाक्य?
1: तुमचे होणारच नाही ते कॅरेक्टर.
0: मग ते पूर्वी आम्ही 6-6 महिने जर राज्य नाट्याची स्पर्धा करत असू, आता 15 दिवसावर राज्य नाट्य आले की कोणीतरी मग बोलवतो, दादा जरा लाईटला येता का, अरे किती दिवस आहे, परवा नाटक घ्या. नाही, असं नाही चालत. तुमचा दिग्दर्शक, तुमचा नेपथ्यकार, तुमचा प्रकाशोजनाकार हे सातत्याने त्या तालमीला हजर पाहिजे. त्या तालमीला तुम्ही काम करताना तुमचा हळूहळू हळू जसे जशी प्रगती होत जाईल तसं कॉस्ट्युम बदलणं आहे, तुम्हाला कुठल्या लेवलला स्टेजचे किती भाग केलेले आहेत, तुम्ही कुठल्या भागात उभे आहात हे तुम्ही नोंद केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, संहितेचा अभ्यास केला पाहिजे आणि त्याच्यात समोर असून काम केलं पाहिजे. पण आता त्या पद्धतीने कोणी काम करत नाही. पूर्वीची सर्व जेवढे आज मोठे आर्टिस्ट झालेले आहेत, मोहन जोशी असू द्या किंवा आता बरेचसे आर्टिस्ट गेले, ही आत्ताची तरुण मधली श्रेयस आहे, अंकुश आहे, भरत आहे, तरुणही म्हणता येणार नाही, तेही आता साठीला पोहोचले आहेत. अशी जी मंडळी केली ती सातत्याने आजही नाटकं करतायत ना. प्रशांत नामले आजही नाटक करतोच ना, किंवा भरत, ही सगळी मंडळी सातत्याने काम करत का? ते यांनी अभ्यास केलाय ना, आजही अभ्यास करूनच नाटक करतायत. प्रशांत नामलेच्या नाटकाला फुल हाऊसफुल का होतो? तो अभ्यासपूर्वक संहिता निवडतो, अभ्यासपूर्वक काम करतो, अभ्यासपूर्वक टीम वापरतो. नाटक गेलं पुढे, त्याचे पैसे वसूल होत.
1: प्रशांत दामलेचा आपण एक बघतो क्वालिटी, अमिताभ बच्चनच येतो माणूस थिएटरचा,
0: मराठीतला अमिताभ बच्चन
1: थिएटरचा फक्त. मला त्याची एक क्वालिटी ईश्वर ही आवडते की त्याला त्याचं लिमिट माहिती आणि त्या लिमिटमध्ये तो खेळतो. आता मी हा प्रश्न खूप जबाबदारीने विचारतोय, आपली लिमिटेशन समजून दिग्दर्शकाने नाटक शोधलं पाहिजे, त्याप्रकारे ऍक्टर शोधले पाहिजे, त्याप्रकारे आपली टीम बनवली पाहिजे, ह्याच्याबद्दल तुझं काय मत आहे का? दिग्दर्शकाने वेगवेगळे अंग तपासले पाहिजे.
0: नाही, हे म्हणणं बरोबर आहे तुमचं. संहितेचा अभ्यास करून संहितेला जे पात्र लागणार आहे, एखादं पात्र वय वर्ष 45 तर त्याच एज ग्रुपचा माणूस प्रथम निवडायला पाहिजे. त्या एज ग्रुपचा माणूस निवडल्यानंतर त्याची बोलीभाषा काय आहे, त्याचं डायलॉग काय, त्याचं स्ट्रक्चर काय आहे, त्यांनी आजपर्यंत नाटकात किती वेळा कामं केलेली आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि मग त्या दिग्दर्शकाने त्याची तालीम घेतली पाहिजे आणि तो तालमीत फिट झाला तरच त्याला पुढे नाटकात घेतलं पाहिजे. आता गंमत काय होते की त्यांनी घेतलं आणि गेलं आणि तो माणूस उद्या निघून गेला की ह्याला सबस्टिट्यूट कोणी नसतं. त्या वयाचा माणूस किंवा एखादा तरुण पोरग उभं करायचं, त्याला मेकअप द्यायचा, त्याला थोडंसं म्हातारं करायचं, उभं करायचं, त्या मुलगा त्याच्या शेवटी तुम्ही ज्यावेळेस समोर उभे राहतात आम्हाला तुमचं स्ट्रक्चर दिसतं, तुमचं वागणं चालणं बोलणं याचा पण आहे ना. हा अभ्यास परीक्षक करतात तर ते करताना जाणवतं की अरे हे तरुण पोरग आहे हे नाहीये, आणि हे कलाकार पण विचार करत नाही. ठीक आहे, दिग्दर्शकाने पण आता पात्रच मिळत नाही, वेळेवरती पात्र शोध आली, वेगवेगळ्या वेळेस काही महिला निघून जातात. अरे हो, पण तुम्ही अगोदरपासून तयारी करा ना. जर तिथे तुम्हाला 40 वर्षाची महिला पाहिजे तर 40 वर्षाचीच महिला घ्या. तिथे तुम्हाला 20 वर्षाची
1: खूप महत्त्वाचं
0: कास्टिंग करणं, त्यांचे प्रोनाउन्सिएशन्स, त्यांची देहबोली. एखादी जर पाटलीन बाई दाखवायची असेल आणि तिथे मी एक हाडकुळी बाई आणि तिला नऊवारी घालून उभी केली तर ती पाटलीन बाई वाटेल
1: असेल.
0: लोकांच्या डोक्यामध्ये पाटलीन म्हणजे काय असतं तर एक भव्य दिव्य एकदम मस्त भरगच्च साडी नऊवारी घातलेली बाई, अंगावरती खूप दागिने, छानपैकी मोठा कुंकुवाचा टिळा, तिचं वागणं, तिचं बोलणं आणि तिची हुबारी जी आपण बघतो, आपण मराठी चित्रपटातून बघतो, त्या पद्धतीचं सादरीकरण असणारी एखादी महिला तुम्ही त्या पद्धतीने उभी केली तर ते पात्र मजा येते ना. आणि ह्याची सांगड घालून ज्यावेळेस आपण नाटक उभं करतो तरच ते योग्य रीतीने सादर होतं आणि समोरच्या प्रेक्षकांना आवडतं.
1: बरं, मग ईश्वर तू राज्यामध्ये पहिले ऍक्टर म्हणून उतरलास, मग ती जर्नी कशी होती?
0: काय होतं की अभिनयासाठी वेळ देणं जमायचं नाही.
1: कारण
0: प्रपंच. मी घरामधला मोठा असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी मला घ्यायला लागायची, त्यामुळे माझं सारखं लक्ष कामावरती असायचं. माझी जी फॅक्टरी होती, म्हणजे मी पहिले बिझनेस पण करायचो आणि नोकरी पण करायचो, म्हणजे मी मॅकॅनिकली सगळी कामं पण करायचो. मी फॅब्रिकेशनचं युनिट टाकलं होतं, त्याच्या अगोदर मी महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये होतो. मी
1: अर्थार्जन सुरू केलं तेव्हा वय किती होतं?
0: 21 वर्ष.
1: अरे बापरे.
0: आणि घरामध्ये मी मोठा असल्यामुळे, बाकीची लहान भावंड असल्यामुळे आणि परिस्थिती थोडी नाजूक होती त्यावेळेस, सगळे आमच्या घरातली जी मंडळी, आमचं कुटुंब सांभाळून माझे वडील हे त्यांच्या एका विधवा बहिणीला, त्यांचे 2 मुलं, माझी 1 आजी आणि 1 त्यांचा लहाना भाऊ, असं सगळं प्रपंच माझे वडील सांभाळत होते. घरं 2 होती आणि मग त्याच्यातून आईला पण, भावाला, बहिणीला, तिचे 2 मुलं आणि लहाना भाऊ, असं सगळ्यांना सांभाळत आम्हालाही सांभाळायचं, अशा पद्धतीचं नियोजन असल्यामुळे मग मी पण त्यांना हातभार लावायला सुरुवात केली. मी अक्षरशः म्हणजे स्कूलपासूनच सुरुवात केली होती. मी बुक बाइंडिंग करायचो, त्याचे आठवड्याला मला जे काही पैसे मिळायचे ते मी त्या आईला द्यायचो आणि माझी आई त्या संसार उपयोगी वस्तू घ्यायची, आम्ही दुसऱ्या घरात राहत असल्यामुळे. आणि तो आमचा प्रपंच आणि ती पहिल्यापासून. मग काय होतं की नाटकाच्या राज्यनाट्याला सुरुवात झाली की अरे रोज संध्याकाळी नाटकाला या, पण ते 3-3, 4-4 देणं परवडत नव्हतं, मला परवडत नव्हतं, कारण की ती वेळ मला साध्य होत नव्हती आणि मी गेलो तर माझं इकडे आर्थिक नुकसान होणार होतं. मग मी ठरवलं की मी पहिल्यापासून, मला शाळेत असल्यापासून सर म्हणजे आमचे ड्रॉइंगचे टीचर असायचे, ईश्वर चल हा सेट बनवायचा आहे तू मला मदत कर, मी त्यांना तो प्लाय कापून दे, पुठ्ठा काप, मग त्याच्या फ्लाईट बनव, असं सगळ्या सरांकडे.
1: ईश्वर, आपल्याला जर एखादी गोष्टीची आवड असली, पॅशन असली आणि त्याचं संस्कार जर शाळेतच होत गेलं तर आपलं आयुष्य किती सोपवून जातं ना,
0: आणि
1: म्हणजे गुरुचं महत्व किती आहे.
0: येस, म्हणूनच सांगतो ना की तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये शैक्षणिक पद्धतीत असतात ना, त्यावेळेस हे पायंडा म्हणजे जो आपण रुजवतो पाल्यांमध्ये तो माझ्या, आणि माझी शाळा आहे ना माझ्या घराच्या अगदी जवळ होती, 2 भिंती उड्या मारल्या की मी शाळेत, आणि शाळा आमच्या शाळेमध्ये हे होतं नाईट हायस्कूल होतं, तर हे देशपांडे सर, वलवाडीकर सर हे रात्रीच्या मुलांना पण शिकवायला यायचे. मग त्यावेळेस आम्ही आणि आमच्या शाळेत जे ड्रॉइंग टीचर आहे जे नेपथ्य वगैरे करायचे ते पण माझ्याच गल्लीमध्ये राहायचे. हे मग चल आज मी तुला हे ड्रॉइंग करून देतो, मग हा आपल्याला ह्या फ्रेमवरती ठोकायचा आहे, मग हे मंदिर झालं, हा घराचा कॉर्नर झाला असं. मग त्यामुळे ते शिकत गेलो आणि मग त्याचा फायदा मला राज्यनाट्याला झाला. नेपथ्यामध्ये मग मी आनंद ढाकीफळे वगैरे हे जे करायचे त्यांच्या सहकार्याने, आनंद ढाकीफळे दादा डिझाईन तयार करायचा आणि मग तो मला सांगायचा ईश्वर हा इकडे रंग वापर, हे कापड इकडे वापर, हे तिकडे वापर, आणि तो माझ्याकडनं सगळं सेट बीट ठोकून घ्यायचा. डिझाईन आनंददाचा असायचं, नेपथ्य पण नेपथ्य, डिझाईन आणि सादरीकरण आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सगळं मी बघायचो. पण आम्ही दोघांनी मिळून पण खूप बक्षिसं घेतली. म्हणजे प्रल्हाद जाधवांचं नाटक होतं यमक नावाचं, म्हणजे आजची तुम्ही विद्या करंजीकर किंवा दीपक करंजीकर त्यावेळेस नाशिकमध्ये नवीन आलेले होते, त्यांना कोणी ओळखत नव्हतं. म्हणजे विद्या मुंबईवरनं आलेली होती आणि दीपक धुळ्यावरनं आले होते. दोघांचं लग्न आले आणि त्यांनी नाशिकमध्ये स्थायी झाले आणि आमच्या बरोबर नाटकात काम. आमची एक मेरीची संस्था होती, आमचा अनंत गोडबोले म्हणून मित्र होता, आम्ही ते काम केलं. आणि त्यावेळेस त्या यमकला मला पहिलं बक्षीस मिळालं होतं. स्वरूप सिंग नाईक ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, फायनलला आम्ही गोव्याला जाऊन ते पारितोषिक घेतलं होतं. तो एक म्हणजे असं, मग तिथूनच ती सुरुवात
1: झाली.
0: ही नाटकाची अंग नेपथ्य केल्यानंतर लाईट लावायला मलाच सांगायला लागायचं, बाबा हे दिसायला पाहिजे इथे लाईट टाक, हे दिसायला पाहिजे इथे लाईट टाक, मग हा स्टेजच्या राईटला जाणार आहे त्यावेळेस इथे टाकायला जा. मग असं करता करता त्याचं डिझाईन मीच करायचो. हे मुलं काय, मग मग ईश्वर जगताप, नेपथ्य आणि प्रकाश होणं सगळं, मग ऑपरेटिंगला तूच बस. कारण त्यावेळेस धादा बरणे हलवायला,
1: पण ते ऑपरेशन त्यावेळेस खूप अवघड होतं.
0: अवघड होतं ना, मग सांगतो काय की इकडे चार बरणे इकडे चार बरणे, आठ बरणे घेऊन बसायचं आणि त्याच्यावरती सगळं कॉपिंग करायचं.
1: बरणे म्हणजे काय?
0: बरणे म्हणजे एक मोठी आपण काचेची बरणी टाइप बरणी असायची, त्याच्यामध्ये सगळ्या कॉईल असायच्या आणि त्याला वरती व्हील असायचं.
1: अच्छा.
0: म्हणजे आता जे तुम्ही स्लायडर बघता ते पटापट वर केलं खाली केलं की ऑन ऑफ होतं किंवा वर, त्यावेळेस तो बर्नीवरचा डिग्रीनी तुम्ही फिरवला की तो हळूहळू हळूहळू हळूहळू ब्लॅकआउट व्हायचा.
1: ओके.
0: मग अशा त्या सगळ्या पद्धती आम्हाला ते ऍट अ टाइम दोन दोन हातांनी, मग आम्ही त्याला दोन याला काठी बांधून मग ते हळू झालवणार इकडे. पण प्रदीप पाटील म्हणून माझे एक मित्र होते, गुरु पण म्हणता येईल त्याला, मी आणि प्रदीप आम्ही दोघं मिळून लाइटिंगला बसायचो. मग त्यावेळेस आम्ही 16-18 बरण्या वापरायचो, मग 8 त्याच्याकडे 8 माझ्याकडे.
1: बापरे.
0: फक्त क्लॅप एकमेकांच्या ब्लॅकआउटच्या अगोदर आणि त्याचा पण क्लॅप असायचा. दोघं मिळून आम्ही ते बरोबर ॲट अ टाइम सगळ्या बरण्या बंद करायचो. पण त्याच्यासाठी आम्ही काही जुगाड तयार करायचो, त्याला काठ्या बांधायचो आणि ते सगळं ओढलं की ॲट अ टाइम सगळे डिमर ऑफ व्हायचे, इकडचे डिमर ऑफ व्हायचे आणि ब्लॅकआउट व्हायचं आणि मग त्याच्यात ते फेकले. असे पण बरेचसे प्रकार केले. आजकालची मुलांना ते जमणार नाही बरण्या ऑपरेट करायला, त्यांना एवढंच कशाला. आतापर्यंत कालिदासमध्ये मागे डिमर होते, ते सुद्धा मुलांना पटकन ऑपरेट करता येत नव्हते.
1: टेक्निशियनची काय परिस्थिती, आजची परिस्थिती काय?
0: आजही कोणीही नेपथ्यासाठी, प्रकाश योजनेसाठी आणि मेकअपसाठी तयार होत नाही.
1: कारण काय?
0: नाही, त्यांना इच्छाच नाहीये. प्रत्येकाला हिरो व्हायचंय.
1: नाही पण ईश्वर कोणी असतील ना रे, ज्यांना
0: आपण दिसायला पाहिजे ना, ज्यांना
1: तुमच्याकडे कोणी येत नाही का मला शिकवा मला शिकवा,
0: जी येतात ती त्यांचं करायला सुरुवात करतात आणि त्या पद्धतीने सांगतात की आम्ही आमचे लाईट केले ना आम्हाला बक्षीस मिळालं. आता माणसंच नसतील, चार माणसं एकाच ग्रुपचं लाईटिंग करत असेल तर त्या चार माणसाच्या ठिकाणी एकाच माणसाचं नाव असेल तर बक्षीस त्यालाच जाणार ना, दुसरं कोणाला जाणार. पण अभ्यासपूर्वक विचार करून, संहिता विचार करून, संहितेचा अभ्यास करून ती माणसं कुठे कुठे उभी आहेत, कुठल्या कुठल्या भागांमध्ये प्रकाशमय राहायला पाहिजे, कुठल्या वेळेच्या सीनला कुठल्या रंगाचा लाईट वापरला पाहिजे, किंवा सकाळ आहे, संध्याकाळ आहे, भावुक सीन आहे, आनंदी सीन आहे, ह्या सगळ्यांचा विचार करून मग त्याची रंगसंगती, मग ती योजना सगळी तुम्ही ठरवायला पाहिजे. आजकाल काय होतं, 8 दिवसावरती नाटक येतं आणि मग 2 दिवस अगोदर त्या लाईटवाल्याला बोलवायचं, मग तो आपलं कसं तरी डिझाईन करतो, हा इथे का, हा त्या चल एक राईट एक लेफ्ट एक सेंटर, हा काय तिकडून का, हा मग तिकडे एक विंग टाकतो इकडे एक विंग टाकतो, हा झालं का. आणि मग तो येऊन त्या दिवशी त्याला लाईटवाल्याला, आर्टिस्ट सगळे प्रॅक्टिस करतात पण लाईटवाल्याला त्याच दिवशी प्रॅक्टिस असते, त्याला काय रोज डिमर आणि लाईट कोणी देत नाही. मेकअपची तीच कंडिशन, तुम्ही मेकअप शेवटच्याच दिवशी करता, तुमच्या हातात असतं तुम्ही कॉस्ट्युम घालून काम करायला पाहिजे.
1: ईश्वर मला एक सांग, टेक्निशियनला आता पैसा पण चांगला मिळायला लागलाय, उलटा राज्यामध्ये ऍक्टर्सला पैसे मिळत नाही, टेक्निशियनला पैसे मिळतात, मग तरी लोक का तयार नसावेत?
0: का तयार होत नाही तेच कळत नाहीये. मी प्रत्येकाला विचारतो, तो म्हणतो की नाही मला वेळ नाही देत आहेत किंवा आम्हाला त्या तांत्रिक गोष्टी मिळत. अरे पण म्हटलं तुम्ही अभिनयासाठी किंवा प्रॅक्टिससाठी वेळ देतात तर मग का करत नाही? काही काही मुलं झाली आहेत तयार, पण अजून काही मुलं तयार होतच नाही. मेकअपची तीच कंडिशन आहे, नेपथ्याची तीच कंडिशन आहे, किंवा नेपथ्य करायला घेतात आणि हल्ली सगळे फ्लेक्स प्रिंट मारतात, फ्रेमवरती ठोकतात आणि उभं करतात.
1: घाण दिसतं ते,
0: घाण दिसतं म्हणजे त्याचं रिफ्लेक्शन समोरून येतं. तुम्ही काय प्रिंट केलं हेच जर समोरच्याला दिसत नसेल तर त्या नाटकाचा काय आस्वाद घेणार आहे? त्यांना ते प्रश्नच नाही. शॉर्टकट तुम्ही वापरतात पण त्या नेपथ्यासाठी पैसे पण खर्च करतात पण ते दृष्टीसच पडत नाही ना. तुम्ही त्याच्यावर लाईट टाकले की ते माऊन सोडते.
1: आणि आजचा प्रेक्षक कसं आहे?
0: आजचा प्रेक्षक पण अभ्यासपूर्वक कुठलंच नाटक बघत नाही किंवा बघतो तर तो आनंदासाठी बघतो. त्याला तुम्ही वैचारिक नाटक द्या तर ते म्हणते नाही यार बरोबर नाही आले काय यार काय. पण प्रत्येक संहितेत नाटक घडताना किंवा लेखकांनी लिहिलेले त्यांनी कशावरती विचार करून नाटक लिहिले ह्याचा अभ्यासच कोणी करत नाही. नाटक बघितलं आवडलं तर हा अरे भारी होतं नाटक. दुसऱ्याची नाही यार ठीक आहे ते काहीतरी फार डोक्याला टेन्शन तर गाव नाही ना. पण तुम्ही त्या संहितेचा विचार करा किंवा त्यांनी लिखाण काय केलं तो तुम्ही अभ्यासलंय का किंवा त्या पात्रांची प्रत्येक ठिकाणी काय काय हालचाल होती किंवा त्याच्यातून त्यांना काय आपल्याला दर्शवायचं होतं याचा बारीक अभ्यास कोणीच करत नाही. यायचं नाटक बघायचं आणि त्यांना सांगायचं त्यांच्यापेक्षा आमचं भारी झालं होतं. अरे हो पण मग ते तुम्ही बघा ना सगळ्या गोष्टी कशा होतात त्या बघायला पाहिजे.
1: ईश्वर बोलता बोलता अर्धा तास आलाय. अजूनही आपला विषय पूर्ण झालेला नाहीये. माझी इच्छा आहे तू पुढच्या रविवारी सुद्धा आमच्या बरोबर असावं.
0: येस
1: मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 2 47 27 27 वर.
2: आशा भोसले यांनी गायलेलं एक थी रीता या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे सरशेर सैलाने यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांचं गीत. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूयात कसौटी या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं. अंजाणी यांच्या गीताला संगीत आहे चित्रगुप्त यांचं. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत घरद्वार

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळ आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हो हे भारी आहे रे.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
2: हम है लाजवाब या चित्रपटामधलं कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. आणि या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
3: नमस्कार.
2: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले अरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे अरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
3: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
2: क्या बात आहे. श्रोतो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385340454.

जागीर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत गायलं आहे किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि शक्ती ठाकूर यांनी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। श्रोत्यांनो नमस्कार, आपण ऐकते रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, सावित्री अबेकसच्या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपल्याशी संवाद साधताय टेलिफोनच्या माध्यमातून पुण्याहून सौ सविता गळवे मॅडम, आणि त्यांच्याशी आपण नेहमीप्रमाणे संवाद साधूया। प्रत्येकीचा जसा एक विलक्षण प्रवास आहे, प्रत्येकीच्या एक वेगळी जी कहाणी आहे प्रत्येक शिक्षिकेची, तशी यांची आज काय कहाणी आहे किंवा हा प्रवास कसा आहे हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सविता ताई, खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात।
5: धन्यवाद मॅम।
3: सविता जी, पुण्यामध्ये आपण कुठे असता आणि मूळचे आपण कुठले आहात, म्हणजे माहेर आपलं कुठले?
5: मूळची मी मॅम सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी तालुक्यात विठलापूर म्हणून एक छोटस गाव आहे, ते माझं माहेर।
3: अच्छा, बर। आणि आपलं शिक्षण वगैरे काय झालंय?
5: माझं शिक्षण मॅम 12वी नंतर मी DEd केलं। मी DEd नंतर मग मी घरीच कोचिंग क्लासेस घेते आणि आता सध्या मी कोचिंग आणि अबॅकस दोन्ही माझं साईड बाय साईड चालू आहे मॅम।
3: अच्छा, म्हणजे 12वी नंतर आपण DEd केलेले आणि मग पुढचं शिक्षण घेतलंय त्याच्या?
5: नाही मॅम, DEd नंतर मी जॉब नाही केला, मी प्रायव्हेट स्कूल मध्ये 1 वर्ष जॉब केला आणि नंतर मी स्वतःचेच क्लासेस चालू केले।
3: अच्छा, आणि मग साधारण कितवीच्या मुलांना तुम्ही शिकवताय?
5: मॅम आपल्याकडे LKG पासून ते 8वी पर्यंतचे सगळे मुले येतात मॅम।
3: बरोबर। अच्छा, मला असं सांगा सविताजी, 12वी नंतर DEd आपण केलं, पण मग पुढे ग्रॅज्युएशन करावं किंवा पुढे आणखीन काही वेगळं करण्याची इच्छा आपल्याला होती किंवा काय असं झालं की आपल्याला ते आपण नाही करू शकलात?
5: हा मॅम, माझी शिकण्याची खूप इच्छा होती, माझं DEd पूर्ण झालं आणि DEd पूर्ण होताच माझं लग्न झालं, लग्नानंतर मी पुण्याला आले।
3: बर।
5: आणि त्याच्यानंतर मी पुढे परीक्षा देण्याचाही प्रयत्न केला पण ते काय माझ्या झालं नाही, नंतर मुलांमध्ये थोडस ते राहून गेलं, पण मग शिक्षण मागे न ठेवता काहीतरी घरात बसून सुरू असावं म्हणून मग मिस्टरांनीच मला सांगितलं की एकतर तुझं शिक्षण पण मग मागे राहणार नाही आणि आता सध्या आपल्याला बाहेर जाऊन जॉब करणं पॉसिबल होणार नाही, म्हणून मग मी स्वतः घरी क्लासेस चालू केले मॅम।
3: अच्छा, बर, चांगली गोष्ट आहे। पण म्हणजे कुठेही बाहेर न जाता सुद्धा तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकता आहात।
5: हो मॅम,
3: ज्ञान आहे मुलांचं किंवा जे सतत हल्ली शिक्षण क्षेत्रात बदल होत असतात त्याच्यामुळे तुम्ही अपडेटही राहत असतात या कोचिंगमुळे।
5: येस मॅम।

0: मग अॅबॅकसशी संबंध कसा किंवा अॅबॅकसची माहिती कशी मिळाली?
1: मॅम, जेव्हा मी क्लास घेते आपल्याकडे भरपूर मुलं आहेत आणि मला पहिल्यापासूनच लहान मुलं खूप आवडतात आणि मुलांनाही आपला क्लास खूप आवडतो, त्याच्यातून मी समर कॅम्प वगैरे अशा ऍक्टिव्हिटी घेते. या ऍक्टिव्हिटी आपण सोशल मीडियावर पोस्ट करतो. तर मग माझ्या भावाकडून मला सजेशन आलं होतं, जो की आटपाडी तालुक्यामध्ये शिक्षक आहे, तो म्हणाला की लहान मुलांसोबत एवढं छान तू मिळून मिसळून एवढी लहान मुलं आवडतात तर तू अॅबॅकस का नाही चालू करत. तेव्हा थोडीशी अॅबॅकस बद्दल क्युरिओसिटी वाढली. मी थोडं त्याच्यामध्ये त्याच्याशी बोलल्यानंतर मला त्याच्याकडून आपले निकुम सर आहेत त्यांचा नंबर मिळाला मॅम.
0: अच्छा.
1: मग त्याच्यानंतर मी सरांना फोन केला आणि विचारल्यावर मला समजलं की सर आपले क्लासेस घेतात आणि ते आपल्या सोयीनुसार रात्री उशिरा क्लास असतो. आणि मग मी सरांकडे लगेच ऍडमिशन डन केलं आणि मग माझा हा अभ्यासाचा प्रवास सुरू झाला. आणि जेव्हापासून सरांकडे आले तेव्हापासून तर मग सर खूप सगळ्यांनाच नेहमी प्रोत्साहित करत असतात. आम्ही क्लास सुरू केल्यावर तिसऱ्याच दिवशी सरांनी सांगितलं आतापासून तुम्ही तुमच्या क्लासेस अभ्यास क्लासेस टाकण्याच्या तयारीला लागा. सगळ्यांनी सगळ्यांना सर नेहमी मोटिवेट करत असतात.
0: बरोबर. मग कसा वाटला ब्रेन ट्रेनशी अनुभव कसा आहे आपल्या ब्रेन ट्रेन बरोबर जेव्हा आपण शिकतो?
1: खूप छान मॅम, अनुभव खूप छान आहे. सर खूप छान मार्गदर्शन करतात आणि सरांशी बोलताना एक वेगळीच प्रेरणा मिळते. आणि त्याच्यामुळे मी आधी क्लास तर घेतच होते पण एक स्वतःच काहीतरी अभ्यास सुरू केल्यानंतर एक माझं स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण झालंय असं मला वाटतं मॅम.
0: बर. मला पुढे आपल्याला असं विचारायचं आहे की आता तर सध्या तुम्ही कोचिंग केलेलंच आहे, सुरूच आहे, आणि आता अभ्यासचे किती विद्यार्थी आहेत तुमच्याकडे?
1: आता सध्या मी अभ्यास रिसेंटली चालू करून पण आता माझ्याकडे 35 ते 40 विद्यार्थी शिकतात मॅम.
0: बर. अच्छा. आणि मग आपण हे घरात शिकवतात की ऑनलाईन माध्यमातून?
1: घरातून शिकवते माझ्या.
0: अच्छा. बर. हे सगळं करत असताना तुमचं रोजचं रुटीन नेमकं कसं आहे, म्हणजे मुलांचं म्हणा, मिस्टरांचं म्हणा किंवा इतरही तुमच्या काही ऍक्टिव्हिटी असतील त्या तुम्ही कशा सांभाळता?
1: हो मॅम, सकाळी माझी दोन मुलं आहेत, मुलगी 10वी मध्ये मुलगा 8वी मध्ये. सकाळी लवकर उठून मॅम त्यांचं टिफिन वगैरे आवरून त्यांना स्कूलला सोडणं, त्याच्यानंतर घरी येऊन घरातलं बाकीचं काम आवरून 9 वाजता माझे क्लासेस चालू होतात. 9 ते 11 पहिली बॅच घेणं, दुपारच्या वेळेमध्ये पेंडिंग कामं, काही चेकिंग वगैरे, मुलांसाठी टेस्ट बनवणं, ह्या सगळ्या गोष्टी करून 3 वाजल्यापासून मग माझं रुटीन चालू होतं. 3 ते 7:30 कंटिन्यू क्लासेस चालू असतात मॅम.
0: अरे बाप, अतिशय व्यस्त असं शेड्यूल आहे तुमचं. मग या सगळ्यांमध्ये तुम्ही कुटुंबाला कसा वेळ देता? जरी तुम्ही घरात असलात तरी सुद्धा बऱ्याचदा काय म्हणतो, घरची कामं ही दिसून येत नाहीत. म्हणजे बऱ्याचदा असं बाहेर जाऊन काम करणारी व्यक्ती बाहेरही काम करते, घरातलंही काम करते असं दिसतंय, पण जी गृहिणी असते तिची कामं मात्र सहसा दिसून येत नाही किंवा तिच्या रोजच्या याच्यामध्ये ती व्यस्त असते, पण इतरांना त्याच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी माहितीही नसतात. मग हे सगळी कशा पद्धतीनं सांगड घालता? येणं जाणं असेल, पाहुणे रावळे असतील, सगळ्याच गोष्टी स्त्रीला बघायला लागतात, मग हे आपण कसं मॅनेज?
1: मॅम, हे सगळं शेड्यूल सांभाळून माझ्याकडे येणं जाणं पाहुणे सगळ्यांशी नाते संबंध एकदम चांगले. आणि या सगळ्यामध्ये ना माझी फॅमिली मला खूप सपोर्ट करते, माझे मिस्टर, माझी दोन मुलं. हे म्हणजे जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा माझ्या वाटीचे कामं ते मिस्टर करताना दिसतात, कधी मुलं करताना दिसतात, किंवा क्लासमध्ये पण मला कधी काही अर्जंट हेल्प लागली तर ते माझी 10वीची मुलगी किंवा माझे मिस्टर मला नेहमी हेल्प करण्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे काय होतं, आम्ही सगळे मिळून वाटून ही कामं करतो. जेव्हा समर कॅम्प चालू असतात तेव्हा आम्ही फुल फॅमिली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. मग जो वेळ मिळेल तो मग शेवटी नंतर 7:30 नंतरचा वेळ माझ्या कुटुंबासोबत असतो मॅम.
0: खूप छान पद्धतीनं तुमचं काम सुरू राहू आणि कुटुंबाचा सपोर्ट तुम्हाला उत्तम आहेच आहे. अॅबॅकसचे म्हणा किंवा आता अजून काही असं वाटतंय का, मी हे तर क्लासेस तर मी घेते पण आणखीन काही नवीन शिकण्याची इच्छा म्हणा किंवा इतर काही आणखीन करण्याची इच्छा आहे का?
1: हो मॅम, नक्कीच. मला आता सध्या पण मी अभ्यास नंतर मी सरांकडून, आपल्या निकुंभ सरांकडून मी वैदिक मॅथ्सच पण शिक्षण प्रशिक्षण पूर्ण केलं, त्याचेही क्लास मी लवकरच चालू करते. त्याच्यानंतर आपण सरांकडे भरपूर फोनिक्स म्हणा किंवा रुबिक क्यूब्स सारखे क्लासेस चालू करून पण माझ्या एरियातील मुलांना एक नवनवीन ज्ञान देण्याचा प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे मॅम.
0: खूप छान. मला एक सांगा सविताताई, अॅबॅकस तुम्ही शिकवताय मुलांना किंवा हल्ली की बरेच काही ऑप्शन्स पालकांना उपलब्ध असतात, बऱ्याच खेळाचे प्रकार असतील, बऱ्याच शिक्षणाचे प्रकार असतील, अॅबॅकसचं वेगळे पण आपण काय सांगाल?
1: हा मॅम, अॅबॅकसचं वेगळे पण म्हणजे काय, तर एक अॅबॅकस म्हणजे आपण जसं आपल्या शरीराला व्यायामाची गरज आहे तशी आपल्या बुद्धीला पण व्यायामाची गरज आहे. आणि आपण लहान असताना मुलांचा मेंदू आपल्यापेक्षाही तल्लख असतो आणि याच वेळेमध्ये जर आपण त्यांच्या मेंदूची जर एक्सरसाइज करून घेतली तर त्यांची एनर्जी एक चांगल्या कामासाठी लागते आणि त्याच्याने मुलांमध्ये आपण बघतो मॅम खूप आत्मविश्वास वाढतो, त्यांची स्मरणशक्ती वाढते, वैचारिक क्षमता वाढते. आणि अभ्यास करताना आपण कसं मेंदूच्या दोन्ही भागांचा उपयोग करतो त्याच्यामुळे पण मुलांचे कॉन्सन्ट्रेशन पॉवर, फोटो मेमरी डेव्हलप व्हायला मदत होते मॅम.
0: खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सविताताई. ज्या पद्धतीने तुम्ही काम करता खरं तर तुमच्याशी बोलत असताना म्हणजे आजपर्यंत मी अनेक शिक्षकांशी बोलले प्रत्येकीचे स्वभाव म्हणूया किंवा प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष असेल, वेगळी काही कहाणी असेल, ती त्या प्रत्येकाच्या बोलण्यात समजत होती, त्यांचा स्वभाव थोडा जाणवत होता. आणि तुमच्याबद्दल बोलताना तुमच्याबद्दल ऐकताना एक मुळात वाटलं की तुम्ही खूप शांत आणि सरळ स्वभावाच्या म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही संवाद साधताय. तुमच्या बोलण्यात कुठल्याही स्वरूपाचा एक असा गुंता नाहीये किंवा असं काही खूप गडबड नाहीये, छान शांततेत तुम्ही सगळ्या गोष्टी सांभाळून घेत आहात. मला वाटतं ही याचीच एक कदाचित खूण असावी आणि ही शांतता कायम तुम्हाला तुमच्या आयुष्यात लाभत राहो आणि छान पद्धतीने सगळ्या गोष्टी पुढे घडो. तुमच्या मुलीलाही खूप खूप शुभेच्छा आहे परीक्षेसाठी आणि या कार्यक्रमात सहभागी झालात त्याच्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते, मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद मॅम.
2: उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत.

0: इंडियन चित्रपटातल्या या गीताला संगीत होत आनंदराज आनंद यांचं.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांना. गीतरचना एस एच बिहारी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. आणि हे गीत आहे लव 86 या चित्रपटामधलं.

नाही. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मुलाखती आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जीवन रंग. सादर करत्या सुषमा दाते. प्रसारण दर शनिवारी दुपारी 2 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर शनिवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका जीवन रंग.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात सुदेश भोसले यांनी गायलेलं दोस्त गरीबों का या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं गंगा तेरा पाणी अमृत या चित्रपटामधलं गीत. संगीत दिलं आहे रवी यांनी.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
1: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात महेश कुमार यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल, आणि हे गीत आपण ऐकणार आहोत मेरा फैसला या चित्रपटामधलं.

0: इंडियन ह्या चित्रपटामधलं अलका याज्ञिक आणि शान यांनी गायलेलं गीत आत्ता आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत होतं आनंदराज.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
0: यानंतरचं गीत ऐकूयात हम है लाजवाब या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि संगीतकार राहुल देव बर्मन यांच्या आवाजातलं आनंद बक्षी यांचं गीत.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. इंदिवर यांचं मजाल या चित्रपटामधलं संगीतकार बप्पी लहरी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या या कार्यक्रमात लालच या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. अंजनी यांची ही गीतरचना ऐकूया किशोर कुमार, सुरेश वाडकर आणि मन्नाडे यांच्या आवाजात. संगीतकार बप्पी लहेरी.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: हॅलो अँड वेलकम टू द पॉडकास्ट सिरीज ऑफ रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस इज आरजे मोनिका. योगा इज अन एन्शियंट प्रॅक्टिस दॅट ओरिजिनेटेड इन इंडिया. योगा हेल्प्स पीपल स्टे हेल्दी, काम अँड बॅलन्स्ड इन द डेली लाईफ. योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे तर शरीर, मन आणि आत्म्याला जोडणारी एक सुंदर जीवनशैली आहे. दरवर्षी 21 जून हा दिवस संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. चला तर मग आरोग्य, आनंद आणि शांततेचा संदेश देणाऱ्या या

0: कार्यक्रमाची सुरुवात उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने करूया. आज चर्चेमध्ये आपल्या सोबत आहे नॅचरोपॅथिस्ट गोपाल सोनोने सर आणि डॉक्टर ज्योती सोनोने मॅम.
1: नमस्कार.
0: यांचे कॅनडा कॉर्नर वसंत मार्केट इथे निसर्ग उपचार योग केंद्र आहे. गेल्या 4 वर्षापासून हे केंद्र यशस्वीरित्या चालवत आहे. तसेच तत्पूर्वी 12 वर्ष या दाम्पत्याने भुसावळ येथे योग द्वारा रुग्ण सेवेचे कार्य सुसंपन्न केले आहे. तर असे हे दाम्पत्य आपल्याला आज गेस्ट म्हणून लाभले आहे. तर सर आणि मॅडम, तुमचं पुन्हा एकदा संपूर्ण रेडिओ विश्वासच्या टीम तर्फे खूप खूप मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
0: तर समस्त श्रोतेगण, तुमचंही मनापासून पुन्हा एकदा स्वागत. तर जेव्हापासून जागतिक योग दिवस हा जाहीर करण्यात आला, माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्याकडून अनाउन्समेंट झाली होती 2015 साली या वर्षी, तेव्हापासून तुम्ही साक्षीदार आहात असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. तर ती सुरुवात कशी झाली व भुसावळकरांचा कसा प्रतिसाद तुम्हाला लाभला?
2: सर्वात आधी मी जागतिक योग दिवस 21 जून च्या माध्यमातून पूर्ण भारतवासियांना खूप खूप हार्दिक शुभकामना देतो. प्रिव्हेंशन ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. आणि योग हा एक माध्यम आहे की जो तुम्हाला निरोगी ठेवतो, आनंदित ठेवतो, हेल्दी ठेवतो आणि आयुष्यभर तुम्हाला ज्याही व्याधी होत असतात त्या व्याधीपासून वाचवण्याचं काम करत असतो. आताच मॅडमांनी जो प्रश्न विचारलेला आहे की 2015 याची सुरुवात झाली, तर मी सर्वात आधी आमच्या भारताचे पंतप्रधान, हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की 2014 91 देशांमध्ये जागतिक योग दिवस हा सेलिब्रेट करण्याचा करार पास झाला. एखादी घटना, एखादी गोष्ट ही 91 देशांनी मान्य केलेली आहे. याचाच अर्थ हा आहे की या 91 देशांना किंवा या देशांच्या मॅनेजमेंटला हे कळलं होतं की आपला स्वतःचा स्वार्थ हा योग आणि निरोगी राहण्यामध्ये आहे. कारण योगने आपण शरीर निरोगी जर ठेवलं तर राष्ट्र निरोगी राहतं. तर ज्यावेळेस 2015 हे डिक्लेअर करण्यात आलं, त्याचवेळेस योग हे माध्यम असं आहे की योगासाठी थोडंसं लोकांना अवेअरनेस आणावा लागतो. भारताची संस्कृती, भारताच्या मातृभूमीमध्ये हा योग आधीपासूनच सुरू झालेला होता. तर अशा या योग दिनाला आम्हाला सुद्धा असं वाटत होतं की हे आपलं पहिलं वर्ष आहे. याच्या आधीपासून 2010 आम्ही दोघंही योग वर्ग, योग क्लासेस आणि निसर्गोपचार केंद्र सुरू केलेलं होतं 17 डिसेंबर 2010. परंतु 2015 जर हे डिक्लेरेशन पूर्ण वर्ल्डमध्ये झालेलं आहे तर त्याचा एक फार मोठा पाठबळ आम्हाला मिळालेलं होतं, फार मोठा सपोर्ट आम्हाला मिळाला होता. आणि त्या सपोर्टचा फायदा कसा घेता येईल आपल्याला स्वतःसाठी आणि इतरांसाठी, तर आम्ही काही गायत्री परिवार असतील, त्याच्यानंतर अनेक सोशल ऍक्टिव्हिटी करणारे जे असतील एनजीओज त्यांच्यासोबत संपर्क केला, काही भुसावळातल्या डॉक्टरांसोबत संपर्क केला, काही स्कूल आणि कॉलेज सोबत संपर्क केला आणि 20 तारखेला आम्ही भव्य रॅलीचं निर्माण केलं. आणि त्या रॅलीच्या माध्यमातून हास्ययोग असेल किंवा योगाचे धडे असतील, योगाचे प्रॅक्टिकल्स असतील, हे चौकाचौकामध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न केला. आणि या माध्यमातून, जागतिक योग दिवसाच्या रॅलीच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस कशा पद्धतीने आम्हाला निर्माण करता येईल तो प्रयत्न डॉक्टर ज्योतिजी आणि आम्ही आणि आमच्या पूर्ण भुसावळकरांनी तो करण्याचा प्रयत्न केला. आणि खूप सहकार्य भुसावळकरांचं आम्हाला मिळालं असं म्हणायला हरकत नाही. आणि 21 जूनला मग माडी भवन येथे सर्व भुसावळकरांनी येऊन जागतिक योग दिवस हा पहिला 2015 पहिलं वर्ष आम्ही तिथे सेलिब्रेट केलं.
0: खूपच छान. म्हणजे हा अभियान जो होत आहे तुम्ही 20 जून पासूनच सुरुवात केली, 21 जूनला तर झालाच सेलिब्रेट 2015 साली. खूपच छान. आणि तदनंतर लगेच 2016 या वर्षी तुम्हाला मंत्रालयात आमंत्रित केलं गेलं होतं योग शिबिर घेण्यासाठी, त्याबद्दल थोडी माहिती सांगता का?
2: बेसिकली भारतामध्ये अनेक योग गुरु आहेत, योगाचार्य आहेत, पण मला असं वाटतं की 2016 हे आमचं सौभाग्य होतं. yes. की विधान भवनसाठी एकाच परिवारात माझी 10 वर्षाची मुलगी नेहा गोपाल सोनवणे आणि माझी धर्मपत्नी डॉक्टर ज्योती गोपाल सोनवणे आणि माझं स्वतःचं तिथे सिलेक्शन करण्यात आलं. आणि त्यानंतर मग आम्हाला ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या मोठ्या ऑर्गनायझेशन समोर किंवा विधान भवन मध्ये जर तुम्हाला ह्या प्रेझेंटेशन करायचं असतं तर तुमची तयारी सुद्धा तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला करावी लागते. मग त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो कशा पद्धतीने फॉलो करायचा, मग त्या प्रोटोकॉलसाठी परिपूर्ण त्याचा अभ्यास करणे, योगासनांचा अभ्यास करणे, मुलीवरती जबाबदारी होती, तिचं वय फक्त वय 10 वर्ष होतं आणि तिला वॉर्मअप योगा घ्यायचा होता, मग त्यामुळे तिनं तो वॉर्मअप योगाची परिपूर्ण तयारी केली. तयारीच काय केली तर तिने त्यांनी म्हणजे काही विधानभवन मध्ये आलेले जर काही चुका करत असतील तर त्यांच्या चुका कशा सुधारायच्यात याचं तुम्हाला प्रॅक्टिकल तिच्या त्या शब्दांमधनं किंवा तिच्या त्या कलेतनं बघायला मिळेल. मॅडमांनी बाकीचा पूर्ण रेग्युलर जो योगा असतो आणि योगाच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने डायबिटीज वरती कंट्रोल करू शकतो किंवा थायरॉइड वरती कशा पद्धतीने कंट्रोल करू शकतो, वेट लॉसला योगा हा किती परिपूर्ण बेनिफिशियल आहे, अशा अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. वेळ कमी असला तरी कमी वेळेत, तसं आमच्या तिघांची ती परीक्षा होती की वेळ जरी कमी मला 22 मिनिटांमध्ये नॅचरोपॅथी काय, योग काय, मेडिटेशन काय, प्राणायाम काय हे पूर्ण 22 मिनिटात प्रेझेंट करायचं होतं ऍज अ प्रेझेंटेशनच्या माध्यमातून. आणि मॅडमांना जो वेळ मिळालेला होता किंवा मुलीला तो 44 मिनिटाचा होता. तर त्या माध्यमातून कशा पद्धतीने आपण कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त मेसेज पासवण करू शकतो आसनांच्या माध्यमातून, ते कार्य तिथे करण्याची संधी विधान भवन मध्ये आम्हाला मनीषा मॅडम यांच्या माध्यमातून मिळाली.
0: बरोबर बरोबर, म्हणजे ही खूपच एक मोठी गोष्ट आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. तर आजकालची जीवनशैली आहे ती खूप व्यस्त आहे, लोक खूप व्यस्त आहे आणि त्रस्त आहे. आणि एक 10 रुपयाची वस्तू जरी आणायची असेल तर ते सरळ ऑर्डर करता, ते खाली उतरण्याचा पण त्रास घेत नाही. तर अशा या जीवनशैली बद्दल तुम्ही काय सांगाल आणि त्याचा इम्पॅक्ट काय होतो आपल्या शरीरावरती?
1: सध्या जी आहे ना, लोकांना बटन स्टार्टची सवय झालेली आहे. प्रत्येक गोष्टी तुम्हाला अवेलेबल, म्हणजे यस, पूर्वी कसं आपण स्वतः मेहनत घ्यायचो, आता सध्या तसं राहिलं नाही. आधी कसं आपण देह देवालय असं म्हणतो, पण सध्या तरी त्याचं उलट झालंय बऱ्याच गोष्टी, आणि त्यामुळे इम्पॅक्ट पडतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण डिपेंडिंग झालेलो,
0: येस,
1: लाईफस्टाईल असू दे कुठलंही असू दे, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतोच.
0: आणि ह्यामुळे बरंच आपल्याला दिसून येतं की पेशन्स लेवल जे आहे लोकांचं खूप कमी झालंय, अग्रेसिव्हनेस पण दिसून येतो आहे लोकांमध्ये. तर ते पेशन्स आणि अग्रेसिव्हनेस कंट्रोल करण्यासाठी काही तुम्ही उपाय सांगाल का किंवा आसन सांगाल का?
1: मोस्ट ऑफ जर त्यांनी मेडिटेशन वगैरे जर केलं तर बहुतेक म्हणजे फरक पडतो. ओंकारा मेडिटेशन, आजकाल तुमच्या ह्या मोबाईलमध्ये सगळं काही अवेलेबल आहे. युट्यूबला जाऊन जर तुम्ही सगळे मेडिटेशनचे हे टाकले की प्रत्येक मेडिटेशनचं तुम्हाला हे येऊन जात. रात्री झोपताना आपण बघितलंय की आता बऱ्याचदा काय मुलं असू द्या किंवा मोठे असू द्या, याच्या माध्यमातून त्यांचा झोपण्याचा वेळ चेंज झालाय, हा जेवणाचा वेळ चेंज झालेला आहे. प्रत्येक म्हणजे दैनंदिन जी रुटीन होती ती टोटली चेंज झाली. हा, तर त्यांनी जर थोडासा प्राणायाम आणि मेडिटेशनचा पाठ घेतला तर बऱ्यापैकी त्यांना फरक जाणवेल.
0: बाकी कोणते असे बेसिकली लोक असे चुका करतात ज्या सवयी त्यांनी इम्प्लिमेंट केली पाहिजे, आपल्याला लावून घ्यायला पाहिजे त्या सवयी, ज्याच्याने त्यांचं फ्युचर आणि हेल्दी तर ते राहतीलच, फ्युचर पण ब्राईट होईल.
2: महत्वाची गोष्ट ही आहे की कोणत्या वाईट सवयी म्हणण्यापेक्षा, की आताच मॅडमांनी सांगितलं की सर्व जग हे तुमच्या मुठ्ठीमध्ये आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल ऑल इन माइंड बिकॉज लाईफ इज द माइंड गेम. आणि तुमच्या माइंड गेमची रचना करण्यासाठी, मग ती तुमच्या निरोगी शरीरासाठी असेल, पारिवारिक जीवनाला आनंदमय जगण्यासाठी असेल, किंवा तुमच्या फायनान्शियल ऍसेट्सला वाढवण्यासाठी असेल, ऑल इन माइंड, की तुम्ही तुमच्या माइंडची रचना कशी करतात. तसं निरोगी शरीराची रचना करण्यासाठी तुम्हाला तुमचा माइंडसेट हा तयार करावा लागतो. आणि या माइंडसेटला तयार करण्यासाठी मला तरी असं वाटतं की बेसिकली लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन चॅम्पियनशिप ही प्रत्येकाने फॉलो केली पाहिजे. लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन चॅम्पियनशिप जी आहे ही तुम्हाला विन टू विन सिच्युएशन्सला आणते आणि त्या माध्यमातून तुम्ही विन व्हायला सुरुवात होतो.
0: विनर व्हायला चॅम्पियनशिप काय असते?
2: येस, ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन, ते अगदी बरोबर. बेसिकली काय, लेफ्ट ब्रेन ऑलवेज बी थिंक निगेटिव्ह अँड राईट ब्रेन ऑलवेज बी थिंक पॉझिटिव्ह. तर ज्या वेळेस लहानपणापासून, याच्यासाठी मी म्हणेल की आपण ज्या वातावरणात स्वतःला डेव्हलप करतो किंवा आपलं इन्व्हायरमेंट, आपलं ऍटमॉस्फिअर, आपले परिजन जे असतात, परिवारातली जी लोक असतात, तर आपल्याला लहानपणापासून हे करू नको, ते करू नको, यांच्याशी बोलू नको, तू त्या एरियामध्ये जाऊ नको, म्हणजे नकारात्मक भूमिकांचं जास्त आपल्या ब्रेनवरती मारा होतो. आणि नकारात्मक भूमीचा मारा होत असताना काय होतं की आपण प्रत्येक गोष्ट करताना आपला लेफ्ट ब्रेन जो आहे तो निगेटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो आणि राईट ब्रेन जो आहे तो पॉझिटिव्हिटीकडे लवकर आकर्षित होतो. पण लेफ्ट ब्रेनची प्रॅक्टिस ही जास्त झालेली असते अशा सिच्युएशन मध्ये लहानपणापासून. मग आता आपल्याला एखादी मुलगी जरी बघायला देत असलं तर लेफ्ट ब्रेन लगेच निरोप देतो, मग ती मुलगी व्यवस्थित असेल का, मग परिवार चांगला असेल का. त्याच पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या हेल्थला बेटर बनवण्याच्या प्रॅक्टिसला सुरुवात करतात ना, तर आज तुम्ही ठरवतात की उद्यापासून मी सकाळी 5 उठेल आणि नियमितपणे योगा करेल, मी सायकलिंग करेल, वॉकिंग करेल. पण सकाळी 5 वाजेची बेल वाजल्यानंतर 1,00,000 वेळा तुमचा निगेटिव्ह ब्रेन तुमच्या राईट ब्रेनला थांबवण्याचा प्रयत्न करतो की 5 मिनिटं झोपणं अजून, आणि मग तो दिवस जातो, दिवसाचा हप्ता जातो, हप्त्याचे महिने जातात आणि वेळ गेल्यानंतर माणसाला कळतं की मी आयुष्यात काय गमवलं आहे. कारण ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये व्याधी निर्माण व्हायला सुरुवात होते ना, तेव्हा कळतं की निरोगी शरीर असणं हे किती गरजेचं होतं. कारण असेच स्टेटमेंट जर तुम्ही बघाल तर गोवाचे मुख्यमंत्री होते ज्यावेळेस त्यांची लास्ट स्टेज आली किंवा झुंझुनवाला असतील की त्यांचं लास्ट स्टेटमेंट होतं की पैसा कमवणं हे मला सर्वांनी शिकवलं किंवा मी सर्वांना शिकवलं परंतु हेल्थ कमवणं हे मी विसरलो. जर आज मी हेल्थ कमवली असती तर मी अजून निरोगी आयुष्य आणि अजून लाईफला एन्जॉय करू शकलो असतो. तर मी तेच म्हणतो की योग हा एक माध्यम असा आहे की रोज जर तुम्ही 45 मिनिट्स 45 मिनिटं जर तुम्ही योगाला दिलेत, मेडिटेशन प्राणायामला दिलेत 45 मिनिटं, खूप जास्त नाही म्हणते मी, आणि 45 मिनिटं काढणं हे फार सोपं आहे असं मला वाटतं. तर 45 मिनिटं जर तुम्ही नियमितपणे स्वतःला दिले आणि त्या 45 मिनिटांमध्ये जर तुम्ही काही आसनं करून घेतलेत, प्राणायाम करून घेतला, मेडिटेशन करून घेतलं, त्याच्या माध्यमातून मेडिटेशनचा फायदा हा होतो की तुमची डिसिजन मेकिंग पॉवर वाढते. आज प्रत्येकाला डिसिजन घेण्यासाठी एखादा बिझनेस करायचा असेल तर तो म्हणतो मी माझ्या सीएला विचारतो, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो म्हणतो माझ्या बायकोला विचारतो, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर तो माझ्या आई वडिलांना विचारतो. म्हणजे डिसिजन मेकिंग पॉवर क्षमता ही सध्या स्वतःच्या हातात राहिलेली नाही. आणि मला असं वाटतं की मग डिसिजन मेकिंग पॉवर जर तुमच्या हातात नसेल तर तुम्ही तुमचं अस्तित्व विसरलेलं आहात. जोपर्यंत डिसिजन मेकिंग पॉवर तुमच्या हातात आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आणि डिसिजन मेकिंग पॉवर जर तुमच्या हातात नसेल तर तुमचं अस्तित्व नाहीये. तर मेडिटेशनचा सर्वात मोठा फायदा हा तुमच्या डिसिजन मेकिंगसाठी होतो की तुम्ही पॉवरफुली डिसिजन घेण्याच्या क्षमतेमध्ये स्वतःला निर्माण करतात. प्राणायामच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या TLC टोटल लंग्स कॅपॅसिटीला डेव्हलप करतात. टोटल लंग्स कॅपॅसिटी डेव्हलप झाली म्हणजे तुम्हाला भविष्यात अस्थमा होणार असेल, चालताना चढाव येताना दम लागत असेल, पायऱ्या चढताना दम लागत असेल, तर तुमच्या प्राणायामामुळे किंवा तुमच्या कपालभारतीमुळे, तुमच्या अनुलोम विलोममुळे, याच्यामुळे तुम्हाला जो फायदा होतो तो तुमच्या TLC डेव्हलप करतो, VC डेव्हलप करतो, विटाल कॅपॅसिटीला डेव्हलप करतो, आर्टेल ऑक्सिजन कंटेंट PaCO2 डेव्हलप करतो. तुम्ही बघितलं असेल की कोरोनामध्ये सर्वात जास्त डेथ TLC, VC आणि आर्टेल ऑक्सिजन कंटेंटमुळे झाली. कारण लोक ऑक्सिजन घेण्यासाठी स्वतःला सक्षम ठेवू शकत नव्हते. आणि ज्या ज्या लोकांचं TLC वीक होतं ती सर्व परलोक सुधारलीत.
1: याचंही कारण एक, जसं श्वास घेताना बऱ्याचदा लोक शॉर्टकट मारतात. आपण म्हणतो ना श्वास,
0: यस,
1: शॉर्टकट आहे. तुम्ही जर ब्रीदिंगचे स्टेप म्हटली ना प्रत्येकाला श्वास घ्या म्हणून, तर श्वास फक्त आपल्या चेस्ट पर्यंत घेतात, हे नाभीपर्यंत श्वास घेतला गेला पाहिजे. जसं सरांनी स्टार्टिंगला सांगितलं प्रेयर करताना की तुम्ही श्वास घ्या, पोटापर्यंत श्वास घ्या, पोट बाहेर घ्या श्वास घेताना. बलून मध्ये हवा भरल्यानंतर बलून हा फुगतो,
0: बरोबर
1: की नाही? तसंच मग आपण श्वास घेताना पोटाला फुगवायचं असतं. आपण मोस्ट ऑफ 99% लोकांची ब्रीदिंग स्टेप चुकीची असते, त्याच्यामुळे हा POC नंतर विटल कॅपॅसिटी हा वीक पडतो. हा, आणि त्याचं कारण आपण बघितलंच कोरोनामध्ये. तर प्राणायाम आणि याच्याने अनुलोम विलोम वगैरे, भस्रिका प्राणायाम, याच्याने त्यांचं ते स्ट्रॉंग होतं.
2: आणि रेग्युलर योगाने तुमचं शरीर हे फ्लेक्झिबल राहतं. आणि ज्या व्यक्तीचं शरीर फ्लेक्झिबल नाहीये त्या व्यक्तीमध्ये अटिट्यूड खूप आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये अटिट्यूड खूप आहे ती व्यक्ती एकतर हार्ट ब्लॉकेजने मरतात किंवा ब्रेन हॅमरेजने जातात. म्हणजे हा माझा 17 वर्षाचा जो अनुभव आहे हा माझ्या पर्सनल लेवलचा अनुभव आहे. तर मला असं वाटतं की व्यक्ती जितका फ्लेक्झिबल असेल तितका त्याच्या चेहऱ्यावरती चार्मिंग येस, तितका त्याच्या वागण्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला दिसते. ताबडतोब तो तुमच्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, जसं नियम आहे की पोट नरम, पाय गरम आणि डोकं थंड, तर योग प्राणायाम आणि मेडिटेशनच्या माध्यमातून या तिघही क्रिया तुमच्या डेव्हलप्ड होतात. कारण ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतात तर तुमचं डोकं थंड राहतं, आणि डोकं थंड राहिलं म्हणजे तुम्ही अग्रेसिव्ह होणं टाळतात, तुम्हाला राग लवकर येत नाही. आणि जिथे राग आणि अग्रेसिव्हनेस नसतो त्या परिवारामध्ये आनंद असतो असं मला वाटतं. तुम्ही ज्यावेळेस एखादी गोष्ट फॉलो करतात, कारण मुलांचे जे ब्रँड अम्बेसिडर आहेत ते तुम्ही आहात, आयकॉन तुम्ही आहात. आणि जे पॅरेंट्स करतील किंवा घरातली जी व्यक्ती मोठी करतील ती मुलं शिकतात. मग तुम्ही जर सकाळी उठत असाल, योगा करत असाल, तर ऑटोमॅटिकली त्यांना सांगायची गरज नाहीये. त्यांना माहिती आहे की मम्मी पप्पांचं किंवा आई बाबांचं रुटीन हे आहे, तर आम्ही पण ते फॉलो केलं गेलं पाहिजे. तर ते फॉलो करायला लागतात. आणि त्या योगाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून, प्राणायामच्या माध्यमातून तुमची फॅमिली हे रिच होते. आजकाल रिचचं डेफिनेशन थोडंसं बदललेलं आहे, कारण ज्यांच्याकडे पैसा जास्त आहे ते रिच आहेत असं म्हटलं जातं. पण मला जर तुम्ही विचाराल तर मी म्हणेल जो परिवार एकत्र एका ठिकाणी एका छताखाली जेवतो तो परिवारीच.
0: क्या बात आहे, अगदी खरं आहे की लोकांचं टायमिंग बदललंय, लोकांची आता लोक घरी असतात, ते सगळे मेंबर्स घरी असतात, पण ते वेगळ्या वेगळ्या दिशेला बसलेले असतात, आपला मोबाईल धरून सगळेजण आपल्या आपल्या कामात व्यस्त असतं. तर परिवाराची गोष्ट केली, मला म्हणजे माहित आहे, मी तुमचं इन्स्टा वगैरे पण बऱ्याचदा बघितलंय, फेसबुक बघितलं आहे, 91 वर्षाच्या तुमच्या मातोश्री आहेत आणि त्या एवढ्या फ्लेक्झिबल आहे, एवढ्या फिट अँड फाईन आहे, त्या काष्टी पातळ नेसतात, तुमच्यासोबत प्रत्येक टूरवर असतो, हैदराबादचा असो किंवा मग परदेशातला दुबईचा,
1: दुबईला जाऊन आले, त्या
0: दुबईला जाऊन आलेल्या आहेत, त्या एवढ्या फ्लेक्झिबल, त्यांच्या फिट अँड हेल्दी लाईफचं काय रिझन आहे हे थोडं नक्कीच आम्हाला.
2: आईबद्दल सांगायचं म्हटलं तर मी हे म्हणेल, म्हणजे फक्त मी माझ्या आईबद्दल बोलणार नाही, मी त्या प्रत्येक आईबद्दल बोलणार आहे, की ज्या घरामध्ये जी आई आणि वडील जनरेशन गॅपला मिटवतात त्या परिवारामध्ये हेल्दी ऍटमॉस्फिअर असतं. म्हणजे आई जरी आमची काष्टी पातळ नेसत असली, तिचं शिक्षण पहिली किंवा दुसरीच झालेलं आहे, पण जीवनाच्या अनुभवाने ती खूप शिकलेली आहे, तर ती आई कायमच पीएचडी असते. म्हणजे मुलांच्या घरातल्या प्रत्येकाच्या शिक्षणापेक्षा जर या जगात कोणाचं शिक्षण सर्वात चांगलं असेल तर ती आई असेल, कारण तिच्याकडनं मॅनेजमेंट शिकायला मिळतं की एकाच वेळेस ती किचन मध्ये ठेवलेल्या गॅसवरचंही बघते, चपाती पण करते, बाळालाही सांभाळते, दॅट कॉल टू मॅनेजमेंट. तिला ज्या काही गोष्टी सांगितल्या ती पॉझिटिव्हली एक्सेप्ट करते आणि ती स्वतःला त्या आनंदामध्ये घेऊन येते. आणि दुसरी गोष्ट की तिचे टायमिंग फिक्स आहेत,
1: त्यांनी नित्य नियम ना स्वतःचे लावून घेतलेले आहेत, की मला 10 जेवायचं आहे आणि दिवसा झोपायचं नाहीये. हा, आणि ऍक्टिव्ह असतात, म्हणजे प्रत्येक तुम्ही कधीही बघा त्यांना स्माइली चेहरा, कधी असं उदास राहणार नाहीत, म्हणजे ह्या गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात शरीराला.
0: अगदी स्माइल मी पण भेटते, म्हणजे स्माइल अगदी असतेच त्यांच्या चेहऱ्यावर.
1: सगळ्या गोष्टींना ते ऍक्सेप्ट करतात, कुठल्या गोष्टीला नकारात्मक, म्हणजे जसं आम्ही म्हणतो पॉझिटिव्हली घेतात त्या प्रत्येक गोष्टीला.
2: म्हणजे आणि यापेक्षा मोठी गोष्ट की ती 80 फ्लाईट मध्ये गेली, आयुष्यात कधी प्रवास न केलेला असताना,
0: तेवढी डेअरिंग पण पाहिजे आणि याच्यासोबत म्हणजे एक डिसिप्लिनचा पण एक फॅक्टर आपल्याला लक्षात येतो.
1: तुम्ही 10 नंतर जर त्यांचं जेवण झालं ना, तुम्ही एक बदाम जरी दिला तरी ते खातात.
0: अच्छा.
2: आणि प्रत्येक फेसबुक पोस्ट असेल किंवा इन्स्टा पोस्ट असेल किंवा व्हॉट्सअप पोस्ट असेल, तर बरेच माझे मित्र ती पोस्ट बघून मला फोन करतात की यू आर द व्हेरी लकी की आई तुझ्या सोबत राहते. म्हटलं माझी ती लायकी नाहीये की मी आईला ठेवेन, ऍक्च्युली आम्ही तिच्या सोबत राहतो.
0: ही गोष्ट तर अगदी खरं
2: आहे
0: की आपण पॅरेंट्सला नाही सांभाळत, पॅरेंट्स आपल्याला नक्कीच खरी आहे. तर इथं मन आणि तन हे हेल्दी राहण्याचं आता आपण बोलत आहोत, आता इथे एक छोटस गीत घेऊया, हमको मन की शक्ती देना.
1: यस, नक्कीच.

0: आता आपण हे बोलतो आहे सवयी आणि लाईफस्टाईल बद्दल बोलत आहे, तर याच्यामध्ये खूप सारे असे व्याधी आजार आहे जसं की ओबेसिटी आहे, वजन वाढीचा आहे, डायबिटीस असेल, डायबिटीस 1-2 अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हे ग्रस्त करत आहेत, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि याची ही जीवनशैली बदलावी कशी यासाठी तुम्ही आपल्या यंगस्टर्सला पर्टिक्युलरली किंवा म्हणजे लोक ग्रस्त असतील यांना तुम्ही काय सजेशन द्याल?
1: यंगस्टरला सजेशन देणं हे फार कठीण आहे असं प्रत्येकाला वाटतं, पण मला असं वाटतं कारण बरेच पेरेंट्स काउन्सिलिंग साठी आमच्याकडे येतात आणि काउन्सिलिंगला आल्यानंतर अनेक त्यांचे प्रश्न असतात. मी म्हणतो की मानसिकता जर तुमची असेल तर तुम्ही सर्व करू शकतात. बेसिकली घरामध्ये तयार होणाऱ्या ज्या पदार्थ असतात,
2: कसं आहे ना, पूर्वी कसं आपण 25-40 जण एकत्र असायचो, एकत्र कुटुंब असायचं, आणि आता कसं झालंय छोटे छोटे परिवार झाले, न्यूक्लियर फॅमिली झाली, घरात 3 किंवा 4 मेंबर असतात. आणि पूर्वी कसं हे कमीत कमी 20 लोकांचा स्वयंपाक एका पळीच्या तेलामध्ये सगळ्यांच्या भाज्या व्हायच्या आणि मुळात सगळे त्यावेळेस शेंगदाण्याचं तेल वापरायचे, तरीही कोणालाही बीपी नाही, हार्ट अटॅक नाही, कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम नव्हता. पण आता काय झालंय की आम्ही सुद्धा रिकमेंड करतो की तुम्ही शेंगदाण्याचं तेल नका खाऊ म्हणून, तर त्याचं कारण ते झालंय की पूर्वी आपण ते नेमाने वापरत होतो, आता त्याचं उलट झालंय. जोपर्यंत आता भाज्यांवर तरण दिसणार नाही, चटपटीत दिसणार नाही, तोपर्यंत त्या भाज्या आपल्याला आवडत नाही. त्याचं कारण आहे.
1: तर जे प्रश्न आहे तुमचा की वजन वाढत आहे, तर याचं सर्वात मुख्य कारण हे आहे की आता हजबंड आणि वाईफ दोघही जॉब करतायत.
0: बरोबर.
1: बेसिकली आजच्या 20-25 वर्षापूर्वी जर तुम्ही बघाल तर फक्त घरातला एक व्यक्ती काम करायचा आणि बायको घर चुला सांभाळायची. पण आता दोघं जॉब करत असल्यामुळे याच्यामध्ये त्यांचं सुद्धा नुकसान होतं आणि त्याच्यामुळे मुलांचं सुद्धा नुकसान होतं. मी हे नाही म्हणते की जॉब करणं चुकीचं आहे, पण जॉब करताना मग सकाळी वडापाव पॅकेजिंग मध्ये मागवणं आणि ते सोबत डब्यात घेऊन जाणं, टिफिन तयार झालेला नसतो एखाद्या दिवशी आणि मग त्यामुळे मुलं सुद्धा बाहेरच्या फास्ट फूड वरती डिपेंड होतात आणि लहानपणापासून आपणच त्यांना कुरकुरे आणण्याची सवय लावतो. लहानपणापासून पॅकेजिंग पदार्थ आपण त्यांना जास्त, प्रिझर्वेटिव्ह आपण त्यांना जास्त खायला देतो. आणि जाड होण्यामागचं सर्वात मूळ कारण काय आहे की ते जी पदार्थ आपण खायला नको आपण त्याचं सेवन जास्त करतोय. तर मी एक मूल मंत्र देतो आजच्या या रेडिओ विश्वाच्या माध्यमातून की वेट लॉस करणं आणि वेट गेन करणं हे दोघे खूप सोपं आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे सोपं जर आहे तर मार्केटमध्ये 14-15 हजाराचे आम्हाला डबे घ्यावे लागतात वजन वाढवण्यासाठी जिमला जात असताना, किंवा वेट लॉस करण्यासाठी आम्हाला 15-20 हजाराचे डबे घ्यावे लागतात आणि पुन्हा डाईटला फॉलो करावं लागतं. तर एक सिम्पल फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, तुमची जीवनाची जी शैली आहे 3 गोष्टी जर तुम्ही सिन्सिअरली आणि सिरियसली फॉलो केल्यात, पहिला की तुमची झोप परिपूर्ण होणे, जेवण वेळेवरती करणे आणि सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हाही तुम्हाला वेळ मिळेल व्यायाम करणे. सकाळी तुम्ही 45 मिनिटं जरी व्यायाम केला तर तुम्ही निरोगी राहतात. जेवण वेळेवरती केलं तुमचं डायजेशन सिस्टम हा बॅलन्स होतो, फॅटी लिव्हरचा प्रॉब्लेम येत नाही. आज 80% रिपोर्ट आमच्याकडे येतात फॅटी लिव्हर, फॅटी लिव्हर, फॅटी लिव्हर. फॅटी लिव्हरचं कारण काय आहे? तर फॅटी लिव्हरचं कारणच हे आहे, लहानपणापासून आपल्याला आपले मास्तर पण सांगायचे 32 दातेनं तुला मग 32 वेळा घात चावायचा. आजी आजोबा पण आम्हाला तेच सांगायचेत, 32 वेळा घात चावायचा. आणि आता काय झालेलं आहे की बऱ्याच लोकांच्या दहाडी काढल्या जातात आणि ज्यांची ज्यांची दहाड काढली गेलेली आहे त्यांचं वजन वाढतं, हे मी 100% सांगतो. त्याच्या मागचं कारण असं की आधीच तो घास टाकल्यानंतर पहिला घास तोंडात जातो, दुसरा लेफ्ट, तिसरा राईट आणि चौथा पोटात. म्हणजे जी जबाबदारी तुमच्या 32 दातांची होती ती जबाबदारी तुम्ही लिव्हरला कम्प्लीट करायला सांगतायत.
0: अगदी बरोबर.
1: आता लिव्हरला कम्प्लीट करायचं म्हटलं तर तो तुमच्या मुवमेंट्सची वाट बघतो, म्हणजे तुम्ही काहीतरी ऍक्टिव्हिटी करा, तुम्ही फिरा, वॉक करा, शतपावली चाला, वज्रासन मध्ये बसा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योग करा, काही तर करा तुम्ही, तेव्हा तर तो करेल ना त्याची जबाबदारी पूर्ण.
3: बाळासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान, अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 12:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टिशियन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: तर अशा सिच्युएशन मध्ये फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढतं आणि फॅटी लिव्हरचं प्रमाण वाढल्यामुळे अनेक प्रॉब्लेम तुमचे स्टार्ट होतात. बॅड कोलेस्ट्रॉल तिथून प्रोड्यूस करायला सुरुवात होते. मग बॅड कोलेस्ट्रॉल तयार झालेत म्हणजे तुमच्या हृदयविकाराला तुम्हाला त्रास व्हायला सुरुवात होते. तर त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींना फॉलो करता आलं पाहिजे की वेळेवरती झोपणं, वेळेवरती व्यायाम करणे आणि वेळेवरती जेवण करणे. ह्या तीन गोष्टी जरी तुम्ही फॉलो केल्यात तर मी म्हणतो की तुम्ही ओबेसिटी पासून किंवा इतर आजारांपासून स्वतःला लांब कराल. आणि दुसरा महत्वाचा नियम की मी पहिला शब्द वापरला होता की मी तुम्हाला मूल मंत्र देतो आज विश्वास रेडिओच्या माध्यमातून. तर वेट वाढवणं किंवा वेट सोपं जर करणं आहे तर ते कसं आहे, तर काचेच्या ग्लासामध्ये जी जी पदार्थ तुम्ही खातात किंवा जे ज्यूस पितात, काचेच्या ग्लासाला ज्या गोष्टी चिपकत असतील ते तुमचे वजन वाढवत आहेत.
0: अच्छा.
1: आणि काचेच्या ग्लासामध्ये जे ज्यूस चिपकत नसतील जसं संत्री, मोसंबी किंवा डाळिंब, हे चिपकत नाहीत. क्लीन काच क्लीन दिसतो हे पिल्यानंतर. किंवा वॉटरमेलन असेल विदाऊट शुगर, मी हे सर्व विदाऊट शुगर सांगतो.
0: हा
1: विदाऊट शुगर नॅचरल. तर हे जर तुम्ही घेत आहेत म्हणजे तुमचं वजन वाढत नाही, उलट वजन कंट्रोलमध्ये राहते. पण तुम्ही बनाना ज्यूस घेत आहेत, तुम्ही चिकूचा ज्यूस घेत आहेत, जे ग्लासाला चिपकतील उलटे केल्यानंतर ते तुमचे वजन वाढवणारे पदार्थ. मैदा खातायत, मैदा ग्लासाला चिपकणार आहे. पोळी खातायत, पोळी ग्लासाला चिपकणार आहे. कणिकाचा उंडा केल्यानंतर त्याला घट्ट जरी ठेवलं आणि ग्लास पलटवला तर तो ग्लासेला चिपकतो.
2: यांनी हे जे प्रॅक्टिकली आपण रोजच्या जीवनात बघतो, जसं आपण पोळीचं कणिक मळतो तर पूर्ण त्या ताटाला लागलेलं असतं आणि मग ते लगेच तुम्ही धुवायला घेतलं ना पोळ्या झाल्यानंतर ते लगेच निघत नाही, ह्याला आपल्याला पाण्याने भिजवावं लागतं. सेम तुम्ही ज्वारीची भाकर घ्या, लगेच ते पीठ लगेच निघालेलं असतं. तसंच म्हणून मग सर म्हणतात की त्या गोष्टी नाही खायच्या.
1: म्हणजे काचेच्या ग्लासाला चिपकणाऱ्या गोष्टी तुम्ही खातायत म्हणून तुमचं वजन वाढतंय आणि काचेच्या ग्लासाला चिपकणारे ज्यूस तुम्ही पितायत म्हणून तुमचं वजन वाढतंय. मग आता जे चिपकत नाहीये ते खायला सुरुवात करा म्हणजे तुमचा वेट लॉस.
0: ग्रेट ग्रेट ग्रेट. म्हणजे हा एवढा चांगला फंडा आम्हाला भेटलेला आहे डाएट साठी.
1: येस.
0: तर खूपच छान. आणि ओबेसिटी तर आहेच. ओबेसिटीमुळे मग आपलं होतं की मान दुखी असो, पाठ दुखी असो, गुडघे दुखी असो, हे खूप प्रकार होतात आणि सरळ आपल्याला नी रिप्लेसमेंटचं असं आपल्याला सांगण्यात येतं. तर नी रिप्लेसमेंटचा आणि योग त्याचा फायदा होतो का नी रिप्लेसमेंट इज द ओनली सोल्युशन असं?
1: बेसिकली सर्वात महत्वाची गोष्ट मी आधी हे क्लिअर करू इच्छितो विश्वास रेडिओच्या माध्यमातून. मी तुम्हाला प्रश्न विचारतोय की मोहम्मद रफीजी किंवा मुकेशजी किंवा लता मंगेशकरजी यात बेस्ट कोण आहे, कठीण आहे ना सांगणं?
0: खूप म्हणजे खूप कठीण आहे सर. म्हणजे धर्मसंकट झालाय.
1: येस. तसं प्रत्येक पॅथीही आपल्या जागेवरती परफेक्ट आहे. मग ती ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदा असेल, होमिओपॅथी असेल, युनानी असेल, इलेक्ट्रोपॅथी असेल, प्रत्येक पॅथी आपल्या ठिकाणी परफेक्ट आहे. अलग लक्षामध्ये आता ज्या ज्या लोकांना नी रिप्लेसमेंट सांगितलं जातं, आज झालं काय की आजच्या 25 वर्षात नी रिप्लेसमेंट हा कन्सेप्टच नव्हता. वेट लॉस करण्यासाठी ऑपरेशन करावं लागतं हा कन्सेप्टच नव्हता. बरोबर की नाही? वेट लॉस करण्यासाठी फक्त लिव्हरवरती चिमटा लावला जातो, त्याला ऑपरेशन म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीला कमी करणे. नी रिप्लेसमेंट साठी जर मी म्हटलं तर आपण काय करतो की मला जो आजार असेल, जसं मला डायबिटीज असेल, तर मी मार्केटमध्ये माझ्यासारखे डायबिटीज पेशंट किती हे शोधतो आणि ते काय करत असतील ते मी फॉलो करतो. नी रिप्लेसमेंटवाले काय करतात की जेवढेही गुडघ्यांचे दुखणारे असतील त्यांना भेटतात आणि ते जे करतील मग ते फॉलो करतात. मी म्हणतो तुम्ही डायबिटीज असेल तर डायबिटीज असणाऱ्या पेशंटांना नका भेटू. ज्यांनी डायबिटीज असताना डायबिटीज मधनं ज्यांना मुक्तता मिळालेली आहे, ज्यांनी कशा पद्धतीने नॅचरल पद्धतीने स्वतःला त्याच्यामध्ये तारून घेतलं, त्यांनी असे काय प्रयत्न केलेत ते जर केलं तर आपल्याला सफलता मिळते. पण आपण काय करतो, समदुःखी लोकांना एकत्र दोन व्यक्ती आलेत तर त्यांना आनंद वाटतो, है ना? मग तो म्हणतो मी जामूनचा ज्यूस पितो, हा जामूनचा ज्यूस पितो. तो म्हणेल की मी ही गोडी खातोय तर तो पण ती गोडी खातो. तर या गोष्टी चुकीच्या आहे प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर. आलं का लक्षात? कारण जी गोष्ट त्याच्या बॉडीला मॅच होते ती तुमच्या बॉडीला मॅच होईल इट इज नॉट पॉसिबल.
0: अगदी खरं.
1: राईट कन्सर्न तुमचा झाला पाहिजे, तुमची परफेक्ट काउन्सिलिंग झाली पाहिजे, परफेक्ट डायग्नोज झालं पाहिजे आणि त्या डायग्नोजच्या माध्यमातून तुम्ही ऑपरेशन पर्यंत गेलात की तुम्ही ऑपरेशनच्या अलीकडे आहात, म्हणजे फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे. आणि यातनं तुम्ही इम्प्रूव्ह होऊ शकतात का याची आधी प्रॉपर माहिती घ्या. कारण ऑपरेशन करणं सोपं आहे पण मी म्हणतो देवाने जे शरीर तुम्हाला दिलेले, तुम्हाला भाड्याच्या घरामध्ये दोन खिळे मारलेले चालत नाहीत भाडे करू नये, आणि तुमचं शरीर फाडून तुम्ही देवाला जर तुम्ही द्याल तर ते त्यांना चालेल का? तर मला असं वाटतं की शरीराला कुठेही फाडण्यापूर्वी एक वेळा तुम्ही राईट स्वतःचं डायग्नोस करून घ्या. राईट डायग्नोस जर तुमचं झालं तर तुम्ही नी रिप्लेसमेंटच नाही तर ओबेसिटी पासनं, डायबिटीस पासनं, हार्ट ब्लॉकेज पासनं स्वतःला निरोगी करू शकतात. मी माझ्या शब्दावरती ठाम आहे.
0: बरोबर.
1: कारण मी पहिला शब्द वापरलाय ऑल इन माइंड अँड लाईफ इज द माइंड गेम. मग तुमच्या निरोगी शरीरासाठी तुम्ही तुमच्या माइंड गेमची रचना कशी करतात याच्यावरती पूर्ण आयुष्य तुमचं
0: डिपेंड करतं.
1: तर तुम्ही राईट डायग्नोस करून घ्या आणि त्याच्या माध्यमातून जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी जाऊन, आता माझ्याकडे अनेक पेशंट्स आलेत की ज्यांना आम्ही नी रिप्लेसमेंट सांगितल्यानंतर सुद्धा त्यांना बाहेर काढलं. काही पेशंट्स असे आहेत की ज्यांना नी रिप्लेसमेंट सांगितलं होतं आणि ते माझ्यासोबत हाफ मॅरेथॉन करतात. मी मॅरेथॉन करतो. मी नॅशनल आणि इंटरनॅशनल श्रीलंकेला जाऊन मॅरेथॉन केली आहे.
2: भारतामध्ये ऑपरेशनच पर्याय असं नाहीये. हा, जे क्रिटिकल आहे तिथे ऑपरेशन करावंच लागेल, पण जे क्रिटिकल नाहीये तर तुम्ही विदाऊट याचं पण तुम्ही स्वतः हे कन्सर्न, म्हणजे सरांनी जसं सांगितलं व्यवस्थित कन्सर्न केलं तर मग तुम्ही त्या गोष्टींपासून वाचू शकता.
1: माझं स्वतःचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे, तिथे मी माझ्या ट्रीटमेंटचा तुंतुना नाही वाजू शकत मॅडम, किंवा मी तिथे स्वतःला अल्टरनेटिव्ह मेडिसिन कडे नाही नेऊ शकत. तिथे मला अॅलोपॅथी शिवाय पर्याय नाही, कारण माझं ब्रेनचं ऑपरेशन आहे, मी कोमातनं बाहेर येतो आहे. तर तिथे मला अल्टरनेटिव्ह मेडिसिन शोधणं हे चुकीचं आहे. तर राईट डायग्नोस दॅट पार्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट.
0: सो डायग्नोस होणं प्रॉपर आणि डायग्नोस होण्यासाठी प्रॉपर व्यक्तीकडे अप्रोच करणं
1: हे खूप महत्वाचं.
0: आजकाल मुलींमध्ये पण पीसीओडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे मॅडम, तर याबद्दल जे यंग जनरेशन आहे यंग मुलींना तुम्ही काय सांगू इच्छिता?
2: सगळ्यात महत्वाचं फास्ट फूड वगैरे त्यांनी जे अवॉइड केलं पाहिजे. हा, म्हणजे सरांनी जसं स्टार्टिंगला सांगितलं वेळेवर झोपणं, वेळेवर खाणं, थोडासा व्यायाम, हे जर कंटिन्यू तुम्ही स्वतःमध्ये आत्मसात केलं तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही दूर करू शकता. आणि होतं काय, जसं आपल्या शरीरात काय असतं ना, दिवसभर जेही आपण खातो पितो वगैरे सगळं जेही, तर 10 ते 2 हा जो पिरियड असतो आपल्या शरीरामध्ये डिटॉक्सिफिकेशनची क्रिया चालते.
0: अच्छा.
2: म्हणून सकाळी उठल्या बघा तुम्हाला डोळ्यांना घाण आलेली असेल, तोंड कडवट झालेलं असेल, आपण गराडा करून पितो बाहेर काढतो, यस, मोशन होते, युरिन फास्ट होते. तर ह्या गोष्टी का होतात, सकाळीच का होतात? आपण दुपारी पण तर झोपतो, मग दुपारी अशा गोष्टी होतात का? नाही. पण त्या 10 ते 2 मध्ये आपल्या शरीरामध्ये सगळ्या गोष्टींचं विभाजन होत असतं. ज्या गोष्टी शरीराला गरजेच्या असतात त्या शरीर घेतं आणि बाकी ते बाहेर टाकतं टॉक्सिन्सच्या माध्यमातून. तर हा जो पिरियड आहे ना 10 ते 2 आता आपण बघतोय, रेग्युलर जर म्हटलं 10 झोप तर नाही होत,
0: शक्यच नाही.
2: बऱ्याचदा काय होतं, तुम्ही 11 झोपले तुमचा 1 तास जातो डिटॉक्सिफिकेशनचा, तुम्ही 12 झोपले तुमचा 2 तास गेला. काही जण असे पण आहे की ते 2 झोपतात. शरीरामध्ये जर शरीर हे झालंच नाही या रूम

0: जर कचरा आपण बाहेर फेकलाच नाही आणि कंटिन्यू तिथे बसत राहिले तर कचरा साठणार मग त्याच शरीराची गोष्ट आहे. म्हणून या गोष्टींमुळे तुम्हाला पीसीओडीचा प्रॉब्लेम, वेट, ओबेसिटी या सगळ्या गोष्टी होतात, थायरॉइडचे प्रॉब्लेम,
1: येस,
0: क्रोनिक डिसीज होतात, पोट तुमचं साफ होत नाही, तुमचे गट्स क्लीन नसतात. जसं आपण मैदा खातो तर त्याच्यात सिलिया असतात आपल्या इन्सेस्टाईनला, त्या काय करतात आपल्या शरीरात आपण जे खातो तर ते नंतर जे वेस्टेड मटेरियल असतात ना ते त्याला मुवमेंट करून करून बाहेर फेकत असतात. पण काय होतं या दोघांमध्ये गॅप तयार झालेला आहे, असा गॅप असतो त्याच्यामध्ये, पण ज्या आपण खातोय ते याच्यात भरलं जातात आणि याच्यावर सुद्धा लेअर्स होतो. एंडोस्कोपी जर आपण केली ना त्यावेळेस आपल्याला दिसतात ते लेअर, हा म्हणजे त्यांची मुवमेंटच बंद झाली तर ते कॉन्स्टिपेशन, हायर कॉन्स्टिपेशन, असे पेशंट आहेत की जे 8-8 दिवस मोशनला जात नाही. मग त्या पिरियड मध्ये क्रोनिक डिसीज, तुमचं अन्न जेही तुम्ही खाता ते तिथंच असतं, ते सडतं, तिथे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो. या गोष्टी जर आपण व्यवस्थित टाळल्या, आणि कसं असतं शरीरामध्ये तुम्ही पाणी, जसं पृथ्वीवर म्हणतात की 70% पाणी आहे, तसं शरीराला पाण्याची खूप गरज असते. आणि आता झालं काय, जसं आपण वर्किंगला असतो बाहेर टॉयलेट, पब्लिक टॉयलेट वापरायचं नसतं, म्हणून पाण्याची लेवल आपण कमी पितो. म्हणून कमीत कमी ह्या दिवसाला 4-5 लिटर पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे, त्यामुळे तो प्रॉब्लेम येणारच तुम्हाला.
1: ओके ओके.
2: कारण पाणी इनडायरेक्टली तुमच्या शरीराची शुद्धी करण्याचं काम करतं.
1: तर पाणी इंटेक घेणं म्हणजे योग
0: खूप गरजेचं, खूप गरजेचं. झोप, पाणी, जेवण हे वेळेवर सगळं झालंच पाहिजे,
2: महत्वाचं आहे. लाईट सुद्धा तितकाच प्रॉपर असला पाहिजे.
1: सर आता एक खूप हिट स्टोरी सध्या नाशिक मध्ये आहे. नाशिक मध्ये तुम्ही तुमच्या अर्धांगिणीसाठी एक म्युझिकल स्टुडिओ बनवलेला आहे, सुकून म्युझिकल स्टुडिओ, कॅनडा कॉर्नर, वसंत मार्केट येथे. तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती सांगा आमच्या श्रोत्यांना.
2: फार छान प्रश्न तुम्ही विचारला आणि मला सांगावं असं वाटतं की ही ज्या फॅमिलीतनं आली, ज्या बॅकग्राऊंड मधनं, भाऊ आणि वडील दोघेही आर्मी मध्ये आहे आणि सर्वात लहान
1: आहे,
2: तर मला सिंगिंगचा खूप जास्त छंद आहे, मला गाणी म्हणायला खूप आवडतं. म्युझिक मध्ये ती क्वालिटी आहे जी तुम्हाला डिप्रेशन पासनं, फ्रस्ट्रेशन पासनं आणि शेझोफ्रोनियापासून, आणि आज मार्केटमध्ये सर्वात जास्त पेशंट्स जे मला दिसत आहेत, बघायला मिळत आहेत, दॅट कॉल टू शेझोफ्रोनिया, एन्झायटिका,
0: मोस्ट ऑफ
2: शेझोफ्रोनिया. जर म्हटलं तर हे काल्पनिक जीवनात जगणारे, यांचे मित्र काल्पनिक असतात, हे एका रूम मध्ये स्वतःला बंद करून जीवन जगतात,
0: नाहीतर वारंवार एकच गोष्ट वारंवार करणे,
2: हात वारंवार धुणे, तोंड वारंवार धुणे किंवा रुमाला तोंड पुसत राहणे, कुठली गोष्ट एक वारंवार करतात. तर आम्हाला माहिती आहे की आम्ही जी काही प्रॅक्टिस करतो त्या प्रॅक्टिस मध्ये म्युझिक थेरपी हा एक मेन पार्ट आहे. तर मग काणी आपण म्युझिक थेरपीला एक बेस कन्सेप्ट म्हणून इंट्रोड्यूस करावं आणि बायकोला गिफ्ट द्यावं. तर मी सुकून म्युझिकल स्टुडिओ हा कॅनडा कॉर्नर वसंत मार्केट येथे, जसं नाशिकला म्हणतात की मुक्तीधाम बघण्यासारखं आहे, पंचवटी बघण्यासारखं आहे, त्र्यंबकेश्वर बघण्यासारखं आहे, तर मी प्रत्येकाला आवर्जून सांगतो की तुम्ही एक वेळा सुकून म्युझिकल स्टुडिओ सुद्धा बघायला या.
1: नक्कीच नक्कीच.
2: नावात जर सुकून येते तिथे आल्यानंतर सुद्धा तुम्हाला सुकून मिळेल. आणि मग ज्यावेळेस हा कन्सेप्ट जन्माला आला की मला सुकून म्युझिकल स्टुडिओ टाकायचा आहे, तर कन्सेप्ट क्लिअर होता, माइंडसेट तयार झालेला होता की हिला छान एक स्टुडिओ तयार करून गिफ्ट द्यायचा. पण मग तो स्टुडिओ मला पार्टनर सुद्धा हवा होता आणि गॉड ग्रेस, देवाची फार मोठी कृपा की स्पेस इंटरनॅशनल स्कूलच्या ज्या अंजू जैन मॅडम आहेत किंवा चिराली स्टोन आहे त्यांचं स्टेशन रोडला, ते माझ्यासोबत यामध्ये तयार झालेत. आणि 1.5 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या पावन पर्वाला आम्ही सुकून म्युझिकल स्टुडिओ हा सुरू केला आणि तिथे जाता आम्ही योग वगैरे असेल, झुंबा असेल किंवा डान्स असेल किंवा संगीत असेल, तर याबद्दल आम्ही तिथे जे पेशंट येतात ते क्लब जॉईन करतात किंवा जे क्लबला येतात त्यांच्या फॅमिलीत कोणी जर डिसीजने काही प्रॉब्लेम्स असेल तर ते आमच्या जीवनज्योतीला जॉईन करतात. म्हणजे हा गिव्ह अँड टेक पॉलिसी आहे, सुकून असेल किंवा जीवनज्योती हेल्थ केअर असेल. तर असा हा सुकून म्युझिकल स्टुडिओ जो मागच्या वर्षाला 50 सिंगरांना भारतातनं घेऊन दुबईला इंटरनॅशनल शो करून आला, या वर्षाला हैदराबादला शो केला आम्ही, 39 सिंगर्स ऑल ओव्हर इंडियातनं होते.
1: येस येस. सो व्हेरी नाईस सर. नाशिककरांना सगळ्यांना माहिती आहे, फक्त आता श्रोत्यांना सांगितलं आपण, तर त्यांना आता मी विनंती करते की त्यांनी नक्कीच सुकून म्युझिकल स्टुडिओ,
2: बाथरूम सिंगरांना आम्ही स्टेज सिंगर बनवतो असं म्हटलं तरी चालेल,
1: चालेल. आणि म्युझिक
2: परफॉर्मर
1: आपण जे म्हणतो ते फील त्यांनी त्या सुकून स्टुडिओमध्ये येऊन घ्यावे ही नक्कीच माझी इच्छा आहे. आता मला इतक्यातच समजलं आहे की 1-2 दिवसाआधीच तुमची अॅनिव्हर्सरी होती सर, तर हे पण मला समजलेलं आहे. माहोल भी ये है और हम लोग रेडिओ विश्वास के मंच पर भी है आणि सुकूनचीच गोष्ट झाली आहे. तर एखादं गाणं आधी मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही कोणतं डेडिकेट करणार सरांना? दोन ओळी
0: मुस्कुराने की वजह तुम हो.
2: रेडिओ विश्वासच्या माध्यमातून मी म्हणजे आज जो प्रश्न मला विचारलेला आहे की 2 दिवसापूर्वीच आमची अनिव्हर्सरी होती, लग्नाचा वाढदिवस होता. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कृपेने पारिवारिक जीवनाचा सुख मी घेतो आहे, आम्ही दोघं घेतो आहे. ब्रह्मांडाची कृपा आहे, आमच्या गुरूंची कृपा आहे आणि आई वडिलांची कृपा आहे असं मला वाटतं. तिच्यासाठी जर मी गाणं म्हणायचं म्हटलं तर मी म्हणेल, तेरा साथ है कितना प्यारा, कम लगता है जीवन सारा, तेरे मिलन की लगन में हमें आना पड़ेगा दुनिया में दोबारा. या व्यतिरिक्त दोन गीत अजून मी सांगू इच्छितो. एक तर म्हणजे आज योग दिनानिमित्त आपण हा कार्यक्रम घेतो आहे, म्हणजे ज्यांच्या माध्यमातून हे जीवन मला मिळालं ते गाणं नक्की तुम्ही ऐकवाल. हम साथ साथ है मधलं आई आणि वडिलांवरती गाणं आहे.
0: ये तो सच है
2: कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का.

0: ज्या वेळेस पेशंट आमच्याकडे येतो ना तो पूर्ण निगेटिव्ह होऊन आलेला असतो, बऱ्याचशा गोष्टी करून आलेला असतो. पण ज्या वेळेस तो आमच्या इथे काउन्सिलिंगला बसतो किंवा सरांची काउन्सिलिंग खूप छान आहे, म्हणजे पेशंट बसल्यानंतर तो तिथून अर्धा बरा झालेला असतो आणि बाकी जी अर्धी ट्रीटमेंट असते ती आमच्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून तो बरा होतो.
1: त्याच्या मागचं कारण असं की मी माझं आयुष्य जगलो कोमात जाण्याआधी, आता मी हे बोनस लाईफ जगतोय आणि ईश्वराने जर मला हे सेकंड लाईफ दिलेलं आहे, माता सरस्वती माझ्या जीवेवरती विराजते आणि त्याचा वापर इतरांच्या कल्याणासाठी जर मी करू शकलो काउन्सिलिंगच्या माध्यमातून, तर मला असं वाटतं किंवा गाण्यांच्या माध्यमातून तर मला असं वाटतं की हे सेकंड चान्स जो मला मिळालेला आहे, कारण रिटेक हा माझ्यासाठी होता. मी तुम्हाला धन्यवाद देतो, रेडिओ विश्वास मध्ये जेवढाही इथे मॅनेजमेंट आहे मी त्या सर्वांना धन्यवाद देतो की ही ग्रेट अपॉर्च्युनिटी मला या सेकंड लाईफ मध्ये माझ्या आवाजाच्या माध्यमातून इतरांपर्यंत एक चांगली इन्फॉर्मेशन पोहोचण्याची तुम्ही मला दिली, डॉक्टर ज्योती यांना दिली, त्याबद्दल मी रेडिओ विश्वास 90.8 ला आणि त्यांच्या मॅनेजमेंटला कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. आणि एकच सांगू इच्छितो पूर्ण भारतवासियांना की आयुष्याला खूप सुंदर जगण्यासाठी, आयुष्याला खूप सुंदर जगण्यासाठी जर काही करू शकाल तर एक तास स्वतःसाठी फक्त, एक तास स्वतःसाठी फक्त आणि एक तास स्वतःसाठी फक्त नक्कीच काढा. पहिला सुख निरोगी काय,
0: काही आसनांची नावं घेणार नक्कीच, म्हणजे दैनंदिन रुटीन मध्ये ते तुम्ही युज करू शकता. जसं वेट लॉसला म्हटलं तर तुम्ही सूर्यनमस्कार जर तुम्ही केलेत ना, म्हणजे वेट लॉस जे करणारे आहेत ते ऑलमोस्ट हेल्दीच असतात, त्यामुळे त्यांना सूर्यनमस्कार हे 5 पासून स्टार्टिंग करून 21 सूर्यनमस्कार आणि त्यानंतर 51 सूर्यनमस्कार जर असं हळूहळू तुम्ही सुरुवात केली ना तर अमेझिंग चेंज तुमच्या शरीरात दिसेल. आणि जे आहेत की जे मुवमेंट करू शकत नाहीये त्यांनी बेडवर थोडेसे हस्तचलन जे आहे, पायांचे चलन, हातांचे, तर त्यांनी जर हलक्या हलक्या केल्या तर बऱ्यापैकी. डायबिटीस पेशंटांना मंडुकासन आहे, शल्भासन आहे, मत्स्यासन आहे, थायरॉइडसाठी आहे, भुजंगासन आहे, धनुरासन आहे. हळूहळू या आसनांची तुम्ही प्रॅक्टिस केली ना बऱ्यापैकी तुम्हाला रिझल्ट छान मिळतात.
2: नक्कीच या श्रोत्यांना, समस्त श्रोत्यांना आज तुमच्या माध्यमातून योगचं महत्व समजलेलं आहे आणि मॅडमने आता आसनांची नावं पण सांगितलेली आहे.
1: आजच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून सर्वच गोष्टी कमीत कमी वेळेत चांगल्या पद्धतीने कसं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येईल
2: आणि तुम्ही न्याय दिलेला आहे अगदी प्रत्येक प्रश्नाला असं मी जाहीर करते. आणि रेडिओ विश्वासच्या संपूर्ण टीमचे मी आभार मानते की त्यांनी इथं येऊन आम्हाला संधी दिली. कुलकर्णी सरांचे विशेष आणि छाया साबळे मॅडम यांचे पण मी विशेष आभार मानते की त्यांनी येऊन बोलण्याची आम्हाला सगळ्यांना इथे संधी दिली. आणि आमचे एव्हरग्रीन कपल जे आहे गोपाल सोनवणे सर आणि डॉक्टर ज्योती सोनवणे मॅडम, त्यांनी आमचे आमंत्रण स्वीकार करून येथे येण्याची तसदी घेतली, याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून
1: गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट,
0: थँक्यू सो मच.
2: सायनिंग ऑफ फॉर टुडे, तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
3: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
1: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: अरे, तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
2: अरे, हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍडमुळे शक्य झालं.
1: हो, पण फार खर्च आला असेल ना?
2: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
1: काय सांगतो?
2: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247

0: 26 या आमच्या क्रमांकावर
1: कुमार सानू आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं दुश्मन या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत उत्तम सिंग यांचं आहे.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर द ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवीसनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोर कुमार आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले गीत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत एक और सिकंदर या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो. हा विश्वास, रेडिओ विश्वास का?
2: हो रेडिओ विश्वास बोला.
1: हा आम्ही नवनाथनगर बोलते, म्हणता कुलकर्णी. आम्हाला रामायणातलं ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा यज्ञ रक्षणात योग्य तोच आहे बोला.
2: बर. हा चालेल चालेल, ठीक आहे,
1: धन्यवाद.

0: हॅलो.
1: हॅलो,
0: हा बोला.
1: मॅडम, मी नामनाथनगर मधून बोलते, पंचवटी.
0: बर.
1: हा, एक गौराणी आमची मंदार सिंची नाव माझं.
0: बर बर, बोला.
1: बाळ सगुण गुणाचे ताने गे.
0: बर.
1: बाळ दिसते गोजिरवाने, काय गाराने सांगतात मी गोकुळच्या नारी.
0: चालेल चालेल चालेल, ठीक
1: आहे.
0: हो हो, धन्यवाद.
1: आम्ही ऐकतो तुमचं बर का, आता या मंदाकिनी कुलकर्णी त्या सांगतात तुम्हाला.
0: हो हो हो.
1: हा, त्यांनी आता सांगितलंच का? आम्ही दोघी जणते राहतो.
0: बर बर, अरे वा, छान छान.
1: बर,
0: चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद.
1: बर, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा बोला.
0: रेडिओ विश्वास.
1: हो रेडिओ विश्वास बोला.
0: परमेश्वर नाव द्यायचं होतं.
1: हो सांगा ना.
0: संत ज्ञानेश्वर पिक्चर मधून.
1: बर.
0: मुकेशच्या आवाजातलं ज्योत असे ज्योत
1: त्याच्यातून. बर बर बर चालेल सर. चालेल ठीक आहे. हो हो.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: हॅलो
5: हॅलो, सुनीता दाजनपूर बोलते.
4: हो बोल.
5: आणि हो, सिनेमाचं नाव आहे पूनम की रात.
4: बर.
5: आणि गाणं आहे साथी रे तुझे बिन जिया उदासे.
4: चालेल चालेल, नक्की नक्की.
5: ठीक आहे,
4: थँक्यू.
5: ओके, वेलकम.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार सर, बोला.
0: रेडिओ विश्वासगाव.
1: हो, रेडिओ विश्वास, बोला.
0: मी बाळको पाटील बोलतोय. मुक्काम पोस्ट सलामवाडी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव. इथं राहतो. आता नाशिकच्या अंधशाळेत राहतो मी. ब्लाइंड हॉस्टेल आहे तिथं, आणि इथे काट्या वगैरे सगळं बनवतो. आणि तुम्हाला गाणे द्यायचं होतं. मला आपल्या सुमन कल्याणपूर होत्या ना, त्यांचं एक हिंदी गाणं कोणतं तरी लावा. मला आठवत नाही गाणी, असं काहीतरी बघा.
1: ठीक आहे, धन्यवाद.

0: हा विश्वास रेडिओ
1: हो रेडिओ विश्वास बोला
0: हो नमस्कार मॅडम
1: नमस्कार सर बोला
0: आम्हाला एक दोन शब्द बोलायचे विश्वास रेडिओ बद्दल
1: हो सर सांगा ना
0: हो सर आम्हाला विश्वास रेडिओ बद्दल खूपच सगळ्यांना याचा एक आदर एक मोठेपणा आहे सगळ्या नाशिकवाल्यांकरता आणि आपले विश्वास ठाकूर सर रोज न विसरता सगळ्यांना श्रोत्यांना महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला नमस्कार आणि अभिवादन करतात रेडिओद्वारे
1: हो हो हो
0: हो सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे फार फार आभारी आणि धन्यवाद करतो त्यांना
1: बरोबर चालेल धन्यवाद
0: हो आणि सगळीकडे आम्हाला ऐकायला मिळतं की विश्वास रेडिओ खरोखरच विश्वास त्यांचा संपादन केलेला आहे आणि सगळे व्यवस्थित आणि पूर्ण मराठी चॅनल त्यांचा आहे
1: नक्की नक्की अगदी खरं
0: हो हो आणि त्यांना सगळ्या लहान मोठ्यांना सगळे व्यवस्थित कार्यक्रम आवडतात मराठी हिंदी इतर वैद्यकीय मुलाखती शाळेबद्दल वगैरे सगळे परिपूर्ण कार्यक्रम असतात विश्वास रेडिओचे हो हो खरंच खूपच वाकण्याजोगे आहे आपला विश्वास रेडिओ आणि परत आपले विश्वास सरांना धन्यवाद
1: आणि
0: धन्यवाद ताई आणि आम्हाला एक गाणं आहे आमचं
1: बर कुठलं आहे
0: मन्नाडेने गायलेलं आहे आणि कवी प्रदीपने गाणं लिहिलेलं आहे उपर गगन विशाल मालिक तुने किया कमाल हे आम्हाला गाणं ऐकायचं
1: चालेल चालेल सर नक्की ऐकूया
0: हो हो धन्यवाद मॅडम
1: हो धन्यवाद
0: बाय

0: हॅलो.
1: हॅलो. हा बोला.
0: हा नमस्कार. राजू डिंगोरे बोलते, जुना शिरपूरहून.
1: हो बोला बोला.
0: माझी फरमाईश पिक्चरचं नाव आहे जीत, जुना जीत, रणबीर कपूरचा.
1: बर.
0: त्याच्यामधलं शीशी भरी गुलाब की पत्थर पे तोड दू.
1: अच्छा बर, चालेल सर, ठीक आहे.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद सर.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: तर या आठवड्याची गोष्ट, आजची गोष्ट आहे सुमारे 2500 वर्षापूर्वीच्या एका महान तत्वज्ञाची. ग्रीस मध्ये जन्मलेले ॲरिस्टॉटल हे जगातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक मानले जातात. ते प्लेटोचे शिष्य आणि अलेक्झांडर दी ग्रेटचे शिक्षक होते. तर्कशास्त्र, विज्ञान, राजकारण आणि नैतिकता या विषयावरील त्यांचे विचार आजही अभ्यासले जातात. परंतु अनेकांना माहीत नसलेली एक गोष्ट म्हणजे ॲरिस्टॉटल यांचे मृत्यूपत्र. इसवी सनापूर्वी 322 मध्ये निधन होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या कुटुंबियांची, मुलांची आणि मालमत्तेची सविस्तर व्यवस्था करून ठेवली होती. त्यांच्या मृत्यूपत्रात अल्पवयीन मुलांच्या संगोपनासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कुटुंबातील सदस्यांच्या हिताचे संरक्षण आणि मालमत्तेचे व्यवस्थापन याबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या होत्या. आजच्या भाषेत सांगायचे तर गार्डियन, ट्रस्टी आणि इस्टेट प्लॅनिंग या आधुनिक संकल्पनांची झलक त्या 2500 वर्ष जुन्या दस्तऐवजात दिसून येते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते बरं का, मृत्यूपत्र ही केवळ मालमत्ता वाटपासाठी नसते तर कुटुंबाच्या भविष्यासाठी आखलेली एक कायदेशीर योजना असते. एक गोष्ट सर, अल्पवयीन मुलांसाठी मृत्यूपत्रात पालक नियुक्त करता येतो का?
1: विश्वास रेडिओच्या देश विदेशातील श्रोत्यांना नमस्कार. होय, अर्थातच जर मुलं अल्पवयीन असतील तर मृत्यूपत्रात त्यांच्या संगोपनासाठी योग्य त्या व्यक्तीचे नाव गार्डियन म्हणून नमूद करता येते. त्यामुळे लहान मुलांच्या पालकांनी मृत्यूपत्रात या बाबीचा अवश्य उल्लेख करावा, जेणेकरून कोणतीही दुर्घटना झाल्यास काळजी योग्य रीतीने घेता येईल.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385-340-454.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड

0: म्हटलं
1: हो लावते लावते.
0: ओके चालू. आणि श्रेष्ठ बोलून पॉलीबॉल
1: हो
0: श्रेष्ठ बोलून पॉलीबॉल
1: हो
0: बोल. थँक्यू मॅडम.
1: धन्यवाद.

मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका माझी कविता. नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरसह उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 या क्रमांकावर.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषानंतर आपण ऐकणार आहात शुभंकर उत्तेने स्तोत्र आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. रात्री 8 गीत प्रतिमा. संवादक रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9 आपण ऐकणार आहात कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत. सादर करत्या कविता गायथानी. रात्री 11 आपकी फरमाइश या फोन इन कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत हिंदी चित्रपट संगीत. 4

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 82।

0: श्रोते हो, समर्थ रामदास स्वामी हे समाजाभिमुख संत होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, कारण त्यांच्या जीवनात त्यांनी कर्म आणि संन्यास, एकांत आणि लोकांत यात अगदी अचूक असा समतोल साधला होता. उगीच भ्रामक चुकीच्या कल्पनांना त्यांनी कधीच महत्व दिले नाही, पण पुराण कथांचा उपयोग करून त्यांनी समाजाला जागृत करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या लक्षात आले होते की माणसे आत्मबुद्धी विसरून देहबुद्धीला महत्व देऊ लागली आहेत. दृश्यामध्ये रमणाऱ्या मनाला खरा आनंद दिसेनासा झाला आहे. आनंद जिथे नाही तिथेच जर शोधला तर तो मिळणारच नाहीये. त्यासाठीच माणसाने मनाने खरा आनंद हा ईश्वरापाशीच शोधावा, आणि म्हणून त्यांनी मनालाच उपदेश केला. आजही आपल्या जीवनात तो तितकाच महत्वपूर्ण आहे. म्हणूनच समर्थांना राष्ट्रसंत असे संबोधन दिले जाते. श्रोते हो, मनाच्या श्लोकातील नामसाधनेचे महत्व सांगणाऱ्या श्लोकांपैकीच एक असा आजचा आपला श्लोक आहे. समर्थांनी पूर्वीच्या श्लोकात नामसाधना ही इतर साधनांपेक्षा जास्त परिणामकारक आहे हे स्पष्ट केले आहेच. आता समर्थ सांगतात की सर्व नाम मंत्रात राम नाम हे सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी ते पुराण कथेचा दृष्टांतही देतात. समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक इत्यादी 14 रत्ने प्रकट झाली, पण ही रत्ने प्रकट होण्याआधी त्यातून कालकूट नावाचे अत्यंत जहाल असे विष बाहेर येऊ लागले. हे विष जगाला जाळू लागले. सर्व ब्रह्मांडात हाहाकार उडाला. देव आणि दैत्यही घाबरले. तेव्हा कृपया भृश पीडिता अर्थात जगाची करुणा येऊन भगवान शंकरांनी जगत कल्याणार्थ हे कालकूट विष प्राशन करून जगावरील घोर संकट स्वतःवर ओढवून घेतले. या विषाने भगवान शंकरांच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. या दाह शमनार्थ त्यांनी शीतल चंद्रमा मस्तकावर धारण केला. त्यानंतर त्यांनी जटेत गंगा धारण केली, पण तरीही त्यांचा दाह शमेना. त्यानंतर मात्र नारद मुनींनी भगवान शंकरांना राम नाम घेण्यास सांगितले. जसे जसे राम नाम भगवान घेऊ लागले तसा तसा त्यांचा दाह कमी होऊ लागला. अशी ही सुंदर कथा श्रीमद भागवतात येते. लोककल्याणकारी महात्म्यांवर घोर संकटे आली तरीही त्यांना त्यातून पार पाडण्याचे सामर्थ्य राम नामात आहे, हेच या कथेचे सार आहे बर का. श्रोते हो, राम नाम हे सर्वश्रेष्ठ आहे हे विज्ञानानेही मान्य केले आहे. राम या शब्दाच्या उच्चाराने कुंडलिनी शक्तीवर आघात होतो. स्पंदन, वेग आणि तरंग यांचे मापन केले असता राम नाम हे परिणामकारक आहे हे आता वैज्ञानिक कसोटीवरही सिद्ध झाले आहे. इतके असूनही श्रोते हो, ज्याला राम नामाचे महत्वच कळत नाही त्याला समर्थ अभागी आणि पामर असे म्हणतात. त्याला नामाचे महत्व कळत नाही म्हणून तो अभागी आहे असे नाही, तर तो मुळातच पामर आहे, पापी आहे, आणि म्हणून त्याला नामाचे महत्व कळत नाही. जर प्रत्यक्ष सर्व शक्तिमान शंकराने राम नाम स्वीकारले आहे तर आपल्यासारख्या सामान्य माणसाने ते स्वीकारायला नको का? थोरांचे अनुकरण करणे हा मनुष्य स्वभावच आहे ना. एकदा मन नामात तल्लीन झाले की अनेक पारमार्थिक अनुभव साधकाला येऊ लागतात. प्रापंचिक विवंचनाही कमी होऊ लागतात. स्थळ काळाच्या बंधना पलीकडे असणाऱ्या या नामसाधनेची आपण सवय करून घेतली पाहिजे. श्रोते हो, दृश्य आणि असार अशा वस्तूंमधून मन काढून घ्यावे. साररूप नामाकडे मन वळवावे. अज्ञानाच्या या बंधनातून मोकळे होणे हाच तर मोक्षाचा मार्ग आहे ना. आणि म्हणूनच श्रोते हो, समर्थांनी वैराग्य योगी अशा भगवान शंकरांचे उदाहरण आपल्याला दिले आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

श्रोते हो नमस्कार, रेडिओ विश्वास आणि मी रामचंद्र कुलकर्णी आज घेऊन आलोय पुन्हा गीत प्रतिमा. आणि आजची ही गीत प्रतिमा आहे एका प्रतिभाशाली संगीतकाराची, अशा संगीतकाराची ज्याला लता दीदी, होय स्वर सम्राज्ञी लता दीदी कौतुकाने म्हणत गझलों के शहजादे. होय गझलों के शहजादे. आणि हा शहजादा काय म्हणतो, तर तो म्हणे मैं कासे कहूं.

मित्रांनो, माणसाला आपला चेहरा दाखविता येतो, हृदय नाही दाखवता येत. आग सीने में जो जलती है बुझाओ कैसे, बात जो दिल में है बताओ कैसे, असं असूनही नर्म नाजूक संगीताच्या तारा छेडून या हृदयीचे त्या हृदयी हे पोचविणारा हा शहजादा मदन मोहन. मदन मोहन कोहली स्वतः निशब्द होऊन गजलेला बोलतं करणारा हा किमयागार. बोलतील तर सूरज बोलतील. अपनी तो ये आदत है कि हम कुछ नहीं कहते हैं.

मदन मोहन खरं तर बहुरंगी आणि बहुढंगी माणूस. सगळ्या प्रकारची गाणी त्यांनी केली. उडत्या चालीची गाणी, गंभीर गाणी, कव्वाली, देशभक्तीपर, भजन, वेस्टर्न स्टाईल अशी अगदी सगळी. पण मदन मोहन म्हणजे गझल हे समीकरण पक्कं झालं. मनाचा वेध आणि हृदयाचा ठाव घेणारं संगीत म्हणजे मदन मोहन. आणि मदन मोहन म्हणजे लता, रफी आणि तलत हे त्रिकूट. अर्थात दुसरी ही बेफाम गाणी दिली त्यांनी, शोक आणि दिल पे बिजलियां गिराने वाले ये गाने ये न

It is not quantity, but quality, which matters. मित्रांनो, हे सिनेसंगीतामध्ये सिद्ध करणारा गायक म्हणजे तलत मेहमूद. एखादी रेशमी ज्योत थरथरावी तसा हा आवाज. झिरो फ्रिक्शन, अर्थातच मदन मोहन यांचे ते लाडके गायक. या दोघांनी अवघी 23 गाणी केली, त्यातही सोलोज किती तर फक्त 14. फिर वही शाम, मेरी याद मे, दो दिन की मोहब्बत मे, ही सगळी गाणी कहर आहेत अगदी. पण आज आपण ऐकूया कारुण्याचं कळस, बेरहम आसमा.

लग जा गले कि फिर ये हसी रात हो ना हो। या मदन मोहन आणि लताच्या गाण्यासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे, पण नौशादजी एकदा म्हणाले होते, बस ये गाना मुझे दे दो, बदले में मेरा पूरा संगीत ले लो। मदन मोहनना असं म्हणावं आणि तेही नौशादजींनी। कोणती होती बरं ती अप्रतिम गझल? ती होती है इसी में प्यार की आबरू। शब्द, स्वर आणि संगीत या तिघांचा हा अजरामर आविष्कार, ऐकूया।

मित्रांनो, हे फक्त एका सिनेमाचं नाव नाहीये. मदन मोहनना पहिला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळवून देणारा हा चित्रपट आणि ही कलाकृती आहे. तलतप्रमाणेच रफी सुद्धा त्यांचे अत्यंत आवडते गायक. रफी साहेबांविषयी आपण काय बोलावं, किती बोलावं, त्यापेक्षा त्यांना ऐकावं. तुमसे कहूं एक बात परों से हलकी हलकी.

संगीतात येण्याआधी मदन मोहन आर्मीत होते. ब्रिटिश इंडियन आर्मी सेकंड लेफ्टनंट पदावर ते 2 वर्ष होते. त्यामुळे शिस्त, मेहनत आणि वक्तशीरपणा हे गुण त्यांच्याकडे संगीतात आल्यावरही होते. खरं तर संगीताचं औपचारिक असं शिक्षण त्यांनी घेतलंच नव्हतं, पण चांगलं संगीत आणि उत्तम वादन हे सगळं ऐकूनच ते तयार झाले. निरंतर काम, संगीत हाच ध्यास. खरंच अशा या अवलियाला चैन कहा, आराम कहा.

मित्रांनो, माणसाच्या मनात एक असतं तर नियती काही दुसरंच घडवते. मदन मोहन यांना ॲक्टर बनायचं होतं, हिरो बनायचं होतं. तसे ते होतेही उंच आणि राजबिंडे, आणि ते उत्तम स्वयंपाकीही होते, कुक होते. वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घाल ते त्यांच्या पाहुण्यांना. खाण्यापिण्याचे ते शौकीनच होते म्हणा ना. क्रिकेट, बिलियर्ड्स हे सगळं सुद्धा ते उत्तम खेळत. बॉक्सिंग, स्विमिंग असे कितीतरी खेळ ते खेळत. शिवाय उमदा स्वभाव, दिलदार माणूस. म्हणून मदन मोहनजी, जहाने मौसिकी पे हुकूमत तुम्हें मुबारक हो.

25 जून 25 जून 1924 ही मदन मोहन यांची जन्मदिनांक, म्हणजे तब्बल 102 वर्ष होतील आता त्यांना. आणि आपल्यातून जाऊनही त्यांना 50 वर्ष उलटलीत, पण अजूनही त्यांच्या संगीताचं गारोड, त्यांच्या गाण्याची जादू आजही तशीच बरकरार आहे, कायम आहे. 1951 आखे या चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास 2004 वीरजारापर्यंत चालूच राहिला. त्यांच्या काही अप्रकाशित कंपोझिशन्स अजूनही येत आहेत. त्यांची सदाबहार गाणी त्यांचे चाहते आजही ऐकतात, आजही गातात, उद्याही ऐकतील आणि उद्याही गातील. आणि त्यातच आपल्याला मदन मोहन दिसत आहेत, ऐकू येत आहेत. श्रोते हो, आज इतकंच. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपण सगळेच ऐकतोय मदन मोहन नावाच्या जादूगाराची सुरीली करामत. आज ऐकूया, कारण उद्या बहारे हमको ढूंढेंगी, न जाने हम कहाँ होंगे, हम कहाँ होंगे. शुभरात्री.

चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं दुनिया का मेला या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: ऐकूया उदित नारायण यांच्या आवाजात दिल ही दिल में या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत. संगीतकार ए आर रहमान.

0: ही फरमाईश. आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: ऐकूया बाजी या चित्रपटामधलं गीता दत्त यांनी गायलेलं गीत. साहिल लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: शाळेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांवरती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर आजच्या या भागामध्ये पुन्हा एकदा या तिघाही मान्यवरांचं मी स्वागत करते. आणि कविताताई, तुम्हाला पुढचा प्रश्न कोणाला आणि काय विचारायचा आहे?
1: नमस्कार. मागच्या वर्षी तुम्ही या कीर्तन शिबिरामध्ये आम्हाला तुमचं मार्गदर्शन दिलं. पहिलं वर्ष तोपर्यंत आमचं झालेलं होतं, तर दुसऱ्या वर्षी जेव्हा तुम्ही आम्हाला मार्गदर्शनाला हो म्हणलात, खरं म्हणजे मला खूप आनंद झाला होता, कारण मी तोपर्यंत तुमच्याकडे उपनिषदाचा अभ्यास पूर्ण केलेला होता. पण तुमची भूमिका ह्या शिबिरासाठी काय होती, की कुठल्या हेतूनी तुम्ही हो सांगितलं होतं आम्हाला मार्गदर्शन करायला? कारण कीर्तन हा एक स्वतंत्र विषय आहे आणि उपनिषदाचा अभ्यास किंवा एक थोडा जो आपण म्हणू की तत्वज्ञानाचा जो भाग आहे, कारण कीर्तनामध्ये तत्वज्ञानाचा भाग तेवढासा कव्हर होत नाही, किंवा असं म्हणता येईल की पुराणांच्या मुळे म्हणा किंवा कीर्तनाच्या एका पद्धतीमुळे म्हणा, की त्याच्यामध्ये एक कथा भाग आणि त्या अंगाने गेलेलं एक उपदेशात्मक पुढचा रंग असा. पण मग त्या दृष्टीने हा जो ज्ञानात्मक भाग आहे, तर तुमची भूमिका नक्की ह्याच्या मागे काय होती, ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये आम्हाला मार्गदर्शन करण्याची?
2: सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा रेडिओ विश्वासच्या श्रोत्यांना नमस्कार आणि श्रद्धा तुला पण नमस्कार. तुझा अनुभव खूप छान होता आणि जे ऐकलं तू ते पोचवलं याच्याबद्दल तुझं अभिनंदन प्रथमतः. आता कविता त्यांनी विचारलंय की माझी भूमिका उपनिषद शिकवण्याच्या मागची माझी भूमिका, ते पण कीर्तन शिबिरामध्ये. दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात, एक आहे तत्वज्ञान आणि दुसरं आहे तत्वज्ञान पोचवणं. उपनिषदांचा अभ्यास एक अभ्यासक छान पद्धतीने करू शकतो, पण हीच उपनिषद किंवा हेच तत्वज्ञान जर सामान्य माणसापर्यंत पोचायचं असेल तर त्याला म्हणजे खूप जास्त पद्धतीने डायल्यूट करावं लागतं, त्याला सौम्य करावं लागतं. आणि एखाद्या तत्वज्ञानाला सौम्य करून समाजाची तत्कालीन नाडी ओळखून त्याला कोणत्या पद्धतीने देता येईल हे कौशल्य असतं कीर्तनकाराचं. पण कीर्तनकाराला मुळातलं तत्वज्ञानच माहिती नसेल तर तो सोपं काय करणार? ही भूमिका उपनिषद कीर्तन शिबिरामध्ये शिकवण्याच्या मागची होती, की मूळ उपनिषदांचं तत्वज्ञान कीर्तनकाराला माहिती असेल की तो सोपं करू शकतो. सोपं करणं हे त्याचं कौशल्य आहे, सोपं करून मनापर्यंत पोचवणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे कविताताई, की म्हणजे आपण व्यावहारिक भाषेत जर म्हणायचं असेल ना, की मी किती श्रीमंत आहे हेच मला माहिती नाही आहे. म्हणजे माफ करा मला माझं जर बोलणं जास्त रूढ वाटत असेल, तर आजकालचे कीर्तनकार प्रवचनकार हे स्क्रिप्टेड झालेले आहेत.
1: अगदी बरोबर,
2: स्क्रिप्टेड आहेत. यांच्या स्क्रिप्ट पाठ असतात, बोलतात उत्तम, पोचवतात उत्तम, पण यांना जर म्हटलं की अरे नवीन विषयावर अभ्यास कर, त्यांचीही फार चुकी नाहीये. उपलब्ध कुठे होणार?
1: बरोबर,
2: अशी ग्रंथ उपलब्ध कुठे होणार, सांगणारा कोण आहे, ह्या सगळ्याचा विचार करता कीर्तनकारापर्यंत, प्रवचनकारापर्यंत, किंवा मी इथपर्यंत म्हणेल की ज्याला कोणाला समाजामध्ये चार चांगल्या गोष्टी सांगण्याची इच्छा आहे, अगदी त्याला सुद्धा भारतीय वैदिक सनातन परंपरेमध्ये किती ग्रंथ आहेत असा प्रश्न विचारल्यानंतर काय उत्तर मिळतं? बरं, हा खूप मोठा प्रश्न झाला. मी अगदी छोटा प्रश्न विचारतो, श्रद्धा तुला प्रश्न विचारतो, गणपती म्हटल्यानंतर किती ग्रंथ तू गणपतीचे सांगू शकशील?
1: नाही, एकही नाही.
2: गणपती म्हटल्यानंतर गणेश पुराण हा ग्रंथ येतो, मुद्गल पुराण हा ग्रंथ येतो, उपनिषदांमध्ये हेरंब उपनिषद येतं, गणेश पूर्व तापिनी उपनिषद येतं, गणेश उत्तरातापिनी उपनिषद येतं, गणेश गीता येते, ब्रह्मणस्पती सूक्त जे वेदांनी गायलेलं आहे गणपतीसाठी ते येतं. एक गणपती म्हटल्यानंतर एवढी ग्रंथ आपल्या डोळ्यासमोर आहेत, याचा अभ्यास कीर्तनकारांनी नाही करायचा, मग कोणी करायचा? गणपती पोचवताना कीर्तनकाराच्या त्याच्या त्या सबंध कीर्तनाच्या उपक्रमामध्ये ह्या ग्रंथांची नावं जरी आली ना नुसती, तरी समाजाच्या कानामध्ये ही नावं जातात, समाजाला ही नावं किमान ओळखीची होतात. म्हणून कीर्तन प्रशिक्षण किंवा कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये ह्या ग्रंथांचा परिचय, की आपण किती श्रीमंत आहोत, आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे काय आहे ना, आपण किती श्रीमंत आहोत हे कळल्यानंतर जी एक कॉलर टाईट होते ना आपली, ती कीर्तनकाराची व्हायला पाहिजे. तो आत्मविश्वास त्याचा वाढायला पाहिजे की अरे मी 50 ग्रंथांचा अभ्यास करून बोलणार आहे. नुसता गणपती सांगायचा असेल तर मी 12 ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. हा आत्मविश्वास कीर्तनकाराचा वाढतो.

0: ऐकणाऱ्याला सुद्धा कळतं की अरे याच्या कीर्तनामध्ये 12 ग्रंथांचा संदर्भ आला, मी एकही वाचलेला नाही, चला शोधूया. ठीक आहे, 100 मधला एक जण वाचेल ग्रंथ, पण तो एक जणच आपल्याला पाहिजे. तो एकच आपल्याला पाहिजे. म्हणून माझी जी भूमिका आहे ही भूमिका आपली श्रीमंती किती आहे हे सांगणं ही माझी भूमिका आहे. आणि आपली श्रीमंती ही आपले ग्रंथ आहेत. म्हणून मागच्या वर्षी 10 दिवसांमध्ये 10 उपनिषदांचा उपनिषदांची ओळख आपण केली. आणि आता ह्या वर्षी आपण 10 दिवसांमध्ये कुठल्या ग्रंथांची ओळख करणार आहोत, तर आपल्याकडे आपल्याला भगवद्गीता माहिती आहे की जी कृष्णाने अर्जुनाला सांगितली, पण अशा अनेक गीता आपल्याकडे आहेत भगवद्गीतेच्या व्यतिरिक्त. तर ह्या 10 दिवसांमध्ये आपण 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीता त्याचा अभ्यास करणार आहोत, त्याची ओळख करून घेणार आहोत. उदाहरणार्थ रामगीता आहे, यमगीता आहे, हंसगीता आहे, शिवगीता आहे, गणेशगीता आहे, देवी गीता आहे, अनेक प्रकारच्या गीता आहेत. अशा 10 गीता की ज्या आपल्याला माहिती पाहिजे. आपण जर गणपतीवर बोलत असू तर गणेश गीता आपल्याला माहिती पाहिजे. आपण देवीच्या उत्सवामध्ये एखाद्या बोलत असू तर देवी गीता माहिती पाहिजे. आपण जर रामाच्या उत्सवामध्ये बोलत असू तर रामगीता आपल्याला माहिती पाहिजे.
1: बरोबर.
0: म्हणून ह्या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या गीतेंचा अभ्यास आपल्याला ह्या कीर्तन प्रवचन अभ्यास वर्गामध्ये करायचा आहे. आणि माझी भूमिका परत एकदा तीच आहे, आपली श्रीमंती काय आहे, किती आहे, ही श्रीमंती कीर्तनकार प्रवचनकाराला जाणीव करून देणं आणि ती उलगडून दाखवणं की हे बघ हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे, हा एक दागिना आहे.
2: ते दागिने घे आणि समाजाला श्रीमंत कर, स्वतः श्रीमंत हो, ती श्रीमंती सगळ्यांना वाटून टाक.
0: बुवा, ह्या श्रीमंतीचं वैशिष्ट्यच हे की ही श्रीमंती आल्यानंतर स्वतः पुरती राहतच नाही.
2: नाही, आणि जेवढं द्यावं तेवढं ते वाढतच जात,
0: वाढतच जात. ही श्रीमंती वाढणं देण्यात आहे.
2: वा वा, नक्कीच.
1: आता जसं यांनी सांगितलं गुरुजींनी की स्क्रिप्टेड कीर्तन झालेलं आहे आजकाल. आणि गेल्या म्हणजे आता मी तुमची विद्यार्थिनी म्हणून मला खूप छान वाटत असतं मला सांगताना की मी जेव्हा शिकले पण माझ्या मनामध्ये असा कधी विचार आलेला नव्हता की बुवांनी एखादं कीर्तन लिहून द्यावं आणि आपण ते पाठ करून म्हणून दाखवावं. मग मी बुवांना खूप प्रश्न विचारायची, बुवा हे कुठे सापडेल, याचा संदर्भ कुठे सापडेल. तर तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये की जे यांनी सांगितलं की स्क्रिप्टेड कीर्तन आजकाल झालंय, तर समाजात सध्या अशी परिस्थिती दिसते आहे की अगदी पहिल्या शब्दापासून ते शेवटच्या शब्दापर्यंत म्हणजे अगदी 8-9 वर्षाचा मुलगा सुद्धा कीर्तन करतो ते पाठांतर एवढ्या एकाच गोष्टीवर कीर्तन करतो. तर ही किती योग्य आहे भूमिका किंवा तुम्हाला ह्याच्यावरती काय सांगावं असं वाटतं?
2: नाही, जेव्हा कसं आहे 8-10 वर्षाचाच विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा सादरीकरण करताना त्याला बहुतांशी पाठांतरावरच त्याला थोडंसं उभं करणं, त्याला सभाजितपणा येणं, त्याला एक सुसंगत जेवढं तो अभ्यासतोय तेवढं जरी बोलता येते का नाही हे पाहणं, हे 8-10 वर्षापर्यंत सुद्धा ठीक आहे. पण साधारणतः 12 वर्षाच्या पुढे ही अपेक्षा नाही. आणि किंवा दुसरं ही एक फार मोठी चूक होते की ती जरी तुम्ही एक रेडीमेड स्क्रिप्ट दिलं तरी कित्येक शिक्षण संस्था किंवा कित्येक कीर्तनकार सुद्धा त्या वयाला काय शोभेल त्याचा विचार न करता स्क्रिप्ट देतात. तो सादर खूप छान करतो पण अरे हा तुझा विषयच नाही, नवरा बायको कसं भांडतात हे तू कशाला सांगतो. आणि तो विनोद 8 वर्षाच्या मुलाकडनं अपेक्षित नाही, नवरा काय बायकोन काय प्रपंच काय संसार काय, तेव्हा तो विवेक त्यांचा राहत नाही. एक थोडंसं विचित्र वाटेल पण असं विधान आहे की आमच्या कीर्तन क्षेत्रातले बरेच नामांकित लोक असं म्हणायचे की तुम्ही अशा लहान मुलं जे काही कीर्तन सादर करतात ना याला कीर्तनकार म्हणू नका, असं म्हणायचे ते. कीर्तन साधक, कीर्तन विद्यार्थी असं म्हणावं. आणि याला उदाहरण देताना आम्ही नेहमी द्यायचो बाल इंजिनियर असतात का,
0: अगदी बरोबर,
2: हे बाल डॉक्टर आहेत, हे बाल जज आहेत, हे बाल वकील आहेत. नाही, ती एक विशिष्ट पदवी, एक विशिष्ट अनुभव झाल्यानंतरच त्याला ती पदवी म्हणायला पाहिजे ना की आता हे इंजिनियर आहेत. तसं त्याला 12 वर्ष शिकू दे, चांगलं व्यवस्थितपणे त्याला स्वतःचं प्रतिपादन कर, मग त्याला कीर्तनकार म्हणा. तोपर्यंत तो कीर्तन विद्यार्थी म्हणून राहू देना. तो 8व्या वर्षी जर समाजमान्य कीर्तनकार असंच आपण त्याला एकदम म्हणायला लागलो, हे बालकीर्तनकार म्हणून खूप प्रसिद्ध आहेत, तर एक फार भयानक गोष्ट अशी होती की ते यश त्यांच्या डोक्यातही जातं आणि मग ती मुलं आपल्या हातात राहत नाहीत, त्यांची नम्रता कुठेतरी निघून जाते. तर त्याच्या सरावापुरतं पहिलं स्क्रिप्टेड थोडंसं त्याला तयार करून देणं इथपर्यंत ठीक आहे, पण 12 वर्षाच्या पुढे म्हणजे व्यक्तिशः आम्ही आमच्याकडे जेव्हा कीर्तन शिकवतो तेव्हा त्याला आम्ही मुद्दे देतो, त्या मटेरियलची जागा सांगतो की कोणकोणत्या ग्रंथात कुठल्या कुठल्या पुस्तकात तुला याबद्दल काय मिळणार आहे आणि तू तुझं कीर्तन तयार करून मला ऐकव, मग त्याच्यात काही आणखीन भरायचं असेल तर मी सांगेन किंवा त्यातलं काही काढून टाकायचं असेल हे योग्य नाही ते ती सांगेन गाणे. तेव्हा अशा तऱ्हेनं स्वतःचा विचार मांडणारा कीर्तनकार उभा करणं ही खरंच गरजेची गोष्ट आहे. आता स्क्रिप्टेड 2 प्रकारचे कीर्तनकार झाले, म्हणजे दुर्दैवाने काही कीर्तन शिक्षण संस्था पण अशा आहेत की ज्या अपेक्षाच करतात की हे स्क्रिप्ट दिले तसंच तुम्ही केलं पाहिजे आणि याच्यामध्ये म्हणजे आणि व पण परंतु बदलला तरी सुद्धा मार्क कापतात त्यांच्या परीक्षेतले.
0: अरे बापरे,
2: म्हणजे मग म्हणजे 40 वर्षाचा माणूस कीर्तन करतोय, 60चा माणूस कीर्तन करतोय, कारण कीर्तन शिक्षण शिबिरां शाळांमध्ये वयाची अशी काही अट नसते, कुठल्याही वयामधला माणूस शिकत असतो. मग तो 85चा स्वतःचा विचार करू शकणारा एक प्राध्यापक कीर्तन करत असताना सुद्धा तो नाट्यप्रयोगासारखं ते प्रत्येक वाक्य ती चाल ती झांसी तशीच्या तशीच कशी करता येईल याच्यावर त्याचं लक्ष जास्त राहतं. तेव्हा काही संस्थांच्या पण चुका होतात आणि काही ठिकाणी काही कीर्तनकारांनी स्वतःची समजूत अशी करून घेतली की यूट्यूब नावाचा त्यांना सद्गुरू सापडलेला आहे त्यामुळे यूट्यूबवरती ऐकायचं ते लिहून काढायचं आणि त्याप्रमाणे सादर करायचं. पण अर्थात होतं असं की असं जे करतात ते तेवढ्याच मोठ्या संकटातही पडतात आणि मग आम्हाला फोन करतात की बुवा अशी अशी गडबड झाली आहे काय करू. म्हणजे एक साधं उदाहरण सांगायचं तर मजेशीर आहे उदाहरण की झाशीच्या राणीवरती माझं कीर्तन आहे एक यूट्यूबवरती, तर एका विद्यार्थ्यांनी ऐकलं ते लिहून काढलं त्याप्रमाणे अगदी मस्त सादर केलं आणि त्याला एका माणसाने प्रश्न विचारला की तुमचं हे 1857 युद्ध सुरू झालं किंवा मग त्यांनी त्या तारखा वगैरे व्यवस्थित सांगितलं 10 मेला सुरू झालं, 10 मेला सुरू झालं आणि हे झाशीच्या राणीचं हौतात्म्य आहे ते केव्हा झालं, म्हणजे 18 जून अशी त्याची तारीख आहे. मग तो श्रोता म्हणाला तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये ती झाशीच्या किल्ल्यावरती झाशीची राणी ती काहीतरी 3-4 महिने लढली असं तुम्ही जे सांगितलं तर 10 मे ते 18 जून ह्याच्यात 3 महिने कुठे जातात आणि कसे काय ते भरतात ते काही आम्हाला कळलं नाही एवढ्या दिवसामध्ये 3-4 महिने हे युद्ध कसं करता येतं आम्हाला. मग मात्र मग ते खरं बाहेर नाही हो राफळ्यांच्या कीर्तनात आहे असं लिहिलेलं, त्यामुळे त्यांच्या कीर्तनात हे मलाही माहिती आहे पण तू अभ्यास केलेला नाही एवढं मला कळलं. तू नुसता छापाचा गणपती हा छाप परत मारला, मग तुला हे म्हणायचं जर होतं तो राफळ्यांना फोन करून विचार ना.
1: बरोबर,
2: तुला शंकाच नाही आली कारण तू अभ्यास नाहीच केलं, तू पाठांतर केलंस ही फार मोठी. मग त्याने फोन करून विचारलं की बुवा असं असं झालंय, अरे माणसा म्हणजे तारीख जितकी महत्वाची तितकं इसवी सन नाही का महत्वाचं, की 57 साली युद्ध सुरू झालं आणि तिचं हौतात्म्य 58 साली आहे, मध्ये 1 वर्षाचा काळ निघून गेलेला आहे त्याच्यात ते 4 महिने तिनं युद्ध केलंय. तर आमचे बाबाही असं करायचे की कीर्तनाचं थोडस मटेरियल द्यायचे पण बाकीचं पुस्तकांची नावं सांगायचे तिची उपलब्धता करून द्यायचे एवढं वाच, मग त्याच्यात काय तुला इंद्रिज करता येईल ते कर. काही वेळेला आम्ही चुकीचं सुद्धा त्याच्यामध्ये प्रतिपादन यायचं हे नको सांगत जो ते त्यातलं एडिट करून टाक असं सांगत. हा काही पदं मी देतो तुला पण त्यातली काही पदं सुद्धा तू निर्माण कर. अशा तऱ्हेची आमच्याकडे शिक्षण पद्धती होती. अर्थात दोष कोणाला द्यायचं नाही, असंही शिक्षण देणारे लोक आहेत आणि काही पाठांतरावर भर देऊनही शिक्षण देणारे आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक अशी विचित्र जमात झाली आहे की आपण त्याला स्वयंभू करायच्या मागे लागतो आणि तो सारखाच माग नाही ते मला तुम्ही लेखी द्यावं काहीतरी, म्हणजे ते मी मुले नको ना लिहू, म्हणजे तुझं नाव काय हे काही लेखी प्रश्नाचा प्रश्न आहे का, तो तुझ्या डोक्यात ठेवून दे उत्तर मला याचं काय असतं ते. पण ठीक आहे, म्हणजे त्याचे प्रमाण जे आहेत पाठांतराचे जे काही ओवे आहेत त्याचं स्क्रिप्ट एक वेळ देणं इथपर्यंत ठीक आहे, पण ही पद्धत खूपच झाली आहे आणि गुरुजी म्हटले तसं तत्वज्ञानाचाच भाग कमी असल्यामुळे मग मनोरंजनावरच त्याचा भर द्यायचा, मग कॉमेडी कीर्तन, मग धमाल विनोदी कीर्तन, म्हणजे हे जे चित्रपटाची वैशिष्ट्य
0: कीर्तनकारांना पण पदव्या द्यायला विनोदाचार्य असं म्हणतात
2: हो ना, म्हणजे ते भागवताचार्य नाहीत, ते ज्ञानाचार्य, ते विनोदाचार्य कीर्तन करणार, तर म्हणजे एकूणच कला प्रकाराचा विनोदच व्हायचा हो हा. तेव्हा आपण ह्या शिबिरांमध्ये सुद्धा आपण चिंतन करतोय, ते याचंही करतोय की आता मागल्या वेळेला आपण 10 मनाच्या श्लोकांच्यावरती चिंतन केलं आणि आपण प्रश्नोत्तरीमध्ये असंही विचार केला की हे चिंतन ठीक आहे, मी अभ्यास केला, हे ह्या 4 ग्रंथांना घेऊन अभ्यास केला, हे मी मांडलं, याही उपर काही योग्य तुम्हाला सुचत असेल तर आम्हालाही तुमच्याकडनं शिकायला आवडलं, कारण प्रत्येकाच्या बुद्धीला देवाचं एक वरदान आहे ना त्याचं वेगळं विचार करण्याचं. की आम्ही जसं म्हटलं की मंगलाचरण, कीर्तनाची सुरुवात मंगलाचरणाने होते, आता याचं कीर्तनाच्या दृष्टीने मी सगळं सांगितलं, वारकऱ्यांचं मंगलाचरण असं असतं, नरदे कीर्तनात असं मंगलाचरण असतं, रामदास. पण एका विद्यार्थ्यांनीच मला खूप छान सांगितलं की ते म्हणले बुवा या शब्दाची थोडी फोड केली तर कोणत्याही अशा चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण मंगल आचरण करावं यानेच होते ना. तेव्हा मंगलाचरण हा फक्त कीर्तनाचा विषय नसून, प्रवचनाचा विषय नसून, माझ्या कार्याचाच तो एक अविभाज्य घटक आहे की मी मंगलाचरण केलं पाहिजे तरच मी कीर्तन करू शकेन. आता हे मी विद्यार्थ्याकडून शिकलो आणि शिका म्हणून इंद्रिज बालादपी सुभाषितम ग्राह्यम या नात्याने या गोष्टी कळायला पाहिजेत. तसं म्हणजे स्क्रिप्टेड कीर्तन फारसं न होता स्वतः विचार करून, भले चुकीचा असेल विचार, अलीकडे ती निबंधाची पण पुस्तकं मिळतात
0: हो.
2: निबंधाचं पुस्तक कसं असेल बाळा, निबंध म्हणजे पावसावर निबंध लिहा, मला पाऊस आवडत नाही हे वाक्य सुद्धा निबंध होईल, तर त्याचं असलं पाहिजे वाक्य. पुस्तकातले आहे ते लिहिल्यात, त्याच्यात काही मजा नाही. तेव्हा स्वयंभू अभ्यास या लोकांनी करावा, अभ्यास वाढवावा आणि अभ्यासाने प्रगटावं, यासाठी आपली ही सगळी भूमिका आहे, प्रयत्न आहे. आपल्याला कसं यश येईल त्या पद्धतीनं आपल्याला ज्ञानसैनिक मिळतील.
3: मंडळी या चर्चा अशाच चालू राहणार आहेत, पण तुर्तास आपण विश्रांती घेतो आहोत. भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच वेगवेगळ्या मुद्द्यांवरती मार्गदर्शन करण्यासाठी. आपल्या सोबत असणार आहेत चारुदत्त बुवा आफळे, हरिदास बुवा आणि कविताताई. तर आत्तापुरतं आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात वृत्तीची निवृत्ती या कार्यक्रमात. तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

एस पी बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात समीर यांची गीतरचना आता ऐकूयात. संगीतकार नदीम श्रवण. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत कहते है मुझको राजा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पर्वत के उस पार या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूया किशोर कुमार यांनी गायलेलं मोहरे या चित्रपटामधलं गीत. गीतकार शक्ती कुमार. संगीत दिलं आहे वनराज भाटिया यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमात आता हे गीत ऐकूयात माया गोविंद यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. हे गीत आहे गलियों का बादशाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिले कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: जिए तो ऐसे जिए या चित्रपटामधलं नक्षलालपुरी यांचं गीत आता ऐकूयात उषा मंगेशकर यांनी गायलेलं। या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं।

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात अजनबी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे हसरत जयपुरी यांचं गीत या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
2: क्रमांकात. आता ऐकूयात मुकेश यांनी गायलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत फरार या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना, राहुलदेव बर्मन यांचं संगीत. आणि हे गीत ऐकूयात झील के उस पार या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत. नक्षलाल पुरी यांच्या गीताला संगीत आहे सपन जगमोहन यांचं आणि हे गीत ऐकूयात मन तेरा तन तेरा या चित्रपटामधलं.

ऐकूया अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत. समीर यांची शब्दरचना, नदीम श्रवण यांचं संगीत. हे गीत आहे दामिनी या चित्रपटामधलं.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत बेनाम या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार राहुल देव बर्मन.

0: सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
1: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
0: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
1: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16512 ह्या क्रमांकावर.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कर्म या चित्रपटामधलं. भरत व्यास यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
2: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
3: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
4: दो कलिया या चित्रपटामधले गीत आता ऐकूयात. आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आहे. साहिल लुधियानवी यांचं, संगीतकार रवी.

प्रकाश यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार राहुल देव वर्मन.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं।
5: हो पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
5: काय सांगतो?
6: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर।

0: रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती सगळ्या रसिक श्रोत्यांचं मी देविका मनपूर्वक स्वागत करते. मंडळी आपकी फरमाईश या आपल्या आवडत्या फोन इन कार्यक्रमात आम्ही पुन्हा एकदा हजर झालेलो आहोत आपल्या आवडीच्या गाण्यांचा नजराणा घेऊन. बघूया आजच्या कार्यक्रमातला पहिला फोन कुणाचा आहे ते.
1: हॅलो. हा विश्वास, रेडिओ विश्वास का?
2: हो रेडिओ विश्वास बोला.
1: हा आम्ही नवनाथनगर बोलते, म्हणता कुलकर्णी. आम्हाला रामायणातलं ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा यज्ञ रक्षणात योग्य तो आहे बोला.
2: बर. हा चालेल चालेल, ठीक आहे,
1: धन्यवाद.

0: हॅलो. हा
1: हॅलो
0: बोला
1: मॅडम, मी नामनाथ नागर मधून बोलते आहे, पंचवटी.
0: बर.
1: एक गौरण आहे आमची, मंदा सिंपी नाव आहे माझं.
0: बर बर बोला.
1: बाळ सगुण गुणाचे ताने गे.
0: बर.
1: बाळ दिसते गोजिरव्याने, काय गाराने सांगता तुम्ही गोकुळच्या नावी.
0: चालेल चालेल चालेल, ठीक आहे.
1: हो
0: हो हो, धन्यवाद.
1: आम्ही ऐकतो तुमचं बरं का. आता या मंदाकिनी कुलकर्णी त्या सांगतात तुम्हाला.
0: हो हो हो.
1: हा, त्यांनी आता सांगितलं का. आम्ही दोघी जण ते राहतो.
0: बर बर. अरे वा, छान छान.
1: बर
0: चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद.
1: बर, धन्यवाद.

0: हॅलो.
1: हा बोला.
0: रेडिओ विश्वास.
1: हो रेडिओ विश्वास बोला.
0: परमेश्वर नाव द्यायचं होतं.
1: हो सांगा ना.
0: संत ज्ञानेश्वर पिक्चर मधून.
1: बर.
0: मुकेश शाह जातलं ज्योत असेल ज्योत त्याच्यातून.
1: बर बर बर चालेल सर चालेल ठीक आहे. हो हो.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हॅलो.
3: हॅलो, सुनीता दाजनपूर बोलते.
2: हो बोल.
3: आणि हो, सिनेमाचं नाव आहे पूनम की रात.
2: बर.
3: आणि गाणं आहे साथी रे तुझे बिन जिया उदासे.
2: चालेल चालेल, नक्की नक्की.
3: ठीक आहे,
2: थँक्यू.
3: ओके, वेलकम.

0: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार सर, बोला.
0: रेडिओ विश्वास गाव.
1: हो, रेडिओ विश्वास बोला.
0: मी बाळको पाटील बोलतोय, मुक्काम पोस्ट सलामवाडी, तालुका हुक्केरी, जिल्हा बेळगाव. इथे राहतो, आता नाशिकच्या अंधशाळेत राहतो मी. ब्लाइंड हॉस्टेल आहे तिथं, आणि इथे काट्या वगैरे सगळं बनवतो. आणि तुम्हाला गाणे द्यायचं होतं. मला आपल्या सुमन कल्याणपूर होत्या ना, त्यांचं एक हिंदी गाणं कोणतं तरी लावा, मला आठवत नाही गाणी. असं काय ते बघा.
1: ठीक आहे, धन्यवाद.

0: हा विश्वास रेडिओ
1: हो रेडिओ विश्वास बोला
0: हो नमस्कार मॅडम
1: नमस्कार सर बोला
0: आम्हाला एक दोन शब्द बोलायचे विश्वास रेडिओ बद्दल
1: हो सर सांगा ना
0: हो सर आम्हाला विश्वास रेडिओ बद्दल खूपच सगळ्यांना याचा एक आदर एक मोठेपणा आहे सगळ्या नाशिकवाल्यांकरता आणि आपले विश्वास सर ठाकूर सर रोज न विसरता सगळ्यांना श्रोत्यांना महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला नमस्काराने अभिवादन करतात रेडिओद्वारे
1: हो
0: सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे फार फार आभारी आणि धन्यवाद करतो त्यांना आणि सगळीकडे आम्हाला ऐकायला मिळतं की विश्वास रेडिओ खरोखरच विश्वास त्यांचा संपादन केलेला आहे आणि सगळे व्यवस्थित आणि पूर्ण मराठी चॅनल त्यांचा आहे
1: नक्की नक्की अगदी खरं
0: हो हो आणि त्यांना सगळ्या लहान मोठ्यांना सगळे व्यवस्थित कार्यक्रम आवडतात मराठी हिंदी इतर वैद्यकीय मुलाखती शाळेबद्दल वगैरे सगळे परिपूर्ण कार्यक्रम असतात विश्वास रेडिओचे
1: हो
0: हो खरंच खूपच वाकण्याजोगे आहे आपला विश्वास रेडिओ आणि परत आपले विश्वास सरांना धन्यवाद
1: आणि
0: धन्यवाद ताई आणि आम्हाला एक गाणं आहे आमचं
1: बर कुठलं
0: मन्नाडेने गायलेलं आहे आणि कवी प्रदीपने गाणं लिहिलेलं आहे उपर गगन विशाल मालिक तुने किया कमाल हे आम्हाला गाणं ऐकायचं
1: चालेल चालेल सर नक्की ऐकूया
0: हो हो धन्यवाद मॅडम
1: हो धन्यवाद
0: बर

0: हॅलो.
1: हॅलो. हा बोला.
0: हा नमस्. हा म्हटलं राजू डिंगोरे बोलते जुनाशिर कुठून.
1: हो बोला बोला.
0: माझी फरमाईश पिक्चरचं नाव आहे जीत, जुना जीत रणबीर कपूरचा.
1: बर.
0: त्याच्यामधलं शीशी भरी गुलाब की पत्थर पे तोड दू.
1: अच्छा बर चालेल. ठीक आहे.
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद सर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची विशेष मुलाखत आपण ऐकू शकणार आहात विनोबा म्हणे या कार्यक्रमात. संवादिका आरजे श्रद्धा. प्रसारण दर गुरुवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी दुपारी 4:30 मिनिटांनी. तेव्हा ऐकायला विसरू नका शिक्षक सहाय्यक कार्यक्रम विनोबा म्हणे.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

0: વિશ્વાસ ટાઈમ ચેક ટાઈમ ચેક
1: રાત્રીચા 1 વાજલાય
2: आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे?

0: अगदी सोपे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: की फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कहाँ से लाई हो जान।

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातनं दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: ब्रेकफास्ट टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

देखो ना जाओ ए जाने मन, दिल ना दुखाओ

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.

आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व, फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे. चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीत

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती सादर करत्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.

मुझे तो याद हो गया, आपको याद है? सुनाइए ना, सुनाइए ना।

0: more. Log on to www.erosentertainment.com.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

to Christian.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 ह्या क्रमांकावर.

भवमुक्तीचा हा प्रवास सोपा नाही. साधू संतांनी भवसागर पार केला ते तारू आपल्यालाही लाभावं या ध्यासानं तुकाराम अंतर्बाह्य व्याकुळ झाले. प्रत्यक्ष कृपेच्या सागरानंच तारू उंजळीत घेऊन यावं हे आर्त प्रगटलं आणि तेच अभंग झाले.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला. सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला. सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30. तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला.